आकाशवाणी से हे अमरावती केंद्र आहे एफएम 101.5 मेगाहर्ट्ज वर शोधो आज गुरुवार भारतीय सौर दिनांक 8 श्रावण शके 1948 अर्थात 30 जुलै 2026।

नमस्कार आणि शुभ सकाळ. श्रोतेहो, मी अजय गरडे आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करतोय आजच्या या प्रसारणामध्ये. श्रोतेहो, आजच्या या प्रसारणाची सुरुवात करूया या मंगलध्वनीने.

कार्यक्रमाच्या सुरुवातीला संपदा गोस्वामी यांच्या आवाजात हे गीत रमाकांत देशपांडे यांचं होतं आणि शांतिकुमार चौदकर यांचं संगीत होतं.

संत तुकारामांचा अभंग गात होता लता मंगेशकर, संगीतकार श्रीनिवास खळे. आणि श्रोते हो, या गीतासोबतच भक्ती संगीत हा कार्यक्रम आम्ही इथे समाप्त करीत आहोत.

रसिकहो, आपण ऐकत आहात आकाशवाणीचं अमरावती केंद्र FM 101.5 MHz. सकाळचे ठीक 6:35 झालेली आहेत आणि आता कार्यक्रमाची रूपरेषा ऐका. यानंतर लगेचच विचारपुष्प अंतर्गत आज जडणघडण या संदर्भात माहिती देत आहेत लेखक सुनील राऊत, वाचक स्वर आहे भारती कुलकर्णी यांचं. त्यानंतर लगेचच 6:45 आरोग्यम, धनसंपदा आणि परिसर हे दोन्ही कार्यक्रम आम्ही अस्मिता वाहिनीवरून सहक्षेपित करू. आजच्या दिवसाच्या घडामोडी आपण जाणून घेणार दिनविशेष या कार्यक्रमात 6:55 आम्ही प्रसारित करू.

असू आज सकाळी ठीक आहे 7:25 प्रायोजित कार्यक्रम दिलखुला आज आम्ही अस्मिता वाहिनीवरून सहक्षेपित करू. 7:40 प्रायोजित कार्यक्रम अनुरूप विवाह संस्था आणि मिश्र संगीत 7:45 ही दोन्ही कार्यक्रम आम्ही आकाशवाणीच्या अमरावती केंद्रावरून प्रसारित करू. आज सकाळी 8:40 आपण ऐकू शकाल मराठी चित्रपट संगीत. सकाळी ठीक 10 ग्राम परिसर आणि शेत शिवार. आज कृत्रिम बुद्धिमत्ता या तंत्रज्ञानाद्वारे संत्रा पीक व्यवस्थापन याविषयी प्रयोगशील शेतकरी अनुराग दिलीपराव यावलकर यांच्याशी स्नेहल ठाकरे यांनी केलेली बातचीत या कार्यक्रमात आपण ऐकणार आहोत. या कार्यक्रमाचे सादर करते भैयालाल टेकाम. 10:30 गीत गंगा मराठी गीतांचा कार्यक्रम आम्ही आपल्यासाठी घेऊन येणार आहोत. त्यानंतर लगेचच 10:45 न्याय विभाग यांच्याद्वारे प्रायोजित कार्यक्रम भाग 3 आपण आज ऐकू शकाल. सकाळी ठीक 11 नयेत तराणे हिंदी गीतांचा कार्यक्रम आम्ही आपल्यासाठी घेऊन येणार आहोत. आणि 12 वनिता मंडळ हा कार्यक्रम आम्ही अस्मिता वाहिनीवरून सहक्षेपित करू. मराठी हिंदी आणि इंग्रजी या भाषांमध्ये प्रादेशिक तसेच राष्ट्रीय समाचार आम्ही नियमित आणि निर्धारित वेळेत सहक्षेपित करू शकतो.

श्रोते हे उद्या आज आमचे प्रसारित आणि सहक्षेपित होणारे काही ठळक कार्यक्रम. शुक्रवार दिनांक 31 जुलै 2026 रोजी प्रसारित होणारे आणि सहक्षेपित होणारे आमचे काही ठळक कार्यक्रम उद्या सकाळी ठीक 6:05 आणि श्रोते आपण आनंद घेणार भक्तिगीताचा. विचार पुष्प अंतर्गत उद्या लेखक मुंशी प्रेमचंद यांच्या जन्मदिनानिमित्त चिंतन आहे, लेखन केलेलं आहे चंद्रकांत पालवे यांनी, वाचक स्वर आहे बाबासाहेब कराडे यांचा.

ధనంధర్ లగేజెస్ 1045 అని आरोग्यम धन संपदा आणि परिसर हे दोन्ही कार्यक्रम आम्ही अस्मिता वाहिनीवरून सहक्षेपित करू. श्रोते उद्या दिनविशेष ऐकू शकाल 6:00.

दिल खुलास 7025 मिनिटांनी, नाट्य संगीत 7040 मिनिटांनी आपण ऐकू शकाल. 8:40 मिनिटांनी हिंदी फिल्म गीत आपण ऐकू शकणार. हा कार्यक्रम आम्ही आकाशवाणी अमरावती केंद्रावरून प्रसारित करू आणि उद्या सकाळी 10 वाजता आरोग्य संवाद, विषय नेत्राचे आजार, त्यावरील उपचार पद्धती आणि नेत्रदान याविषयी डॉक्टर दीपक पवार यांच्याशी आशिष गावंडे यांनी केलेली बातचीत आपण ऐकू शकाल. या कार्यक्रमाचे सादरकर्ते आशिष गावंडे. श्रोत्यांनो, ही होती कार्यक्रमाची रूपरेषा. आपण ऐकत आहात आकाशवाणीचा अमरावती केंद्र FM 101.5 MHz वर. सकाळच्या 6:40 मिनिटं झालेले आहेत.

0: आता विचारपूस त्यानंतर लगेच 6:45 आरोग्यम धनसंपदा आणि परिसर हे दोन्ही कार्यक्रम आम्ही अस्मिता वाहिनीवरून सहक्षेपित करू. सुरुवातीला विचारपुष्प.
1: आपला भविष्यकाळ जडणघडण कशी होते ह्यावर अवलंबून आहे. पालक, शिक्षक, मित्रमैत्रिणी यांच्या सहवासात आपली जडणघडण होत असते. नातेवाईक, परिचितांच्या सहवासातही जडणघडण होत असते. जीवनरूपी मातीच्या गोळ्याला कसं घडवायचं हे सर्वस्वी आपल्याच हातात आहे. मातीच्या गोळ्यापासून शिल्प घडवायला वेळ, परिश्रम, पैसा लागतो. त्याच शिल्पाची तोडफोड करायला एक मिनिट सुद्धा पुरेसा आहे. बिघडवण्यापेक्षा घडवणं नक्कीच चांगलं. अनेक व्यक्तींकडे पाहून आपली जडणघडण होत असते. चांगल्या जडणघडणीसाठी गरजेचं आहे चांगल्या पुस्तकांचं वाचन करणं, निसर्गाच्या सहवासात जाणं, समाधानी यशस्वी झालेल्या व्यक्तींच्या सहवासात राहणं, ज्या व्यक्तींचे आचार विचार आपल्याला मनापासून आवडतात त्यांच्या सोबत राहणं. जडणघडण ही क्रिया एका रात्रीत होणारी नाहीच. ही क्रिया दीर्घकाळपर्यंत चालणारी अशी आहे. अनेकांच्या सकारात्मक विचारांमुळे मानसिकता चांगली होते. चांगल्या मानसिकतेमुळे आपण चांगले घडतो. आपल्याकडून चांगली कृती होते. एखादी घटना आपण पाहतो त्या घटनेमधून चांगलं घेतलंच पाहिजे. चांगल्याचा स्वीकार करणं जडणघडणीसाठी महत्त्वपूर्ण आहे. संकटावर मात करण्याची ताकद चांगल्या जडणघडणीतूनच येते. आपल्या जडणघडणीसाठी आपण स्वतः जबाबदार असतो. चांगलंच आत्मसात करायचं हे आपण ठरवतो. त्यानुसार आत्मसात केलंच पाहिजे. व्यक्तिसमूहात जडणघडण होते. निर्जीव वस्तूंच्या सहवासातही जडणघडण होते. एखादं वाक्यसुद्धा जडणघडणीत महत्त्वाचं ठरतं. चांगलं घेणं आणि चांगलं देणं हे जडणघडणीसाठी महत्त्वाचं आहे. एकलव्यानी द्रोणाचार्यांचा पुतळा समोर ठेवला. धनुर्विद्येचं शिक्षण घेतलं. द्रोणाचार्यांनी माझी चांगली जडणघडण केली असती हा विचार एकलव्याच्या मनात आला असणारच ना. कुठे थांबायचं, थांबवायचं हे लक्षात आलं की जडणघडण योग्य रीतीने होते. आपल्यापेक्षा वयाने लहान असणाऱ्या व्यक्तीचाही आपल्या जडणघडणीत वाटा असतोच. आपल्या मनात येणाऱ्या विचारांनुसार आपण घडत असतो. प्रत्यक्ष अप्रत्यक्षरित्या इतरांना घडवत असतो. मनात वाईट विचार येत्या क्षणी शरीर आणि मन शांत ठेवलं की जडणघडण योग्य प्रकारे होतेच. मनातल्या वाईट विचारांना दूर भिरकावून द्या. सकारात्मक विचारांचा अंगीकार करा. अशी होणारी जडणघडण नक्कीच चांगली, आनंददायी असते. मन जडणघडणीत अत्यंत महत्वाची भूमिका बजावत असते. मन करारे प्रसन्न सर्व सिद्धीचे कारण. आनंदी मनाने केलेला विचार त्याच आनंदी अवस्थेत केलेली कृती जडणघडणीसाठी गरजेची आहे. घडणं आणि बिघडणं या एकाच नाण्याच्या दोन बाजू. चांगलं घडण्याचीच बाजू आपण पाहू तर नक्कीच चांगलं आहे. चांगल्या जडणघडणीसाठी काही वेळा मनाची कठोरता उपयोगाची आहे. एखाद्याशी नातं नसतं, परिचय नसतो, अशा व्यक्तींचे सकारात्मक प्रेरणादायी व्हिडिओज, ऑडिओज आपल्या जडणघडणीत महत्त्वाचे असतात.

आनंद दुःख आपल्या जडणघडणीवर अवलंबून आहे. अज्ञानाचा अंधार आपल्याला नकोच असतो. अंधाररूपी ही जडणघडण आपल्या अधोगतीचं कारण ठरू शकतं. चांगलं वाचन, पाहणं, ऐकणं जडणघडणीत उपयुक्त आहे. आपली चूक लक्षात येते तेव्हा ती चूक दुरुस्त करून पुढे चालणं ही सुद्धा जडणघडणच आहे. लहान मुलं मोठ्यांचं अनुकरण करत असतात. लहानांच्या जडणघडणीत मोठ्यांच्या आचार विचारांचं योगदान असतंच. मोठ्यांची जडणघडण चांगली झाली तरच लहानांची सुद्धा चांगली होते. आत्मविश्वासाने ध्येयाकडे पहिलं पाऊल उचला, यश तुमच्याकडेच येईल. आपल्यात प्रेरणा निर्माण करणारे शब्द सुद्धा जडणघडणीत महत्वाचे असतात. ज्येष्ठांच्या वयाचा, ज्ञानाचा, अनुभवांचा उपयोग चांगल्या जडणघडणीसाठी योग्यच आहे. एखाद्याची जडणघडण चांगली झाली आहे असं समजलं की आपण त्याच्या सहवासात राहतोच. मला चांगलं घडायचंय हा ठाम निर्धार, त्यानुसार कृती करूनच जडणघडण चांगली होणार आहे. खेळ आणि व्यायामामुळे आपल्या शरीर आणि मनाची चांगली जडणघडण होते.

0: श्रोते हो, आज या कार्यक्रमात पोटाचे विकार याविषयी तज्ज्ञ डॉक्टर सोपान चौगुले यांच्याशी जयश्री पाटील यांनी केलेली बातचीत आपण ऐकणार आहोत.
1: सर, बरेच वेळेला पालक किंवा मुलं स्वतः सुद्धा तक्रार करत असतात की भूक अजिबात लागत नाही किंवा खूप चटपटीत खावंसं वाटतं आणि शाळेला गेल्यानंतर मुलं डबा संपवत नाहीत किंवा त्यांना फास्ट फूड हवं असतं. तर भूक न लागणं किंवा अति भूक लागणं ह्या समस्या आहेत का आणि याच्यावर ते उपचार करणं पॉसिबल आहे का?
2: भूक लागणं ही नैसर्गिक प्रक्रिया आहे. भूक ही लागायला हवीच आणि मुलांना तर लागणं याच्यामध्ये काही गैर नाही आहे. फक्त हे कसं आहे की अलीकडच्या काळामध्ये ज्यावेळा आपण थोडासा नैसर्गिक आहार ज्यावेळा सोडून बाजूच्या गोष्टीकडे वळतो त्यावेळेला काही चटपटी गोष्टी बाहेरच्या असतील तर त्याच्यामध्ये काही वेळेला अशा गोष्टी त्यात मिसळल्या जातात की जेणेकरून त्या मुलांना ती सवय लागावी, हा त्यात एक भाग असतो. जर का घरच्या घरी केलेले पदार्थ व्यवस्थितरित्या असतील आणि त्यांना नैसर्गिक त्याच्याबरोबर जर खाण्यापिण्याचं जे काय फळं असतील पालेभाज्या असतील यांचं प्रमाण योग्य व्यवस्थित असेल तर शक्यतो या गोष्टी फारशा होत नाहीत. पण आपण खूपच चटपटीत करायची आणि तशीच जर सवय लागली तर मग ते भूक लागणं म्हणण्यापेक्षा माइंड सेटअप होतो की मला ते खावंसं वाटतंय ते असं आहे. पूर्वीच्या काही लोकांचा अभ्यास केलेला आहे त्या लोकांनी की जंगलातील लोकांचा अभ्यास केला किंवा प्राण्यांचा अभ्यास केला तर त्यांना एकदा खाल्ल्यानंतर सहसा भूक लागत नाही कारण ती पोटेन्शियल म्हणण्यापेक्षा ती क्षमता त्या अन्नामध्ये असते की परत भूक लागूच नाही. कारण हे सगळे तुमचे जे म्हणजे भूक लागण्याचे सेंटर्स वगैरे आहे ते व्यवस्थित समाधानी राहतात. पण आता आधुनिक पद्धतीचं आपण जे जेवण करतो ते त्याला टेस्ट आणली जाते आरटीपीसीआर मग आपण त्यामध्ये मीठ असेल चटणी असेल हे पण नैसर्गातील काय कुठं चटणी तयार होत नाही किंवा कुठल्या नैसर्गातील अन्नामध्ये आपण असं मीठ लावून कुठलं काय ते प्राणी खात नाहीत. जसं निसर्गात आहे तसं खातात. याचाच अर्थ काय, निसर्गात आहे तशाकडं आपण जरा ज्यादा पद्धतीनं अन्न जर असेल तर तेवढं मग ते भूक लागण्याचं किंवा प्राणी आता मोजून खात नाहीत. आता बरेचसे पेशंट आपल्याला विचारतात हे किती खाऊ ते किती खाऊ माझं वजन असं आहे माझं वजन तसं आहे हे का झालं. तर याला कारण एकच आहे की आपण निसर्ग सोडला आणि आपण बनवायला लागलो अन्न, आपण त्याला टेस्ट आणायला लागलो, आपण त्याला हे करायला लागलो. त्याच्यामुळं झालं काय, आतल्या गोष्टी थोड्याशा बदलल्या. पण जेवढं नैसर्गिक अन्नाकडं आपण जाऊ, जसं आहे नैसर्गिक जे खाणं आवश्यक आहे ते जर खाल्लं तर ह्या समस्या अजिबात निर्माण होत नाहीत. मी किती खाऊ कसं खाऊ.

0: किंवा भूक ज्यादा लागणं कमी लागणं ह्या गोष्टी फारशा होत नाहीत. थोडक्यात यातनं मेसेज आपण काय घ्यायचा की चटपटीत खायची सवय मुलांना न लावणं, जेवढं काय नैसर्गिक जास्तीत जास्त आपण कमी प्रक्रिया केलेलं अन्न तयार ठेवणं मुलांना की जेणेकरून योग्य आहे. जसे आपण पूर्वीचं भात भाकरी हे वरण आणि फळं पालेभाज्या जर ह्याची सवय लावली आपण तर फारसे हे असं परत भूक लागणं सारखी भूक लागणं हे असे प्रकार होत नाहीत. पण चटपटी अन्नामध्ये काही अशा गोष्टी आहेत की ज्याच्यामध्ये ह्या गोष्टी मात्र आपोआपच व्हायला लागतात.
1: लहान मुलांच्या बद्दल जे विचारलं की कमी भूक लागणं आणि अति भूक लागणं याच्यामध्ये ताणाची किंवा त्यांच्या जीवनशैलीमध्ये त्यांचा अभ्यास जो आहे म्हणा किंवा बदललेली लाईफस्टाईल आहे याचा कितपत परिणाम होतो? तेव्हा मुलं इमोशनल इटिंग करत असतात, दिवसभर खात राहावं असं वाटतं, काही वेळेला ओबेसिटी वाढते मुलांमध्ये, तर इथं काय करता येईल?
0: इथंही थोडस आता मैदानी खेळ खूप कमी झालेले आहेत. लहान लहान मुलं पण मोबाईलची खेळायला लागले, त्याच्यानंतर टीव्ही बघायला लागले, त्याच्यानंतर मैदानी खेळ खूपच कमी खेळत आहेत. आणि त्याच्यामुळं एक नैसर्गिक भूक जी म्हणतो ती आता कमी झालेली आहे.
2: पोटाचे विकार याविषयी तज्ज्ञ डॉक्टर सोपान चौगुले यांच्याशी जयश्री पाटील यांनी केलेली बातचीत आत्ताच आपण ऐकली. सादर करते प्रवीण चिपळूणकर. ही आकाशवाणी कोल्हापूर केंद्राची निर्मिती होती.
3: ही आकाशवाणी कोल्हापूर केंद्राची निर्मिती होती आणि हा कार्यक्रम पुन्हा प्रसारित होईल 2:05.
4: परिसर या कार्यक्रमात पर्यावरण संवर्धन काळाची गरज याविषयी डॉक्टर जय सामंत यांच्याशी अमृता खानोलकर यांनी साधलेल्या संवादाचा भाग 3 आज आपण ऐकणार आहोत.
5: सर, पर्यावरण रक्षणासाठी आपली जबाबदारी काय आहे, काय सांगता येईल?
6: एक म्हणजे मला निसर्गात काय बघायला करायला आवडतं आणि आवडत नसलं काय करणं आवश्यक आहे, हे दोन्ही एकत्र घटक आले पाहिजेत. किंवा मला पक्षी आवडतात म्हणून नुसतं पक्षीच बघतोय, नुसतं झाडच लावतोय म्हणून पर्यावरणाचं काम केलं असं होणार नाही, तर सगळ्यांनीच केलं पाहिजे. उदाहरणार्थ अन्नाची नासाडी हे अतिशय महत्वाचं आहे. मला आवडत हा पदार्थ नाही, मग केलेला मी खाल्ला किंवा तो खरकट आहे म्हणून टाकून दिला, तर आता चांगल्या प्रमाणात आपल्याला ही माहिती उपलब्ध आहे की 1 किलो टोमॅटो करायला 15,000 लिटर पाणी लागतं किंवा भातासाठी किती लागतं, हे सगळे आता टेबल अस्तित्वात आहेत. म्हणजे आपल्या मुलांपुढे हे पाहिजे की मी हा जर टोमॅटो टाकून दिला तर 10 लिटर पाणी माझे टाकून दिलं, जे मी पाणी स्वतः माझ्या दमक नाही किंवा निर्माण करू शकणार नाही. तर हे आलं पाहिजे. जसं जी आपली चप्पल असेल, चप्पल झालं आता काय दुसरं चांगलं घ्यायचं म्हणजे टाकून द्यायचं, आवडत नाही की फॅशन आली, अरे पण ही चप्पल तयार करायला एनर्जी किती लागली, कारखान्याला इलेक्ट्रिसिटी लागली, ते रबर तयार करायला मग ते रबर हे सगळं सिंथेटिक आहे, फॉसिल फ्युएल पासून होतं, जमिनीतून जे तेल काढले त्यातून होतं, प्लास्टिक त्यातून तयार होतं, तर प्लास्टिक आपण एवढं फुकट घालवतो म्हणजे जे संपूर्ण ते प्रक्रिया केली ती फुकट गेलेली आहे, ती वाचवूच नका ना. आणि तुम्ही म्हणताय एक आता मी वापरतो हे सगळं डिमांड अँड सप्लाय आहे, मागणी तसा पुरवठा. हे म्हणा त्याला त्या विकणाऱ्यावर बंदी करा, तुम्ही घेताय विकत म्हणून तो बसलाय तिथं, तुम्ही विकत घेतले नाही तर कोण घेऊन बसेल दुकानदार?
5: बरोबर.
6: त्यामुळे खरे गुन्हेगार आपण ठरतो त्याच्यात. अनावश्यक वापर, अनावश्यक गोष्टी घेणे आणि नासाडी करणे हे किमान आपल्या रोजच्या जीवनात आपण प्रत्येक जण करू शकतो. म्हणजे जंगलात जाऊन झाड लावले पाहिजे हे केलं पाहिजे
5: असं नाही,
6: रोजच्या जीवनात बदल झाला पाहिजे. आता लाईट आता बघतो आपण अनेक ठिकाणी लाईट सगळे चालू असतात, तुम्ही बसलाय तिथंच लाईट पाहिजे, घरातले 2 खोलीतले फॅन फिरतायत नुसते, कोण नाही, केवढी वीज फुकट जाते आणि काही लोकांना वीज मिळत नाही. तर हे आपण वाचवलं पाहिजे. तो पर्यावरणातला अगदी सहज करण्याजोगी गोष्ट आहे.
5: बरोबर.
6: ती ही आहे
5: पाण्याचा वापर.
6: पाण्याचा वापर तर अतिशय महत्वाचा आहे. पाणी ही जीवन आहे. आपण आपल्याला माहित नाही आता ज्यावेळी आपण टीव्हीवर पिक्चर मध्ये बघतो की राजस्थानात माणसं किती 7-8 किलोमीटर वाळवंटातून चालतायत.
5: आपल्या इथं सुद्धा महाराष्ट्रातला सुद्धा तो जर विदर्भ मराठवाड्याचा भाग बघितला
6: तर आहेच, ते दुर्दैवी आहे अतिशय. पण आता पश्चिम घाटात सुद्धा जंगलतोडीमुळे त्यांना खाली येऊन ते धरणातून पाणी घेऊन परत 4 किलोमीटर चढून जावं लागतं, वर पाऊस त्यांच्याकडे पडतोय. आपल्याकडे हे बघा शहरात सुद्धा त्याला स्टॉर्म वॉटर ड्रेन म्हणतात, आम्ही त्याला गटार म्हणतो. स्टॉर्म वॉटर ड्रेन म्हणजे पावसाचं शुद्ध चांगलं पडणारं पाणी त्यात गोळा होऊन ते तलावात

0: नदीत गेलं पाहिजे, ते शुद्ध पाणी एकदम फिल्टर पाण्यासारखं असतं पावसात आलेलं पाणी. पण आम्ही ते घाण असते ते गटारात ते पाणी सगळं फुट घालतो. तेवढं पाणी स्वच्छ करायचं असेल तर 10 रुपये देऊन आम्ही ते प्लास्टिकचे डबा घेत होतो आरो झालाय म्हणून सांगून. निसर्ग स्वच्छतेला आरोपेक्षा चांगला होतो, होय ना? किती फुकट नजरेसमोर किती आपण संपत्ती फुकट घालतोय पर्यावरणाची, ते प्रत्येक हिच्या रोजच्या जीवनात. आता दुसरं सांगतो, सायकल एका दृष्टीनं व्यायाम केला पाहिजे म्हणतोय आणि आम्ही जिमला जातोय पैसे भरून, दुसऱ्या ह्याच्यात घरात सामान उचलत नाही, पिशव्या उचलत नाही, सायकल फिरवत नाही, तो व्यायाम आहे ना?
1: बरोबर.
0: किती एका माणसासाठी 4-व्हीलर वापरणं अतिशय क्रिमिनल आहे. परदेशात ह्या बंधनकारक आहे. एक गाडी जाऊन जात असाल तर तुम्ही लिफ्ट दिली पाहिजे उभ्या राहणाऱ्या लोकांना.
1: अरे वा,
0: आमच्याकडे किती गाड्या एकट्या जातात आणि माणसं बिचारी लटकलेली असतात, वृद्ध असतात, मुलं असतात, कोणी ते मान दुसरीकडे करतात, बोलत थांबायला सांगत म्हणून. चुकीच आहे ते. पर्यावरण तसे राखू शकतो आपण, तेवढ्या माणसांना आपण लिफ्ट दिली तर किती एनर्जी वाचली.
1: खरं म्हणजे ह्या सगळ्या बारीक सारीक छोट्या छोट्या गोष्टी आपण रोजच्या आचरणात आणल्या
0: तरी खूपशी मदत होईल.
2: श्रोते हो, परिसर या कार्यक्रमात पर्यावरण संवर्धन काळाची गरज याविषयी डॉक्टर जय सामंत यांच्याशी अमृता खानोलकर यांनी साधलेल्या संवादाचा भाग 3 आपण ऐकला. सादर करते प्रवीण चिपळूणकर. ही आकाशवाणी कोल्हापूर केंद्राची निर्मिती होती.
3: परिसर हा कार्यक्रम पुनःप्रसारित होईल 2:10 यानंतर ठीक 6:55 संस्कृत.
4: आकाशवाणीचं हे अमरावती केंद्र आहे, FM 101.5 MHz वर. श्रोते हो, आता दिनविशेष ऐका. हेन्री फोर्ड नावाचे विचारवंत म्हणतात, श्रोते हो, एकत्र येणे ही सुरुवात आहे, एकत्र येणे ही सुरुवात आहे, एकत्र राहणे ही प्रगती आहे आणि एकत्र काम करणे हे यश आहे.

762 या साली खलीफा अल मंसूरने बगदाद शहराची स्थापना केली. एकोणीसशे 30 या साली पहिला फुटबॉल विश्वचषक उरुग्वे या देशाने जिंकला. एकोणीसशे 62 या साली ट्रान्स कॅनडा हायवे सुमारे 8030 किलोमीटर जगातील सर्वात लांब आणि मोठा राष्ट्रीय महामार्ग या महामार्गाला सुरुवात झाली. तो दिवस 30 जुलै 1962. 1971 या साली अपोलो 15 हे यान चंद्रावर उतरले. 1997 या साली पार्श्वगायिका लता मंगेशकर यांना राजीव गांधी राष्ट्रीय सद्भावना पुरस्कार जाहीर झाला. 2014 या साली पुणे जिल्ह्यात माळीण या गावात दरड कोसळून साधारणपणे 50 लोकांचा जीव या ठिकाणी गमावला गेला. भारतीय स्वतंत्र लढ्यातील स्वतंत्र सैनिक आणि कर्नाटक सिंह म्हणून ओळख असणारे गंगाधर देशपांडे यांचा आज स्मृती दिवस. त्यांचं निधन 1960 या साली झालं होतं. संत तुलसीदास यांचा आज स्मृती दिवस. त्यांचं निधन 1622 या साली झालं होतं. इसवी सन 1622 या साली झालं होतं. रंगभूमीवरील ज्येष्ठ कलाकार वसंतराव देशपांडे यांचा आज स्मृती दिवस. त्यांचं

मराठी ग्रामीण साहित्यिक चित्रपट कथालेखक महामंडळाचे संस्थापक सचिव शंकर पाटील यांचा आज स्मृतिदिवस. त्यांचं निधन 1994 या साली झालं होतं. रसिक हो आपण ऐकत होतात दिनविशेष.

0: भारत सरकार आणि राज्य सरकारच्या माध्यमातून सादर आहे इफको टोकियो जनरल इन्शुरन्स कंपनी द्वारे प्रायोजित प्रधानमंत्री पीक विमा योजना. इफको टोकियो हसत रहा. नियम व अटी लागू. इफको टोकियो जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड IRDAI नोंदणी क्रमांक 106.
1: PM जय अब गरीबों की जय बन गई.

0: आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेअंतर्गत अंदाजे 60 कोटी लोक 5 लाख रुपयांपर्यंतच्या मोफत उपचारांसाठी पात्र ठरले आहेत. आतापर्यंत 12 कोटींहून अधिक मोफत उपचार देण्यात आले आहेत, ज्यामुळे गरीब कुटुंबांच्या वैद्यकीय खर्चात अंदाजे 2 लाख कोटी रुपयांची बचत झाली आहे. आजच आयुष्मान ऍप डाउनलोड करा आणि आयुष्मान कार्ड बनवा. अधिक माहितीसाठी 14555 वर कॉल करा.
1: श्रोते हो, एकटेपणात साथ सोबत करतात आठवणींच्या गाण्यातले सूर आणि मनातल्या अव्यक्त भावनांना बोलत करतात त्या गाण्याचे शब्द.
2: आणि हे शब्द तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं सशक्त माध्यम म्हणजे आकाशवाणी. नियमित ऐका FM 101.5 MHz वर अमरावती आकाशवाणी.

थकलेलं शरीर आणि भिजलेलं मन अशा वरिष्ठांना सोडून जाऊ नका. हे तुमचे आमचे पालक आपल्या सुखासाठी राब राब राबलेत, आपल्याला हे जग दाखवलं. अशांना आपण सोडून जायचं पटतंय आपल्याला? त्यांना सन्मानाचं जीवन देऊया, या बाणप्रस्थींना मदत करूया. चला त्यांच्या चेहऱ्यावर आपण हास्य फुलवूया. हीच आपली भारतीय संस्कृती.

0: गाव आणि शेती मातीशी नातं सांगणारा कार्यक्रम ग्राम परिसर आणि शेतशिवार ऐकायला विसरू नका. दर गुरुवारी सकाळी 10 वाजता आकाशवाणी अमरावती 101.5 MHz वर.
1: संत गाडगे बाबा म्हणतात, नाही घर नाही दार नाही जासरे माऊली, अशा अभागी जीवाला झाड देते रे सावली. झाड माणसांना जगवतात, आपण झाड जगवली पाहिजेत.
2: शरीर एक संपत्ती, दीर्घ काळ टिकणारी.
3: वर्तमानातील सुदृढ आरोग्य तुमचे भविष्य सुखकर करतो. या शरीराला निरोगी ठेवूया, आजारांपासून मुक्त करूया.
2: नियमितपणे व्यायाम करा,
3: योगासन प्राणायामांची सवय लावा,
2: शुद्ध हवेच्या वातावरणात चालण्याचा छंद लावा,
3: आवश्यक तोच आहार घ्या आणि व्यसनांपासून दूर राहा. आपल्या शरीराला सुदृढ ठेवूया, रोगमुक्त समाज घडवूया. आकाशवाणी अमरावती तर्फे जनहितार्थ.
4: आपला इतिहास अतिशय उज्ज्वल आहे. आपल्या देशात वैदिक काळापासूनच गार्गी मैत्रेयी यांच्यासारख्या विदुषी होऊन गेल्या. आपल्या भारतातच राणी लक्ष्मीबाई चांद बीबी यासारख्या वीरांगणा झाल्या. या महाराष्ट्रात जिजाऊ मासाहेबांसारख्या कर्तृत्व संपन्न माता झाल्या. आणि आज जर आपण कन्याभ्रूण हत्या करायला लागलो तर अशा स्त्रीरत्न आपल्याला कुठून मिळणार? जरा विचार करा. आपलं भविष्य अंधकारमय करू नका. माता, मुलगी, बहीण, पत्नी या आपल्या संस्कृतीचा गौरव आहेत. त्यांचा सन्मान, त्यांची सुरक्षा हे आपलं आद्य कर्तव्य आहे.

0: श्रोते हो, आपल्या आवडत्या फोन इन कार्यक्रमासाठी रेकॉर्डिंग केलं जातं दर मंगळवारी दुपारी 3:30 ते 4:30 या वेळेत. त्यासाठी आमचा नवीन फोन नंबर आहे 0721-2-99-10-38. क्रमांक पुन्हा एकदा 0721-2-99-10-38. श्रोते हो, मंगळवारी दुपारी 3:30 ते 4:30 या वेळेत आपण फोन करून आपली आवड कळवा. आणि शुक्रवारी सकाळी 11 ते 12 या वेळेत स्वरसंवाद या कार्यक्रमात आपल्या प्रियजनांसमवेत ऐका आपलं फरमायशी गीत. तेव्हा श्रोते हो, या नवीन फोन नंबरवर स्वरसंवाद कार्यक्रमासाठी आठवणीनं फोन करा.
1: आकाशवाणीचं हे अमरावती केंद्र आहे, FM 101.5 MHz वर. न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर सुद्धा आता आपण आम्हाला ऐकू शकता. श्रोतेहो, काही क्षणाचं प्रादेशिक मराठी बातमीपत्र आम्ही अस्मिता वाहिनीवरून सहक्षेपित करीत आहोत. प्रतीक्षा करावी.
2: पुणे केंद्र आहे. ठीक 7:10 प्रादेशिक बातम्या आम्ही प्रसारित करणार आहोत.

0: हिरवी वनराई, निळे डोंगर, पक्ष्यांची किलबिल, गाणारे निर्झर,
1: निसर्गाचा हा अनमोल ठेवा सर्वांनीच जीवापाड जपायला हवा. निसर्गाचा हा अनमोल ठेवा सर्वांनीच जीवापाड जपायला हवा.

0: आकाशातून पडणारा पावसाचा थेंब जमिनीवर विसावतो पुन्हा पाऊस रूपानं बरसण्यासाठी. हजारो वर्षांचं हेच निसर्गचक्र.
1: यातून शिकूया पुनर्वापराचं निसर्गाचं तत्व. पाण्याच्या प्रत्येक थेंबाचा पुरेपूर वापर, पुनर्वापर करा.

आकाशवाणी पुणे, मंजुषा गायधनी प्रादेशिक बातम्या देत आहे। ठळक बातम्या। पेपर फुटी प्रकरणी कठोर शिक्षेची तरतूद असलेल्या विधेयकाला लोकसभेची मंजुरी। राष्ट्रीय सन्मानाचा अपमान प्रतिबंधक सुधारणा विधेयक राज्यसभेत मंजूर। शाळांपासून 50 मीटरच्या अंतरावर पाकिटबंद खाद्यपदार्थ आणि शीतपेयांच्या विक्रीवर FDA चे निर्बंध। आणि राज्य सरकारचा व्ही शांताराम जीवन गौरव पुरस्कार हृदयनाथ मंगेशकर यांना, तर राज कपूर जीवन गौरव पुरस्कार सलीम खान यांना जाहीर। आता सविस्तर बातम्या। पेपर फुटी प्रकरणी कठोर कारवाईची तरतूद असलेलं सार्वजनिक परीक्षा अनुचित मार्ग प्रतिबंध सुधारणा विधेयक काल लोकसभेत मंजूर झालं। या विधेयकावरच्या चर्चेदरम्यान देशातली शिक्षण व्यवस्था अतिशय महाग झाल्याचं विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी सांगितलं। यावेळी त्यांनी काही असंसदीय शब्दांचा वापर केल्याचं सांगत सत्ताधारी पक्षाच्या सदस्यांनी गोंधळ घातला आणि त्यांच्या भाषणात अडथळे आणले। आंदोलनकर्त्या विद्यार्थ्यांवर झालेल्या हिंसाचाराचे आदेश कोणी दिले यासंदर्भात राहुल गांधी यांनी केलेल्या दाव्यांवरूनही सत्ताधाऱ्यांनी आक्षेप घेतला। या विधेयकावरच्या चर्चेला उत्तर देताना केंद्रीय राज्यमंत्री जितेंद्र सिंग यांनी विधेयकातल्या कठोर तरतुदींचा पुनरुच्चार केला, तसंच विरोधी पक्षांनी केलेले आरोप फेटाळले। 2 वर्षांपूर्वी मंजूर झालेल्या कायद्याच्या अंतर्गत पेपर फुटी प्रकरणी 52 गुन्हे दाखल झाल्याची माहिती त्यांनी दिली। सत्ताधारी आणि विरोधकांच्या गोंधळातच हे विधेयक मंजूर झालं आणि त्यानंतर सभापती ओम बिर्ला यांनी सभागृहाचं कामकाज दिवसभरासाठी तहकूब केलं। राज्यसभेत काल वंदे मातरम या राष्ट्रीय गीताला जन गण मन या राष्ट्रगीताप्रमाणे सन्मान देण्याची तरतूद असलेलं विधेयक मंजूर झालं। या अंतर्गत वंदे मातरमचा अवमान करणाऱ्यांनाही 3 वर्षांपर्यंत शिक्षा आणि दंड अशी तरतूद आहे। नैसर्गिक अधिवास कायम राखत वैज्ञानिक दृष्टिकोनातून राज्यात व्याघ्र संवर्धनाची अंमलबजावणी सुरू आहे असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल नागपूरमध्ये सांगितलं। देशातले सर्वाधिक वाघ राज्यात असतील अशी आशा त्यांनी व्यक्त केली। आंतरराष्ट्रीय व्याघ्र दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते। विकसित भारत 2047 संकल्पनेला बळ देण्यासाठी आणि देश व्यसनमुक्त करण्याच्या उद्देशाने पंतप्रधान नरेंद्र मोदी येत्या 2 ऑगस्ट रोजी विकसित भारतासाठी व्यसनमुक्त युवा संकल्प अभियान सुरू करणार आहे। युवक आणि क्रीडा मंत्री मनसुख मांडवीय यांनी काल ही माहिती दिली। मुंबईत ड्रग्ज फ्री मुंबई अभियानाची सुरुवात आजपासून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात होणार आहे। कौशल्य आणि उद्योजकता मंत्री मंगल प्रभात लोढा यांच्या पुढाकाराने वरळी इथं या अभियानाचं आयोजन करण्यात आलं आहे। अंमली पदार्थ मुक्त राज्यासाठी ड्रग्ज फ्री मुंबई सारखं अभियान संपूर्ण राज्यात राबवण्यात येईल। मुंबईसह राज्यातील सर्व शाळा आणि महाविद्यालयांमध्ये नशामुक्ती मार्गदर्शन आणि समुपदेशन समितीची स्थापना केली जाईल

0: असं लोढा यांनी सांगितलं। राज्यातल्या सर्व माध्यमांच्या शाळांच्या 50 मीटर परिसरात साखर, मीठ आणि मेद यांचं अतिरिक्त प्रमाण असलेल्या पाकिटबंद खाद्यपदार्थ आणि पेयांच्या विक्रीवर अन्न आणि औषध प्रशासनानं बंदी घातली आहे। या आदेशाची कठोरपणे अंमलबजावणी केली जाईल असं आयुक्त तुकाराम मुंढे यांनी काल मुंबईत वार्ताहरांना सांगितलं। अन्न सुरक्षा नियमानुसार प्रत्येक शालेय स्वयंपाकघर चालकाकडे आणि शाळांना अन्न पुरवणाऱ्यांकडे परवाना असणं आवश्यक असल्याचंही ते म्हणाले। राज्यातील 2 लाखांपर्यंत थकित कर्ज असलेल्या सर्व पात्र शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी केली जाणार असून कर्जमाफीच्या यादीत कमी रक्कम दिसत असली तरी शेतकऱ्यांनी घाबरू नये असं कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी स्पष्ट केलं आहे। हेअर कट हा शासन आणि बँकांमधील आर्थिक वाटपाचा भाग असून त्याचा शेतकऱ्यांच्या संपूर्ण कर्जमाफीवर कोणताही परिणाम होणार नसल्याचं त्यांनी स्पष्ट केलं। सरकारने कर्जमाफीच्या पहिल्या टप्प्यात 17 लाख पात्र खात्यांची यादी जाहीर केली असून दुसरी यादी लवकरच प्रसिद्ध होणार आहे। राज्यात आतापर्यंत सरासरीच्या 94% पर्जन्यमानासह 84% अधिक खरीप पेरणी पूर्ण झाल्याची माहितीही त्यांनी यावेळी दिली। पश्चिम महाराष्ट्राला वरदान ठरलेल्या कोयना जलसागराचं नामांतर छत्रपती शिवाजी महाराज कोयना जलसागर असं करण्यात आलं आहे। जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी काल मुंबईत ही माहिती दिली। याबाबतचा शासन निर्णय जारी झाल्याचं त्यांनी सांगितलं। हे प्रादेशिक बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात। राज्य शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभागाच्या वतीनं देण्यात येणारा 2025 या वर्षाचा व्ही शांताराम जीवन गौरव पुरस्कार ज्येष्ठ संगीतकार पंडित हृदयनाथ मंगेशकर यांना तर राजकपूर जीवन गौरव पुरस्कार ज्येष्ठ लेखक सलीम खान यांना जाहीर झाला आहे। चित्रपती व्ही शांताराम विशेष योगदान पुरस्कार अभिनेते प्रसाद ओक यांना जाहीर झाला असून राजकपूर विशेष योगदान पुरस्कार अभिनेत्री राणी मुखर्जी यांना दिला जाणार आहे। सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांनी काल मुंबईत या पुरस्कारांची घोषणा केली। पंढरपुरातल्या आषाढी यात्रेची सांगता काल गोपाळ काल्यानं झाली। पहाटेपासूनच मानाच्या पालख्यांसह सर्व संतांच्या एकंदर 500 दिंड्या पालख्या विठ्ठल नामाचा गजर करत गोपाळपुरात दाखल झाल्या। गोपाळकाला झाल्यानंतर श्री विठ्ठलाचं दर्शन घेण्यासाठी पालख्या विठ्ठल मंदिरात आल्या। गोपाळपूर नगरी लाखो वारकऱ्यांच्या गजराने दुमदुमून गेली। मानाच्या पालख्यांनी श्री विठ्ठलाचं दर्शन घेतल्यानंतर विविध भागातून पंढरपुरात आलेल्या पालख्यांचा परतीचा प्रवास सुरू झाला आहे। महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या कुलगुरुपदी डॉक्टर व्यंकट गीते यांची नियुक्ती करण्यात आली आहे। विद्यापीठाचे कुलपती जिष्णुदेव वर्मा यांनी याबाबतची घोषणा केली। लेफ्टनंट जनरल डॉक्टर माधुरी कानिटकर यांचा कुलगुरुपदाचा कार्यकाळ पूर्ण झाल्यानं हे पद रिक्त झालं आहे। बुलडाणा जिल्ह्यात खामगाव इथं एलपीजी सिलेंडर वाहतूक करणाऱ्या टँकरमधून गॅस चोरी करून काळाबाजार करणाऱ्या एका टोळीला अन्न आणि पुरवठा विभागाच्या राज्यस्तरीय दक्षता पथकानं छापा टाकून रंगेहात पकडलं। पथकानं गॅस टँकरसह 88 लाखाचा मुद्देमाल जप्त केला असून पुढील तपास सुरू आहे। ग्लासगो इथं सुरू असलेल्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत काल पुरुषांच्या पॅरा ऍथलेटिक्समध्ये 100 मीटर धावण्याच्या स्पर्धेच्या अंतिम फेरीत भारतीय खेळाडूंनी सुवर्ण आणि रौप्य पदकाची कमाई करत इतिहास रचला आहे। भारताच्या दिलीप गावित यानं सुवर्ण पदक तर मोहम्मद बासिल मोरसिंगानकत यानं रौप्य पदकाची कमाई केली। राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत आतापर्यंत भारतानं 3 सुवर्ण, 9 रौप्य आणि 3 कांस्य पदकं अशी एकंदर 15 पदकांची कमाई केली आहे। राज्यात काही ठिकाणी समाधानकारक पाऊस झाला असला तरी यवतमाळ जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांवर यंदाच्या खरीप हंगामात चिंतेचे ढग कायम आहेत। ऐकूया अधिक माहिती आमच्या प्रतिनिधींकडून।
1: जून महिना कोरडा गेल्यानंतर जुलैच्या पहिल्या आठवड्यात झालेल्या जोरदार पावसाने शेतकऱ्यांच्या आशा पल्लवित झाल्या। पेरणीची लगबग देखील सुरू झाली। जिल्ह्यात साधारणतः 9 लाख हेक्टर क्षेत्रावर पेरणी होत असते। 4,55,173 हेक्टरवर कापसाची लागवड झाली तर 2,28,000 हेक्टरवर सोयाबीनची पेरणी करण्यात आली। तूर, ज्वारी, उडीद, मका, बाजरी या पिकांचे लागवड क्षेत्र मात्र यंदा घटले आहे। अखंडित पावसामुळे अद्यापही 1.5 ते 2 लाख हेक्टरवरील पेरण्या खोळंबल्या आहेत। जुलैच्या पहिल्या आठवड्यानंतर आता शेवटच्या आठवड्यांच्या दरम्यान पावसाने दडी मारली, ऊन देखील तापले, त्यामुळे पिकं प्रभावित झाली। मात्र आता पुन्हा पावसाने कमबॅक केल्याने शेतकऱ्यांना काहीसा

0: दिलासा मिळालेला आहे. जिल्ह्यात अद्यापही पाहिजे तसा समाधानकारक व जोराचा पाऊस झालेला नाही, त्यामुळे धरणांमध्ये पुरेसा पाणी साठा नाही. परिणामी चारा टंचाई व पिण्याच्या पाण्याची टंचाई उद्भवण्याची भीती व्यक्त होत आहे. एकूणच चांगला पाऊस व्हावा आणि शेती पिके बहरावी अशी प्रार्थना बळीराजा करीत आहे. आकाशवाणी बातम्यांसाठी श्रीकांत राऊत यवतमाळ.
1: रत्नागिरी जिल्ह्यात खेड तालुक्यात जगबुडी नदीनं इशारा पातळी ओलांडली असून कालपासून पाणी पातळीत आणखी वाढ झाली आहे. कोल्हापूर जिल्ह्यात गगनबावडा तालुक्यात काल सर्वाधिक पावसाची नोंद झाली. गडचिरोली जिल्ह्यात संततधार पाऊस असून अनेक मार्ग बंद झाले आहेत. भंडारा जिल्ह्यातील गोसीखुर्द धरणाचे सर्व दरवाजे उघडण्यात आले आहेत. लातूर शहरासह जिल्ह्यातील अनेक भागात काल झालेल्या पावसामुळे काही प्रमाणात पिकांना दिलासा मिळाला असला तरी जिल्ह्यातील शेतकरी अजूनही दमदार पावसाच्या प्रतीक्षेत आहेत. हवामान. राज्यात सर्वत्र उद्यापर्यंत जोरदार पावसाची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. पेपर फुटी प्रकरणी कठोर शिक्षेची तरतूद असलेल्या विधेयकाला लोकसभेची मंजुरी. राष्ट्रीय सन्मानाचा अपमान प्रतिबंध

असला तरी जिल्ह्यातील शेतकरी अजूनही दमदार पावसाच्या प्रतीक्षेत आहेत. हवामान. राज्यात सर्वत्र उद्यापर्यंत जोरदार पावसाची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. पेपर फुटी प्रकरणी कठोर शिक्षेची तरतूद असलेल्या विधेयकाला लोकसभेची मंजुरी. राष्ट्रीय सन्मानाचा अपमान प्रतिबंधक सुधारणा विधेयक राज्यसभेत मंजूर. शाळांपासून 50 मीटरच्या अंतरावर पाकिटबंद खाद्यपदार्थ आणि शीतपेयांच्या विक्रीवर FDA निर्बंध. आणि राज्य सरकारचा व्ही शांताराम जीवन गौरव पुरस्कार हृदयनाथ मंगेशकर यांना, तर राजकपूर जीवन गौरव पुरस्कार सलीम खान यांना जाहीर. आकाशवाणी पुणे केंद्रावरचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.

0: रसिक हो आपण ऐकत आहात आकाशवाणीचं अमरावती केंद्र FM 101.5 MHz वर.
1: अपने घर को दीजिए मॉडर्न लुक अंबा मॉड्यूलर किचन के साथ.
2: भरपूर स्पेस, परफेक्ट फिनिशिंग और ढेरों डिजाइंस गारंटी के साथ.
1: पता दस्तूर नगर MIDC रोड अमरावती.
3: चटपटी चमचमीत चवदार स्वाद ब्यूटीफुल पदार्थ असो कुठलाही रुचकर बनवणार घरकुल.
4: घरकुल मसाले ज्यांच्या घरी वर्णावी त्यांची खवय्ये गिरी.
3: म्हणून जेवण हवं असेल ठसकेबाज घरकुल मसाले आणा आज.
5: काय म्हणतो? अरे बाबा काय म्हणतोयस तू?
0: अरे तो असाच बोलतो. गुटखा सुपारी खूप खायचा तो, त्यामुळे असं झालं. त्याचे घशाचं ऑपरेशन झालं त्यामुळे तो असाच बोलतो.
5: असं का? तुम्हाला या भाषेत बोलायचं नसेल तर गुटखा तंबाखू धूम्रपान यापासून दूर राहा. पान बिडी सुपारी गुटखा यासारख्या तंबाखूजन्य पदार्थांपासून कॅन्सर होतो. कॅन्सर हा मानव जातीसाठी धोकादायक आहे. व्यसनांपासून दूर राहा. आकाशवाणी अमरावतीतर्फे

0: चला श्रोतेहो, अनेक गाण्यांसह आपलं मन खुलवूयात स्वर संवाद या कार्यक्रमात सहभागी होऊन 0721-299-1038 या भ्रमणध्वनीवर प्रत्येक मंगळवारी दुपारी 3:30 ते 4:30 या दरम्यान आणि या कार्यक्रमाचं प्रसारण आपण ऐकू शकाल येणाऱ्या शुक्रवारी सकाळी 11 ते 12 या दरम्यान आपल्या आवडत्या गाण्यांसह संवाद साधायला आणि गुणगुणायला।
1: श्रीकृष्ण रुक्मिणीच्या स्वयंवराची साक्ष ठरलेली ही इंद्रपुरी। अंबाबाईचं अस्तित्व जिथं कणाकणात आणि रोमारोमात भरून उरलंय अशी अमरावती नगरी। गाडगे बाबा आणि तुकडोजी महाराजांच्या अस्तित्वाच्या खुणा जिथं आजही जाणवतात तिथंच आता शब्द स्वरांची अखंड संजीवक धारा वाहणार आहे। लक्षमनावर नभोवाणीची सुवर्ण मुद्रा कोरायला आलेली अमरावती आकाशवाणी ऐकत रहा 101.5 मेगा

रसिक हो आपण ऐकत आहात आकाशवाणीचं अमरावती केंद्र एफ एम 101.5 मेगाहर्ट्सवर आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर सुद्धा आता आपण आम्हाला ऐकू शकता. सकाळचे ठीक 7:25 झालेली आहेत आणि आता दिलखुलास प्रायोजित कार्यक्रम आम्ही सहक्षेपित करीत आहोत अस्मिता वाहिनीवरून. प्रतीक्षा करावी.

0: नमस्कार श्रोते हो, माहिती आणि जनसंपर्क महासंचालनालयाच्या दिलखुलास कार्यक्रमामध्ये आपलं मनापासून स्वागत. लोकशाहीचा सर्वात मोठा उत्सव म्हणजेच निवडणूक आणि या प्रक्रियेचा पाया आहे अचूक मतदार यादी. याच पार्श्वभूमीवर भारत निवडणूक आयोगानं देशभरात विशेष सखोल पुनरीक्षण म्हणजेच SIR ही मोहीम हाती घेतली. या मोहिमेचा उद्देश कशा पद्धतीनं आहे किंवा मग नागरिकांनी यामध्ये कशा पद्धतीनं आपली भूमिका बजावली पाहिजे याच विषयी आजच्या कार्यक्रमामध्ये आपण विस्तृत माहिती जाणून घेणार आहोत. आणि त्याचसाठी पुन्हा एकदा दिलखुलास कार्यक्रमामध्ये आपण निमंत्रित केलेला आहे अप्पर मुख्य सचिव तथा राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी माननीय श्री S. चोक्कलिंगम सर यांना. सर नमस्कार.
1: नमस्कार.
0: दिलखुलास कार्यक्रमामध्ये आपलं मनापासून स्वागत.
1: धन्यवाद.
0: सर सध्या आता SIR ही मोहीम सर्वत्र राबवली जातीय आणि यामध्ये आणखीन एक महत्वाचा मुद्दा म्हणजे गणना प्रपत्र. नागरिकांना कुठलाही फॉर्म भरायचा झाला तर बऱ्याच अडचणी येतात, ते थोडेसे कन्फ्यूज होतात. मग त्यामुळे सुद्धा गणना प्रपत्र म्हणजे काय आणि ते कशा पद्धतीने त्यामध्ये माहिती भरली पाहिजे लोकांनी.
1: गणना पत्र आहे त्याला तीन भाग आहेत. पहिला भाग त्यांच्यामध्ये सर्व माहिती आम्हीच भरलेले आहे, म्हणजे सध्या मतदाराचं नाव, कुठे राहत आहेत, ते कुठले मतदान केंद्रावर त्यांचे नाव आहे, सिरियल नंबर आहे, सर्व आम्ही दिलेले आहे. त्या व्यतिरिक्त एक बारकोड आहे, ते आपल्या कार्यालयीन कामासाठी आहेत आणि त्यांच्या पुढे आम्ही त्यांचा फोटो छायाचित्र तिथे प्रिंट केलेलं आहे. त्या छायाचित्र योग्य असेल तर काही नवीन फोटो देण्याची गरज नाही, पण आपल्याला वाटत असेल ते बदलायचं नवीन फोटो आपण देऊ शकतात. ते BLO डायरेक्टली फोन मधून काढू शकतात किंवा आपण फोटो दिले ते चिकटू शकतात. ते झाले पहिला भाग. पहिला भाग मध्ये आपल्याला फक्त फोटो बदलायचे असेल तर नवीन फोटो द्यायचं किंवा मोबाईल मध्ये घ्यायचं. दुसरा भाग आहे त्याला जुळवणीसाठी मॅपिंग साठी आहे, म्हणजे 2002 यादीमध्ये, म्हणजे आपल्या राज्याच्या असेल तर 2002, परंतु आपल्या राज्यामध्ये असा मतदार असू शकतात ते इतर राज्यामधून आलेले आहेत, मुंबईमध्ये, पुणेमध्ये, आणि त्या त्या राज्यामध्ये 2002 किंवा 3 किंवा 2004 मध्ये पुनरीक्षण झालेलं आहे. पूर्ण देशाच्या जुळवणीच्या माहिती आपल्या ECINET मोबाईल ऍप मध्ये, तसेच voters.ECI.gov.in या वेबसाईट मध्ये उपलब्ध आहे. तिथे आपण दुसऱ्या राज्यामधून आला असेल तर सुद्धा तिथे जाऊन आपले नाव तपासणी करून ठेवू शकतात. BLO आपल्याकडे आल्यानंतर ते माहिती देऊ शकतात. दुसऱ्या भागामध्ये डावीकडे मतदारांच्या स्वतःच्या जुळवणी करायची असेल तर तिथे माहिती भरायचं, आणि उजवीकडे स्वतःच्या जुळवणी होत नसेल, आई वडील किंवा आजोबा आजीचा माहिती आपल्याला भरू शकतात. कुठलेही एक भरायचं आहे. जुळवणी स्वतःच्या झाला तर आई वडिलांच्या जुळवणी करण्याची काही गरज नाही, स्वतःच्या होत नसेल तर उजवीमध्ये मी सांगितल्याप्रमाणे भरायचं आहे. हे झाले दुसरा भाग. समजा आपल्याला जुळवणीच्या माहिती मिळाले, चांगलं आहे, परंतु मिळालं नाही, त्याबाबत फार काळजी घ्यायचं नाही.

0: आपण फक्त ग्रहणापत्रामध्ये तिसरा भाग आहे ते कंपल्सरी आहेत, आपल्या माहिती द्यावं लागेल. काय आहे त्यांच्यामध्ये? आपल्या मोबाईल नंबर. मोबाईल नंबर सर्वांनी नक्की द्यावे, कारण भविष्यामध्ये तुम्हाला मतदार ओळखपत्र डाउनलोड करायचं असेल किंवा आम्हाला काय तुम्हाला कळवायचं असेल तर तुमच्या बाबत अर्ज आलेला आहे, तुम्हीच केले का असा आम्ही कन्फर्म करण्यासाठी यासाठी फार उपयोग पडणार आहे. म्हणून आपण सर्वांनी आपल्या स्वतःच मोबाईल नंबर द्यावे. आपल्याकडे स्वतःच मोबाईल नंबर नसेल तर कुटुंबातील कुठल्याही व्यक्तीचा मोबाईल नंबर द्या, जेणेकरून आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचू शकतो. त्या व्यतिरिक्त आपले आधार नंबर आपल्याला इच्छुक असेल तर द्यावे. त्या व्यतिरिक्त आईचं नाव, वडिलांचं नाव, त्यांचं मतदान ओळखपत्र क्रमांक हे मागणी केलेले आहेत. एवढा माहिती आपल्याला कंपल्सरली द्यावं लागेल. द्यायला सुद्धा आपल्याला काही अडचण नाहीये, ऑप्शनल सोडून, आधार नंबर सोडून. हे भरून सही करून द्यावे. म्हणजे जुळवणी झाले नाही झालं तर चांगलं आहे, कृपया आपण तपासून करून घ्यावे. नाही मिळालं त्याबाबत काळजी करायची नाही. गणना पत्रामध्ये तिसरा भाग नक्की भरून बीएलओ कडे द्यावे. एक गणना पत्र आपल्यासाठी पुरावा म्हणून ठेवावे. हे गणना पत्राची पूर्ण माहिती आहे.
1: वा, आणि अगदी छान सोप्या भाषेत सर तुम्ही सांगितलं, त्यामुळे मतदार नागरिकांना ते सोपं होईल कळायला. यामध्ये सुद्धा मतदारांनी फॉर्म भरल्यानंतर कागदपत्र सुद्धा महत्वाची आहेत. ती कोणती कागदपत्र त्यांनी सादर केली पाहिजेत आणि मग ती ऑनलाईन का ऑफलाईन कशा पद्धतीने ती भरता येतील?
0: आपण जुळवणीसाठी माहिती बरोबर दिलं असेल त्या वितरित काही कागदपत्र देण्याची आवश्यकता नाही. परंतु तुम्ही जुळवणीच्या माहिती दिले त्यांच्यामध्ये काय फरक असेल, समजा आपल्या सरनेम अलग होते 2002 मध्ये आणि आता लग्न झाल्यामुळे सरनेम बदललेले आहेत, किंवा आपल्या नाव गेझेटला नोटिफाय करून आपण बदललेले आहेत, तसा काय बदललं असेल तर आपण त्याबाबत पुरावा देणे गरजेचे आहे. म्हणजे 2002 मध्ये आपल्या माहिती आणि आजच्या माहितीमध्ये काय फरक असेल त्याबाबत आपण कागदपत्र पुरावा देणे गरजेचे आहे. म्हणजे आपण तीन भाग करू शकतो. जुळवणी व्यवस्थित झाले त्या मतदारांना कुठलंही कागदपत्राची आवश्यकता नाही. जुळवणी झाले परंतु काय फरक आहेत, वयामध्ये फरक आहेत, नाव मध्ये फरक आहेत, तो वयाच्या बाबत कागदपत्र, बर्थ सर्टिफिकेट, इतर माहिती ठेवावे. नावाचा बदल झाला असेल त्या माहिती ठेवावे. आता तिसरा कॅटेगरी आहे आपल्या जुळवणी झालेले नाही त्यांच्यासाठीच आता मी सांगणार आहे ते 12 डॉक्युमेंट आपल्याला कुठले एक कागदपत्र आपल्याकडे ठेवावं लागेल. काय काय आहे? आपल्या सर्वांच्याकडे जन्मताकला असतात. जन्मताकला आपण 87 पूर्वी असेल तर देऊ शकतात, किंवा 10वीचा मार्कशीट, येस, म्हणजे मेट्रिक्युलेशनच्या कुठलेही कागदपत्र आपण देऊ शकतात. रहिवासी प्रमाणपत्र देऊ शकतात. आदिवासी भागामध्ये फारच राईट्स सर्टिफिकेट, त्यांना जमीन दिलेले ते सर्टिफिकेट देऊ शकतात. असा 11-12 डॉक्युमेंट आहे. 12वा डॉक्युमेंट आहेत आधार. आधार फक्त आपल्याला आयडेंटिटी म्हणून वापरण्यात येतील, इतर कामासाठी वापरण्यात येणार नाही. परंतु 11 डॉक्युमेंट आहे, आपण कुठलेही डॉक्युमेंट देऊ शकतात. परंतु आपल्याला आणखीन एक सांगतो, 11च द्यायचं असं नाहीये, 11 सारखे असलेले इतर देऊ शकतात. समजा असं आपण गृहीत धरू की 10वी त्यांनी पास केलं नाही, 10वीचा मार्कशीट त्यांच्याकडे नाही, त्याबाबत काळजी करायची नाही. त्यांनी 8वी पर्यंत केलं असेल, 8वीच्या शाळा सोडल्याच्या टाकल्या, म्हणजे ते 11 सारखे असले कुठलेही डॉक्युमेंट देऊ शकतात, त्याबाबत अडचण नाहीये. जुळवणी व्यवस्थित झालं नसेल तर हे 11 डॉक्युमेंट तयारी ठेवावे. ते सुद्धा आता घाई नाही, आपण ऑगस्ट ते सप्टेंबर पर्यंत आम्ही तुम्हाला मागणी करणार आहेत, त्या वेळेला दिलं तर पुरेस आहे. म्हणजे सांगण्याचा उद्देश आहे, आता सध्या तुमच्याकडे कागदपत्र नसेल तर सुद्धा तुम्ही पुढील एक महिन्यामध्ये तयार करून ठेवू शकता, त्यासाठी आपण तयारी करावी.
1: अतिशय महत्वाचा मुद्दा आहे सर. आणि यामध्ये काही जणांच्या अशा प्रतिक्रिया आहेत की आधार कार्ड जे आहे ते कशासाठी घेतलं जातं, तर त्याविषयी पण तुम्ही सांगितलं ते फक्त ओळख म्हणून ते ग्राह्य धरलं जाणार, बाकी त्याचा कुठला उपयोग केला जाणार, त्यामुळे निश्चिंत राहिलं पाहिजे. आणि ही सगळी प्रक्रियाच मुळात सुलभ होण्यासाठी एसआयआर मोहीम राबवली जाते. आणि यामध्ये विशेष काळजी जर घेतली मतदारांनी फॉर्म भरताना तर ते त्यांच्यासाठी सुद्धा सोयीचं होईल. आणि यामध्ये आणखीन एक महत्वाचा मुद्दा म्हणजे मतदार यादी म्हणा किंवा विशेष सखोल पुनरीक्षण यासाठी बीएलओ बूथ लेवल ऑफिसर जे आहेत त्यांची महत्वाची भूमिका आहे, ती नेमकी कशी आहे आणि एकूणच या सगळ्या प्रक्रियेमध्ये समजा काही अडचणी आल्या तर ते कशा पद्धतीने त्याचं निरसन करतात?
0: या पूर्ण पुनरीक्षणामध्ये महत्वाचा घटक म्हणजे बीएलओ. त्यांच्या

0: आधारावरच आपल्या राज्याच्या 9.5 कोटी मतदारांच्या तपासणी 1 लाख BLO आज गृहभेटीसाठी प्रत्येक ठिकाणी जात आहेत, ते महत्वाच्या घटक आहेत. परंतु सखोल पुनरीक्षणचा मोठा व्याप्ती पाहून आणखीन 1 ते 1.5 लाख त्यांना मदत करण्यासाठी व्यक्ती दिलेल्या आहेत. असा अंदाजित 3 लाख लोक कार्यरत आहेत. त्यांच्या 2 महत्वाचे उद्देश आहेत, त्या मतदार तिथे राहत आहेत का आणि त्यांच्या जुळवणी होत आहेत का, या दोन्ही तपासणी करण्याच्या महत्वाचं काम करत आहेत. BLO ला सुद्धा काही त्रास होऊ नये म्हणून आम्ही विनंती केले आपल्या शिक्षण संचालनालयांनी, इतर शिक्षकांनी त्यांचा लोड घ्यावे जेणेकरून यांचे शैक्षणिक तास कमी करून फील्ड मध्ये जाऊन काम करू शकतात. त्यांच्या बाबत सुद्धा काळजी घेतलेली आहे, कारण रेग्युलर काम करून त्यांनी घरोघरी जाणे अडचण आहे म्हणून. या वितरित हे गणना पत्र आपण स्वीकारल्यानंतर डिजिटायझेशन म्हणून आमच्या कार्यालयीन भाग आहे, हे 9.5 कोटी कागदपत्र आम्ही ECIच्या वेबसाईटला अपलोड करावा लागेल. कुठे BLO ला या काम जास्त आहे त्या ठिकाणी डिजिटेशन करण्यासाठी त्यांचा असिस्टंट किंवा दुसरा ऑपरेटर सुद्धा आम्ही ठेवलेला आहे, जेणेकरून BLO चा लोड थोडा कमी होतील. परंतु आपल्या सर्व BLO, सर्व मतदार नोंदणी अधिकारी, असिस्टंट आणि विशेष म्हणजे या पुनरीक्षणामध्ये सर्व महानगरपालिका आणि नगरपालिका सहभाग घेत आहे. यापूर्वी महसूल विभागामार्फत हे राबवत होते. उदाहरण बोलायचं असेल तर बृहन्मुंबई महानगरपालिका मोठा भाग घेत आहे, त्यांच्यामुळे BLO चं काम थोडं सोपं झालेलं आहे.
1: अच्छा, तर श्रोते हो, आज आपण SIR म्हणजे काय, त्याबरोबरच त्याची गरज काय आहे हे समजून घेतलं आणि कशा पद्धतीनं मतदारांनी यासाठी सहकार्य केलं पाहिजे किंवा सहभाग घेतला पाहिजे, BLOंना कशा पद्धतीनं भेटी दिल्या पाहिजेत, याच विषयी या कार्यक्रमामध्ये आपण माहिती जाणून घेत होतो. आणि ही माहिती आपल्याला देत होते अप्पर मुख्य सचिव तथा राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी माननीय श्री S. टोक्कलिंगम सर. मात्र विषयाची व्याप्ती पाहता हा संवाद दिलखुलास कार्यक्रमाच्या पुढील भागात सुद्धा असाच सुरू राहणार आहे. तेव्हा भेटूयात दिलखुलास कार्यक्रमामध्ये सकाळी 7:25 मिनिटांनी. तोपर्यंत मी सुषमा जाधव आपला निरोप घेते. नमस्कार.

0: आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेअंतर्गत अंदाजे 60 कोटी लोक 5 लाख रुपयांपर्यंतच्या मोफत उपचारांसाठी पात्र ठरले आहेत. आतापर्यंत 12 कोटींहून अधिक मोफत उपचार देण्यात आले आहेत, ज्यामुळे गरीब कुटुंबांच्या वैद्यकीय खर्चात अंदाजे 2 लाख कोटी रुपयांची बचत झाली आहे. आजच आयुष्मान ॲप डाउनलोड करा आणि आयुष्मान कार्ड बनवा. अधिक माहितीसाठी 14555 वर कॉल करा.
1: श्रोते हो, आपण ऐकत आहात आकाशवाणीचं अमरावती केंद्र FM 101.5 MHz आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर सुद्धा आता आपण आम्हाला ऐकू शकता. प्रसारित करीत आहोत

0: प्रायोजित कार्यक्रम अनुरूप विवाह संस्था।
1: या कार्यक्रमात तज्ञांनी व्यक्त केलेले विचार हे पूर्णतः व्यक्तिगत आहेत। रेडिओ चॅनल आणि ऍड एजन्सी तज्ञांच्या विचारांशी सहमत असतीलच असं नाही।
2: नमस्कार श्रोते हो, अनुरूप विवाह संस्था प्रस्तुत शोध अनुरूप जोडीदाराचा या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत। अनुरूपचा तन्मय कानेटकर आपल्या बरोबर आहे। नमस्कार तन्मय।
3: नमस्ते।
2: खरं तर आपण म्हणतो की टेक्नॉलॉजी जेवढी आपल्याला मदत करते तेवढीच काही काही वेळेला ती आपल्याला खाली सुद्धा ओढते, फसवते। हे सगळं मी या दृष्टिकोनातून बघते की आता ऑनलाईन फ्रॉड बरेच होत आहेत, मग ते अगदी जसे पेमेंटच्या बाबतीत होत आहेत तसेच मॅट्रिमोनियल साईटच्या बाबतीत सुद्धा होत आहेत। तर या सगळ्याबद्दल तू काय सांगशील, कसं स्वतःला सिक्युअर केलं पाहिजे?
3: ही बाब खरीच आहे की ऑनलाईन फ्रॉडच्या बऱ्याच न्यूज आपल्या कानावरती येत आहेत, मॅट्रिमोनियल साईट्सवरनं घडणाऱ्या घटना आपल्या कानावरती येत आहेत, पण त्याच्यापासून वाचणं शक्य आहे। म्हणजे अनुरूपमध्ये आम्ही एक दोन गोष्टी ज्या केलेल्या आहेत त्या खूप महत्वाच्या ठरतात या बाबतीत। पहिली सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे आयडी प्रूफ असल्याशिवाय अनुरूपमध्ये तुम्हाला मेंबरच होता येत नाही। त्यामुळे फेक प्रोफाईल्स किंवा ज्या प्रोफाईलच्या मागे कोण व्यक्ती आहे याचा पत्ताच लागणार नाही अशा पद्धतीचं आपल्याकडे घडतच नाही, कारण आयडी प्रूफ मॅन्डेटरी आहे। तुम्ही जर आयडी प्रूफ दिलं नाही तर तुमचं प्रोफाईल ब्लॉक होतं। त्या व्यतिरिक्त तुम्हाला ऍड्रेस प्रूफ, इन्कम प्रूफ, एज्युकेशन प्रूफ या गोष्टी अपलोड करायची सोय आहे। रिमॅरेज असेल तर डेथ सर्टिफिकेट किंवा डिवोर्स डिक्री हे पण डॉक्युमेंट तुम्हाला अपलोड करावं लागतं, त्याशिवाय तुम्हाला रजिस्टर नाही करता येत। त्यामुळे आपण बॅकग्राऊंडच्या दृष्टीने जी जी महत्वाची डॉक्युमेंट्स आहेत ती अपलोड करायला सांगतो, अर्थातच प्रायव्हसीचा विचार करता ती डॉक्युमेंट्स काही समोरच्यांना बघता येत नाहीत, पण अनुरूपची एक छोटी टीम आहे की जी ते डॉक्युमेंट्स बघते आणि सगळ्या माहिती आणि त्या डॉक्युमेंट मधली माहिती ही बरोबर आहे ना याची तपासणी करते। आणि तुम्ही दिलेली माहिती आणि डॉक्युमेंट मधली माहिती ही जर मॅच झाली तर तुमच्या प्रोफाईलवरती व्हेरीफाईडचा टिक मार्क येतो।
2: श्रोते हो, सर्व जातीय उच्च शिक्षित म्हणजेच किमान शिक्षण डिप्लोमा किंवा डिग्री असणाऱ्या मराठी आणि आता गुजराती वधूवरांसाठी सुद्धा अनुरूप विवाह संस्था 51 वर्षांचा प्रदीर्घ अनुभव असलेली 100% पर्सनल असिस्टन्स देणारी अनुरूप विवाह संस्था। आजच नाव नोंदणी करा आणि यंदाच 2-4 करा, कारण इथे लग्न जमते। अधिक माहितीसाठी आणि नाव नोंदणीसाठी संपर्क 1800-267-79-91 1800-267-79-91 1800-267-79-91 आणि वेबसाईट www.anurupvivaha.com। तन्मय, आपण बोलत होतो ऑनलाईन फ्रॉड पासनं आपण अनुरूप म्हणून इतरांना कसं सिक्युअर केलं याबद्दल।
3: मी म्हणलं तसं डॉक्युमेंट्स तर आपण अपलोड करायला सांगतो, त्यामुळे एक व्हेरीफाईड टिक मार्क येतो, विश्वासार्हता येते। या व्यतिरिक्त अनुरूप सातत्याने फोन करून संवाद साधत असतं आपल्या मेंबर्स बरोबर, त्याबरोबर मेंबर्सच्या ऍक्टिव्हिटीवरती सुद्धा लक्ष असतं की काही चुकीच्या गोष्टी तर घडत नाहीयेत नाही ते। याबरोबर मला एक दोन गोष्टी महत्वाच्या सांगायला आवडेल या निमित्ताने की बऱ्याचदा जे फ्रॉड्स होतात मॅट्रिमोनियल साईट्सवर किंवा ऑनलाईन प्रकारातले, तर त्याच्यातला एक मुद्दा असा असतो की पटकन भुलून एखाद्या गोष्टीला, तर तशा पद्धतीचं एखादं प्रोफाईल दिसतं आणि त्या गोष्टीला भुललं जातं आणि त्याच्या मोहात पडलं जातं, तर हे टाळणं, सावध असणं, सतत संशयी असण्याची गरज नाही पण सावध असणं, कॉशस असणं हे गरजेचं आहे। पैशाची कोणी मागणी केली तर त्याकडे संशयाने बघणं गरजेचं आहे, पैशाचे व्यवहार शक्यतो टाळावेतच, या गोष्टी लक्षात ठेवणं गरजेचं आहे। याबाबत खरं तर सातत्याने अवेअरनेस होत असतो, पण तरी त्या पॉइंटला समोरचं प्रोफाईल आपल्याला आवडलेलं असतं, एखाद्या वेळेस बोलणं झालेलं असतं तर ते आवडलेलं असतं, असं वाटत असतं की अरे हे लग्न होतंय आणि मग आपण कशाला मोडता घालतो एवढ्याशा गोष्टीने आणि मग तिथे फसगत होते। तर असं जर काही घडत असेल तर तात्काळ अनुरूप सारख्या संस्थेला संपर्क साधणं, त्यांचं सल्ला मसलत घेणं, म्हणजे आपल्याकडे काउन्सिलिंग टीम आहे, गायडन्स टीम आहे, त्यामुळे असं जर काही घटना घडत असेल असं दिसलं तर त्याबद्दल आपण संवाद साधू शकतो, बोलू शकतो, योग्य ती तज्ञांची मदत घेऊ शकतो। त्यामुळे कोणत्याही बाबतीत पटकन भुलून न जाता, पटकन इम्प्रेस होऊन त्या विचारांमध्ये पुढे न जाता, शांतपणे सावधपणे विचार करून घाबरून नाही जायचं पण सावध राहायचं, एवढं मात्र आपल्याला पाळायला हवं।
2: श्रोते हो, सर्व जातीय उच्च शिक्षित म्हणजेच किमान शिक्षण डिप्लोमा किंवा डिग्री असणाऱ्या मराठी आणि आता गुजराती वधूवरांसाठी सुद्धा अनुरूप विवाह संस्था 51 वर्षांचा प्रदीर्घ अनुभव असलेली 100% पर्सनल असिस्टन्स देणारी अनुरूप विवाह संस्था। आजच नाव नोंदणी करा आणि यंदाच 2-4 करा, कारण इथे लग्न जमते। अधिक माहितीसाठी आणि नाव नोंदणीसाठी संपर्क 1800-267-79-91 1800-267-79-91 1800-267-79-91 वेबसाईट www.anurupvivaha.com। पुन्हा भेटूयात अनुरूप विवाह संस्था प्रस्तुत शोध अनुरूप जोडीदाराचा या कार्यक्रमात तन्मय कानेटकर यांच्यासह। तोपर्यंत नमस्कार।
4: नमस्कार। निर्मिती संकल्पना अमेय जोगळेकर।
5: तुमचा चहा EMI

0: कसं मॅनेज करू?
1: एक जुगाड आहे, बक्कळ पैसे मिळतील.
0: कसं?
1: तुझे बँक डिटेल्स दे, काही लोक पैसे पाठवतील, नंतर त्यांच्या सांगण्यावरून दुसऱ्या कोणाच्या तरी अकाउंट मध्ये पैसे ट्रान्सफर कर, कमिशन मिळेल.
0: एवढे इझी?
1: कसलं इझी? हे तर मनी म्युल आहे. इलिगल पैसे पाठवतात दुसऱ्याच्या अकाउंट मधून, गुन्हा आहे, जेल सुद्धा होऊ शकते.
0: नाही रे बाबा नाही. तुमच्या बँक अकाउंटला सेफ ठेवा, कुणालाच वापरू देऊ नका. आरबीआय सांगते.
2: जाणकार रहा, सतर्क रहा.
3: अपने घर को दीजिए मॉडर्न लुक अंबा मॉड्यूलर किचन के साथ.
4: भरपूर स्पेस, परफेक्ट फिनिशिंग और ढेरों डिजाइन्स गारंटी के साथ.
3: पता: दस्तूर नगर, MITC रोड, अमरावती.

0: भारत सरकार आणि राज्य सरकारच्या माध्यमातून सादर आहे इफको टोकियो जनरल इन्शुरन्स कंपनी द्वारे प्रायोजित प्रधानमंत्री पीक विमा योजना. इफको टोकियो हसत रहा. नियम व अटी लागू. इफको टोकियो जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड IRDAI नोंदणी क्रमांक 106.
1: रसिक हो आपण ऐकत आहात आकाशवाणीचं अमरावती केंद्र FM 101.5 MHz वर प्रसारित करीत आहोत मिश्र संगीत हा कार्यक्रम. मिश्र संगीत या कार्यक्रमात आपलं सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत.

कार्यक्रमाच्या सुरुवातीला सुरेश वाडकर आणि अनुपमा देशपांडे यांच्या आवाजात हे गीत आनंद बक्षी यांचं होतं. संगीत शिवहरी आणि फिल्म चांदनी.

मिश्र संगीत या कार्यक्रमात अंतिम गीत आशा भोसले यांच्या आवाजात आपण ऐकत होतात. पी सावळाराम यांची ही गीत रचना होती आणि संगीतकार वसंत प्रभू या गीतासोबतच मिश्र संगीत हा कार्यक्रम आम्ही इथे समाप्त करीत आहोत.

आकाशवाणी से है अमरावती केंद्र है एफएम 101.5 मेगाहर्ट्ज वर शुद्ध हो सकाळच्या 8 वाजतात समाचार प्रभात त्यानंतर लगेचच 8:15 मॉर्निंग न्यूज हे दोन्ही समाचार आम्ही दिल्ली केंद्रावरून सहक्षेपित करणार आहोत त्यानंतर लगेचच 8:30

0: आमची यानंतरची उद्घोषणा लगेचच. आकाशवाणीचे हे पुणे केंद्र आहे, राष्ट्रीय मराठी बातमीपत्र प्रसारित करत आहोत.
1: आकाशवाणी, दीपा भंडारे आपल्याला बातम्या देत आहे. ठळक बातम्या. पेपर फुटी प्रकरणी कठोर कारवाईची तरतूद असलेलं सार्वजनिक परीक्षा अनुचित मार्ग प्रतिबंध सुधारणा विधेयक काल लोकसभेत मंजूर. देश व्यसनमुक्त करण्याच्या उद्देशानं पंतप्रधान नरेंद्र मोदी येत्या रविवारी नशामुक्त युवा विकसित भारत संकल्प अभियान मोहिमेचा प्रारंभ करणार. गुजरात, बिहार आणि मध्य प्रदेश या तीन राज्यातील 3 विधानसभेच्या जागांसाठी आज पोटनिवडणूक. आणि राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत पॅरा ऍथलेटिक्समध्ये पुरुषांच्या 100 मीटर धावण्याच्या स्पर्धेत भारतीय खेळाडूंची सुवर्ण आणि रौप्य पदकाची कमाई. आता सविस्तर बातम्या. पेपर फुटी प्रकरणी कठोर कारवाईची तरतूद असलेलं सार्वजनिक परीक्षा अनुचित मार्ग प्रतिबंध सुधारणा विधेयक काल लोकसभेत मंजूर झालं. या विधेयकावरच्या चर्चेदरम्यान देशातली शिक्षण व्यवस्था अतिशय महाग झाल्याचं विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी सांगितलं. यावेळी त्यांनी काही असंसदीय शब्दांचा वापर केल्याचं सांगत सत्ताधारी पक्षाच्या सदस्यांनी गोंधळ घातला आणि त्यांच्या भाषणामध्ये अडथळे आणले. आंदोलनकर्त्या विद्यार्थ्यांवर झालेल्या हिंसाचाराचे आदेश कोणी दिले यासंदर्भात राहुल गांधी यांनी केलेल्या दाव्यांवरूनही सत्ताधाऱ्यांनी आक्षेप घेतला. या विधेयकावरच्या चर्चेला उत्तर देताना केंद्रीय राज्यमंत्री जितेंद्र सिंह यांनी विधेयकातल्या कठोर तरतुदींचा पुनरुच्चार केला, तसंच विरोधी पक्षांनी केलेले आरोप फेटाळले. 2 वर्षापूर्वी मंजूर झालेल्या कायद्याअंतर्गत पेपर फुटी प्रकरणी 52 गुन्हे दाखल झाल्याची माहितीही त्यांनी यावेळी दिली. सत्ताधारी आणि विरोधकांच्या गोंधळामध्येच हे विधेयक मंजूर झालं आणि त्यानंतर सभापती ओम बिर्ला यांनी सभागृहाचं कामकाज दिवसभरासाठी तहकूब केलं. राज्यसभेत काल वंदे मातरम या राष्ट्रीय गीताला जनगणमन या राष्ट्रगीतांप्रमाणेच सन्मान देण्याची तरतूद असलेलं विधेयक मंजूर झालं. या अंतर्गत वंदे मातरमचा अवमान करणाऱ्यांनाही 3 वर्षापर्यंत शिक्षा आणि दंड अशी तरतूद आहे. छत्तीसगड मधील बस्तर दसरा उत्सवामध्ये महत्वपूर्ण भूमिका बजावणाऱ्या विविध आदिवासी समुदायांचे प्रतिनिधी आज राष्ट्रपती भवनात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची भेट घेणार आहेत. 164 सदस्यांच्या या शिष्टमंडळात परगणा, मांझी, चालकी समुदाय प्रमुख, बस्तर पांडुमशी संबंधित प्रसिद्ध आदिवासी युवा कलाकार, आदिवासी समुदायांचे प्रतिनिधी आणि बस्तर मधील पद्म पुरस्कार प्राप्त व्यक्तींचा यामध्ये समावेश आहे. यावेळी छत्तीसगडचे मुख्यमंत्री विष्णू देव साय हे देखील उपस्थित राहणार आहेत. विकसित भारत 2047 संकल्पनेला बळ देण्यासाठी आणि देश व्यसनमुक्त करण्याच्या उद्देशानं पंतप्रधान नरेंद्र मोदी येत्या रविवारी 2 ऑगस्ट रोजी नशामुक्त युवा विकसित भारत संकल्प अभियान या मोहिमेचा प्रारंभ करणार आहेत. युवक आणि क्रीडा मंत्री मनसुख मांडवीय यांनी काल ही माहिती दिली. अंमली पदार्थांच्या व्यसनाधीनतेविरुद्धची ही 100 आठवड्यांची देशव्यापी लोक चळवळ मोहीम असेल. या मोहिमेचं नेतृत्व माय भारत या ऑनलाईन प्लॅटफॉर्मद्वारे केलं जाईल. तरुणांना नेतृत्व करण्यासाठी सक्षम आणि सक्रिय बनवण्याच्या उद्देशानं चालवलं जाणारं हे एक ऑनलाईन युवा नेतृत्व आणि सामाजिक सहभाग व्यासपीठ आहे. मुंबईत ड्रग्ज फ्री मुंबई अभियानाची सुरुवात आजपासून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात होणार आहे.

कौशल्य उद्योजकता मंत्री मंगल प्रभात लोढा यांच्या पुढाकारानं वरळी इथं या अभियानाचं आयोजन करण्यात आलं आहे. अंमली पदार्थ मुक्त राज्यासाठी ड्रग्स फ्री मुंबई सारखं अभियान संपूर्ण राज्यात राबवण्यात येईल. मुंबईसह राज्यातील सर्व शाळा आणि महाविद्यालयांमध्ये नशामुक्ती मार्गदर्शन आणि समुपदेशन समितीची स्थापना केली जाईल असंही लोढा यांनी सांगितलं. देशात होणारं नवसंशोधन उच्च तंत्रज्ञान स्टार्टअप लघु आणि मध्यम उद्योग याद्वारेच भारताच्या पुढील टप्प्यातील आर्थिक विकासाला गती मिळेल असं मत केंद्रीय उद्योग मंत्री पियुष गोयल यांनी व्यक्त केलं. नवी दिल्लीत आयोजित 22व्या JRD टाटा स्मृती व्याख्यानामध्ये ते काल बोलत होते. ते पुढे म्हणाले की जागतिक स्तरावर मेड इन इंडिया नावानं ओळखल्या जाणाऱ्या भारतीय उत्पादनांनी स्पर्धा आणि गुणवत्ता याबाबतीत विश्वासार्हता प्राप्त करून महत्वाचं स्थान निर्माण करण्याची आवश्यकता आहे. यासाठी केंद्र सरकारनं अनेक महत्वाची पावलं उचलली असून त्यामध्ये संशोधन विकास आणि नवोन्मेषासाठी 1,00,000 कोटींच्या निधीची तरतूद तसंच भारताचं AI धोरण आणि सेमीकंडक्टर धोरण यांचा समावेश असल्याचं गोयल यांनी यावेळी सांगितलं. हे राष्ट्रीय बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. गुजरात बिहार आणि मध्य प्रदेश या तीन राज्यातील 3 विधानसभेच्या जागांसाठी आज पोटनिवडणूक होत असून सकाळी 7 वाजल्यापासून मतदानाला सुरुवात झाली आहे. बिहारमधील बांकीपूर मध्य प्रदेशमधील दतिया आणि गुजरातमधील मंजलपूर विधानसभा जागेसाठी ही पोटनिवडणूक होत आहे. भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नवीन यांची राज्यसभेवर निवड झाल्यानं बिहारमधील बांकीपूर विधानसभा जागेसाठी पोटनिवडणूक होत असून तो भाजपचा बालेकिल्ला मानला जातो. तिन्ही जागांच्या निवडणुकांचे निकाल 3 ऑगस्टला जाहीर होणार आहेत. बिहार सरकारनं दरभंगातील रायम मधुबनी इथल्या साक्रीतील बंद पडलेले साखर कारखाने पुन्हा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. मुख्यमंत्री सम्राट चौधरी यांच्या अध्यक्षतेखाली काल झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत या संदर्भातील प्रस्तावाला मंजुरी देण्यात आली. उत्तर भारतातील श्रावण महिन्यातील वार्षिक कावड यात्रा आजपासून सुरू होत आहे. या यात्रेदरम्यान गंगा नदीचं पवित्र जल आणण्यासाठी मोठ्या संख्येनं भाविक उत्तराखंडमधील हरिद्वार गौमुख आणि गंगोत्री यांसारख्या तीर्थक्षेत्रांना भेट देतात. भाविकांची मोठी गर्दी लक्षात घेऊन उत्तराखंड आणि उत्तर प्रदेश सरकारांनी व्यापक सुरक्षा व्यवस्था केली आहे. उत्तर प्रदेशात कावड घेऊन जाणारे यात्रेकरू आणि इतर प्रवाशांच्या सुरळीत प्रवासासाठी अनेक जिल्ह्यांमध्ये वाहतुकीचे मार्ग बदलण्यात आले आहेत. जपानमधील भूकंपात मृत्युमुखी पडलेल्यांची संख्या आता 18 झाली आहे. अद्यापही बचाव आणि शोध कार्य सुरू आहे. किमान 62 लोक जखमी झाले असून अनेक लोक अजूनही बेपत्ता आहेत. 7.1 रिश्टर तीव्रतेचा हा भूकंप क्युशू बेटावरील कुमामोटो प्रांतामध्ये झाला, त्यामुळे मोठ्या प्रमाणावर नुकसान झालं आहे. ग्लासगो इथं सुरू असलेल्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत काल पुरुषांच्या पॅरा अथलेटिक्समध्ये 100 मीटर धावण्याच्या स्पर्धेच्या अंतिम फेरीत भारतीय खेळाडूंनी सुवर्ण आणि रौप्य पदकाची एकाच वेळी कमाई करत इतिहास रचला आहे. भारताच्या दिलीप महादू गावित यानं सुवर्ण पदक तर मोहम्मद बासिल मोरसिंगानकत यानं रौप्य पदकाची कमाई केली आहे. तत्पूर्वी पुरुष गटाच्या लांब उडी स्पर्धेत भारताच्या मुरली श्रीशंकर यानं रौप्य पदक पटकावलं. या स्पर्धेत 2 पदक जिंकणारा तो पहिला भारतीय खेळाडू ठरला आहे. राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत आतापर्यंत भारतानं 3 सुवर्ण 9 रौप्य आणि 3 कांस्य पदक असे एकंदर 15 पदक जिंकून पदक तालिकेत 8वा क्रमांक मिळवला आहे. ओडिशामध्ये मुसळधार पावसामुळे नद्यांच्या पाणी पातळीमध्ये वाढ झाली आहे. पूरस्थितीमुळे 4 जणांचा मृत्यू झाल्याचं वृत्त आहे. आतापर्यंत एकंदर 4,00,000 नागरिकांना पूरस्थितीचा फटका बसला आहे. प्रशासनाकडून मदत आणि बचाव कार्य युद्ध पातळीवर सुरू आहे. महानदीच्या पाणलोट क्षेत्रात सतत पडत असलेल्या पावसामुळे पूरस्थिती गंभीर होण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. आसामच्या काही भागात पुढील 3 ते 4 दिवसात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा अंदाज वर्तवला आहे. आज दिवसभरात मध्य महाराष्ट्र

आणि मध्य प्रदेशातील काही ठिकाणी तसंच राजस्थानचा काही भाग, गुजरात, हिमाचल प्रदेश, केरळ, कर्नाटक, पंजाब, उत्तराखंड आणि मराठवाडा आणि विदर्भाच्या काही भागात मुसळधार पावसाची शक्यता आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. पेपर फुटी प्रकरणी कठोर कारवाईची तरतूद असलेलं सार्वजनिक परीक्षा अनुचित मार्ग प्रतिबंध सुधारणा विधेयक काल लोकसभेत मंजूर. देश व्यसनमुक्त करण्याच्या उद्देशानं पंतप्रधान नरेंद्र मोदी येत्या रविवारी नशा मुक्त युवा विकसित भारत संकल्प अभियान मोहिमेचा प्रारंभ करणार. गुजरात, बिहार आणि मध्य प्रदेश या तीन राज्यातील 3 विधानसभेच्या जागांसाठी आज पोटनिवडणूक. आणि राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत पॅरा ऍथलेटिक्स मध्ये पुरुषांच्या 100 मीटर धावण्याच्या स्पर्धेत भारतीय खेळाडूंनी सुवर्ण आणि रौप्य पदकाची केली कमाई. याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.

0: रसिको हो आपण ऐकत आहात आकाशवाणीचं अमरावती केंद्र FM 101.5 MHz वर.
1: चटपटीत चमचमीत चवदार स्वाद ब्युटीफुल पदार्थ असो कुठलाही रुचकर बनवणार घरकुल.
2: घरकुल मसाले ज्यांच्या घरी वर्णावी त्यांची खवय्ये गिरी.
1: म्हणून जेवण हवं असेल ठसकेबाज घरकुल मसाले आणाज.
3: अपने घर को दीजिए मॉडर्न लुक अंबा मॉड्यूलर किचन के साथ.
4: भरपूर स्पेस, परफेक्ट फिनिशिंग और ढेरों डिजाइन्स गारंटी के साथ.
3: पता: दस्तूर नगर, MITC रोड, अमरावती.

रसिक हो आपण ऐकत आहात आकाशवाणीचं अमरावती केंद्र FM 1.5 MHz वर न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर सुद्धा प्रसारित करीत आहोत मराठी चित्रपट संगीत हा कार्यक्रम. स्वागत आहे मराठी चित्रपट संगीत या कार्यक्रमात.

0: लगीन पपलेट ठरला।
1: आता चांगलं झालं की
0: लगीन झालं गोंधळ झाला। आता एक काम हो उरलं।
1: आता आणि काय उरलं?

अब्रखंडाला कोल्हापूरचा फंडाला बेंगलोर गोवा आणि काश्मीरला कुठ कुठ जायचं हनीमूनला सांगा कुठ कुठ जायचं हनीमूनला कुठ कुठ जायचं हनीमूनला आता कुठ कुठ जायचं हनीमूनला कुठ कुठ जायचं हनीमूनला राया कुठ कुठ जायचं हनी

सोन न तारा तुम येऊन एकांत मिळ न भेटायला कुट कुट जायच हनीमूनला आता कुट कुट जायच हनीमूनला कुट कुट जायच हनीमूनला आता बोला की हो हनीमूनला

0: चित्र केळकर आणि विनय माणके यांच्या आवाजात हे गीत होतं. मुरलीधर गोडे यांचं आणि संगीत होतं सुरेश कुमार. चित्रपट गडबड घोटाळा.
1: जसा जीवात जीव घुटमळ तस पिरणीच वाढतय बळ, तुझ्या तोंडाला तोंड माझं मिळ हगन हे बघून दुश्मन जळ, वर ढगाला लागली कळ पाणी थेंब थेंब गळ.

0: दादा कुणके यांच्या आवाजात आपण ऐकत होतात महेंद्र कपूर आणि उषा मंगेशकर यांचा आवाज. संगीत साज होता राम लक्ष्मण यांचा आणि चित्रपट बोटला येईन तिथे गुदगुल्या. श्रोतो आपण ऐकत आहात मराठी चित्रपट संगीत हा कार्यक्रम. आणि आता गोलमाल या चित्रपटातील हे गीत ऐका अवधूत गुप्ते आणि सचिन यांचा आवाज आहे. शब्दकार गुरु ठाकूर, संगीतकार अवधूत गुप्ते.
1: नाही

गीतासोबतच मराठी चित्रपट संगीत हा कार्यक्रम आम्ही इथे समाप्त करीत आहोत. श्रोतेहो, सकाळचे 9 वाजलेत आणि आता आनंद घ्या विविध भारती प्रसारण सेवेचा मुंबई केंद्रावरून.

0: रसिको हो आपण ऐकत आहात आकाशवाणीचं अमरावती केंद्र FM 101.5 MHz वर.
1: अपने घर को दीजिए मॉडर्न लुक अंबा मॉड्यूलर किचन के साथ.
2: भरपूर स्पेस, परफेक्ट फिनिशिंग और ढेरों डिजाइंस गारंटी के साथ.
1: पता दस्तूर नगर MIDC रोड अमरावती.
3: चटपटी चमचमीत चवदार स्वाद ब्यूटीफुल पदार्थ असो कुठलाही रुचकर बनवणार घरकुल.
4: घरकुल मसाले ज्यांच्या घरी वर्णावी त्यांची खवय्येगिरी.
3: म्हणून जेवण हवं असेल ठसकेबाज घरकुल मसाले आणा आज.

भारत सरकार आणि राज्य सरकारच्या माध्यमातून सादर आहे इफको टोकियो जनरल इन्शुरन्स कंपनी द्वारे प्रायोजित प्रधानमंत्री पीक विमा योजना. इफको टोकियो हसत रहा. नियम व अटी लागू. इफको टोकियो जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड IRDAI नोंदणी क्रमांक 106.

श्रोतो आपण ऐकत आहात आकाशवाणीचं अमरावती केंद्र FM 101.5 MHz वर प्रसारित करत आहोत कार्यक्रम ग्राम परिसर आणि शेत शिवार।

0: श्रोते हो, आज ग्राम परिसर आणि शेतशिवार या कार्यक्रमात कृत्रिम बुद्धिमत्ता द्वारा संत्रा पीक व्यवस्थापन या विषयावर अनुराग दिलीपराव यावलकर यांच्याशी स्नेहल ठाकरे यांनी केलेली बातचीत आपण ऐकणार आहात. या कार्यक्रमाचे सादरकर्ते आहेत भैयालाल टेकाम.
1: नमस्कार श्रोते हो, ग्राम परिसर आणि शेतशिवार या कार्यक्रमात आपल्या सर्व रसिक श्रोत्यांचं मी मनापासून स्वागत करते. श्रोते हो, बदलत्या हवामानाच्या पार्श्वभूमीवर शेती अधिक शाश्वत आणि उत्पादनक्षम करण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञान तसंच आधुनिक कृषी अवजारांचा वापर करणं ही काळाची गरज असल्याचं आपल्याला लक्षात येतं. सर्वसाधारण शेतकऱ्याने पारंपरिक पद्धतीने शेती न करता त्याला AIची साथ देऊन शेतकऱ्यांच्या शेतावर कृत्रिम बुद्धिमत्ता आणि इंटरनेट ऑफ थिंग्स तंत्रज्ञानाचा वापर करून पीक व्यवस्थापन अधिक अचूक करण्यावर भर दिलेले आहेत. असेच प्रयोगशील शेतकरी वरुणी
2: तर या सगळ्यांचा जो संत्रा पिकावर प्रभाव पडतोय, सगळ्यांचं उत्तर आपण जर AI जी शेती करत आलो आहे ती पारंपरिक पद्धतीने होती आणि आता त्या पारंपरिक पद्धतीत जे आपले नैसर्गिक जे बदल होत चाललेले आहेत, जसं की वातावरण आजकाल तापत चाललंय किंवा अतिपाऊस किंवा पावसाचं जे प्रिडिक्शन आहे ते पहिल्यासारखं राहिलेलं नाही आहे. तर या सगळ्यांचा जो संत्रा पिकावर प्रभाव पडतोय ज्याच्यामुळे अबायोटिक स्ट्रेस वाढत चाललाय, तर या सगळ्यांचं उत्तर आपण जर AI ची जर मदत घेतली तर आपल्याला त्याला ते अधिक चांगल्या रीत्या उत्पन्न घेण्यासाठी मदत होते.
1: अच्छा, तर सर कृत्रिम बुद्धिमत्ताद्वारा रोग आणि कीड नियंत्रण कशा पद्धतीने करता येते याविषयी काय सांगाल?
2: कृत्रिम बुद्धिमत्तेमध्ये आपण रोगांचं प्रिडिक्शन हे सॅटेलाइट वरून घेऊ शकतो आणि त्याच्यात आपल्याला जसं आपण फंगल बिमाऱ्या झाल्यात किंवा जे रस शोषक किडी आहेत त्यांच्या ज्या बिमाऱ्या झाल्यात, तर जसं माणसाचं टेम्परेचर वाढल्यानंतर म्हणजे एखादी बिमारी आल्यानंतर टेम्परेचर वाढते तसंच झाडांचंही टेम्परेचर वाढते, तर सॅटेलाइट वरून आपण हा डेटा पाहू शकतो जो एक साधारणतः 15 दिवसाच्या इंटरवल मध्ये आपल्या त्या शेतावरून जात असतो. तर त्या 15 दिवसाच्या इंटरवल मध्ये आपण पाहू शकतो की बिमाऱ्या नेमक्या कोणत्या साईडनी येत आहेत आणि ते कोणत्या प्रकारचे आहेत, त्या किडीजन्य आहेत की बुरशीजन्य आहेत की बॅक्टेरियाजन्य आहेत, आणि मग त्या हिशोबाने आपण प्रिकॉशनरी फवारे घेऊ शकतो की जेणेकरून जिकडून बिमाऱ्या येत असतील तिकडे जरी आपण तो अटकाव जर केला तर त्याचा प्रादुर्भाव येणाऱ्या बाकीच्या झाडांवर होत नाही. तर या प्रकारे आपण AI थ्रू शेतीमध्ये जास्तीत जास्त उत्पन्न आणि चांगलं उत्पन्न घेऊ शकतो.
1: अच्छा, म्हणजे AI च्या माध्यमातून आपल्याला हे कळतं की सर्वसाधारण कुठल्या हवामानामध्ये कुठल्या प्रकारच्या किडी येतात आहे किंवा मग त्याचा उपयोग आपण कशा पद्धतीने करू शकतो ते नियंत्रण करण्यासाठी. सर कृत्रिम बुद्धिमत्ताद्वारे कशी केली जाते पाण्याचं व्यवस्थापन आणि ते खरंच योग्य ठरतं का?
2: AI च्या थ्रू आपण पाण्याचं व्यवस्थापन खूपच अचूक आणि पहिलेपेक्षा आता खूपच कमी पाण्यात जास्तीत जास्त उत्पन्न घेऊ शकतो. जसं की आपण पहिले सांगितलं की इंटरनेट ऑफ थिंग्स म्हणजे IoT हा एक जो पार्ट आहे की जिथे आपण तो इंटरनेट सोबत जोडल्याबरोबर जे सॉइल सेन्सर्स असतात त्या अलग अलग डेप्थ मध्ये टाकल्या जातात, काही 30 सेंटीमीटरला काही 7 सेंटीमीटरला, तर जेणेकरून त्याच्यावर जे मातीच्या वरची लेअर आहे त्यातली असलेली आर्द्रता किती आहे, त्यानंतर जेथे जे नेमके मूळ स्प्रेड

0: होतात, व्हाईट रूट झोन जिथे डेव्हलप होतो त्या एरियातल्या पाण्याची आर्द्रता किती आहे आणि जमिनीचं टेम्परेचर किती आहे, या सगळ्या गोष्टी त्या आयओटीमुळे भेटतात. आणि जसंच तुमच्याकडे तो डेटा अवेलेबल होतो तर अतिरिक्त पाण्याचा वापर हा कमी होऊन जातो, झाडांवरचा अबायोटिक स्ट्रेस किंवा पाण्याचा स्ट्रेस कमी होऊन जातो. आणि त्यामुळे आपल्याला हेही कळतं की जमिनीचं जर टेम्परेचर हे 35 डिग्रीच्या जर अंदर राहिलं तर आपण त्याच्यात जे कामाचे फंगस आणि बॅक्टेरियाज आहेत ते कोणत्या वेळेपर्यंत सोडू शकतो किंवा त्यांना पोषक असं हवामान जमिनीच्या अंदर कोणत्या वेळेपर्यंत आहे हे आयओटीमुळे कळतं. तर आपण चांगल्या बुरशी चांगले जीवाणू सोडूनही झाडांचं चांगलं संरक्षण करू शकतो.
1: सर, एआयचा हवामान अंदाज आणि नियोजन हे कितपत योग्य असं त्याविषयी आपण काय सांगाल?
0: एआयचा हवामान अंदाज हा बहुतांशी बरोबरच असते. त्याच्यात जे वारे असतात किंवा आता गेल्या 3-4 वर्षापासून जी डेव्हलपमेंट झाली आहे ती इतकी सटीक आणि अचूक आहेत की त्याच्यामुळे बऱ्याचशा शेतकऱ्यांना त्याचा फायदा होणार आहे. आपल्यापेक्षा नेदरलँड, फ्रान्स, अमेरिका, US किंवा अदर कंट्रीज मध्ये हा वेळेनुसार तर आहेच, म्हणजे तो किती तास येणार आहे, तो किती वाजतापासून किती वाजतापर्यंत पाणी राहील आणि त्याच्यानंतर किती वेळेपर्यंत बर्फ राहील, इथपर्यंत हे प्रिडिक्शन पोहोचलेलं आहे. आपल्याकडचं आता जे हळूहळू आपण इंडियन टेक्नॉलॉजी प्लस फॉरेन टेक्नॉलॉजी सोबत इंटिग्रेट होत चाललो आहे तर येणाऱ्या काळात हा अजूनच परफेक्शन कडे जाणार आहे. तर त्याच्यामुळे बऱ्याचशा शेतकऱ्यांना जो अवकाळी पाऊस आहे किंवा जे मधामधातच पावसाचे जे खंड पडतात तो त्रास सहन करावा लागणार नाही. आणि त्या प्रिडिक्शन नुसार मग आपण ड्रीप सिंचन किंवा फ्लड इरिगेशन किंवा ज्याही प्रकारचे पाण्याचे व्यवस्थापन करायचे असेल तर तो शेतकरी हा ऍडव्हान्स मध्येच करून टाकेल.
1: अच्छा सर, रोपांची निवड करताना एआयची मदत होते का आणि होते तर ती मग कशा पद्धतीने होते?
0: रोपांची निवड करताना एआय थ्रू आपण जसं आता गव्हर्नमेंटनी आपल्याला महाविस्तार एआय ऍप दिलेला आहे, त्यानंतर आता मॅप माय क्रॉप आहे किंवा अजून असे बरेचसे सॅट टू फार्म म्हणून असे एक ऍप आहे. तर हे असे इतके सगळे प्लॅटफॉर्म्स आपल्या जवळ आता अवेलेबल आहेत की ज्याच्यावर आपण फोटो काढून त्या प्लांटच्या असलेल्या बिमाऱ्या किंवा तो किती सुदृढ आहे किंवा त्याच्या पानाचा नमुना घेऊन त्याच्यात असलेले जीवनसत्वांची कमी हे सगळं शोधून काढू शकतो. तर आपण चांगल्या रोपांची निवड ही एआय थ्रू नक्कीच करू शकतो.
1: सर, आपल्या या कार्यक्रमामध्ये एक पहिलं गाणं ऐकण्याची वेळ झाली आहे, तर पहिलं कुठलं गाणं आपण आमच्या श्रोत्यांना ऐकू?
0: तू आबाळ.
1: खूप सुंदर गाणं सर आपण निवडलं. चला श्रोते हो, आपण ऐकूया छानसं हे.

0: श्रोते हो, ग्राम परिसर आणि शेतशिवार या कार्यक्रमात आपण बातचीत करीत आहोत वरुड येथे राहणारे प्रयोगशील शेतकरी अनुराग दिलीपराव यावलकर सरांशी. सर, मातीचे आरोग्य आणि खत व्यवस्थापन AI द्वारे कशी मदत शेतकऱ्यांना होत असते?
1: AI च्या जे IoT आहेत त्याच्यात जसं आपण आता बोललो की त्याच्यात आर्द्रता जमिनीच्या असलेलं पाण्याचं प्रमाण, त्यासोबत आता NPK म्हणजे जे संत्र्याच्या झाडाला लागणारे किंवा कोणत्याही झाडांना लागणारे एक बेसिक जे मायक्रो न्यूट्रियंट्स वगैरे, त्याचं सगळ्यांचे सेन्सर्स आता अवेलेबल झालेले आहेत मार्केटला. तर ते आपल्याला बऱ्याचपैकी म्हणजे झाडांना दिलेलं खत कितीपर्यंत अवेलेबल झालं आणि सपोज आपण त्यांना 1 किलो जर खत दिलेलं आहे तर त्यातलं झाडांनी किती ऍब्झॉर्ब केलं आणि किती फिक्सेशन मध्ये गेलं किंवा किती लीच आउट होत आहे, या सगळ्यांची माहिती आता तुम्हाला मोबाईलवरच भेटते. बरं, याच्यात तुम्ही मागच्या वर्षी दिलेल्या मातीत जे खतांचे अवशेष राहिले त्याच्याही बद्दल माहिती भेटत राहते आणि त्याला पूरक लागणारे असे कोणते बॅक्टेरियाज आहेत की जे झाडांना अवेलेबल करून देऊ शकतात, तर त्याचंही सजेशन आपल्याला AI थ्रू भेटते आणि या मल्टिपल लँग्वेजेसच्या प्लॅटफॉर्मवर सध्या अवेलेबल आहे.
0: अच्छा सर, AI चा उत्पादन वाढ आणि अंदाजपत्रकात प्रामुख्याने काही फरक आपल्याला जाणवतो का?
1: AI चा उत्पादन वाढ मध्ये जो पार्ट आहे तो फारच असा क्रुशल आहे, कारण की तुम्ही जर पहिले वापरलेले खत ही अंदाजाने देत होते किंवा एक ढोबळ मानाने आपण देत होतो ज्याला आपण पारंपरिक शेतीत वापरत होतो, तर इथे आपल्याला जेव्हा अचूक अंदाज भेटत आहे की जमिनीत अवेलेबल असलेलं NPK किंवा मायक्रो न्यूट्रियंट्स किंवा 14 प्रकारचे जे काही तत्व झाडांना लागतात ते जर आपल्याला माहिती असलं की किती प्रमाणात जमिनीत अवेलेबल आहे, तर तुम्ही रिक्वायरमेंटनुसार खत द्याल ना,
0: बरोबर,
1: तर त्यामध्ये तुमची बचत भरपूरून जाते आणि झाडांना एक्झॅक्टली जे मायक्रो न्यूट्रियंट्स आणि बाकीच्या गोष्टी हव्या असतात त्या अवेलेबल झाल्याबरोबर त्याचं फ्रुटिंग आणि फ्लॉवरिंग हे सगळं सुधरून जाते, तर तुमचा बट ऑब्विसली ईल्ड वाढतो. पण हे सगळं कसं अचूक माहितीवरच होऊ शकतं आणि त्यासाठी तुम्हाला ते सगळं शिकावं लागेल आणि ही माहिती जवळ म्हणजे घेताना एक थोडासा अभ्यासू अशी प्रवृत्ती लागेल, तर त्यामुळे तुमचं ईल्डही वाढतं आणि खर्चही कमी होतो, तर हे नक्कीच कामाचं आहे.
0: सर, आता तुम्ही सांगितलं की हे सगळं करत असताना अभ्यासवृत्ती आपल्याला लागणार आहे, तर सर्वसाधारण शेतकरी जो आहे त्याला जर AI संदर्भातली माहिती घ्यायची आहे किंवा इतर पिकांविषयी किंवा संत्रा पिकाविषयी जर AI च्या माध्यमातून माहिती घ्यायची असेल तर त्यांनी कशा पद्धतीने आणि कुठून घेतली पाहिजे याविषयी काय सांगाल?
1: म्हणजे फक्त संत्रच नाही, तुम्हाला कोणत्याही पिकावरची जर माहिती पाहिजे असेल तर आजच्या तारखेत प्रत्येकाच्या मोबाईलमध्ये GPT किंवा अजून चॅटबोट आहे किंवा आता गव्हर्नमेंटनी काढलेला महाविस्तार AI ॲप, तर महाविस्तार या ॲपमध्ये तुम्ही कोणत्याही पिकाची आणि कोणत्याही लँग्वेजमधून माहिती घेऊ शकता, फोटोज अपलोड करू शकता आणि 24 तासातून तुम्ही कोणत्याही वेळेस तुमच्या पिकांवर असलेल्या कोणत्याही प्रकारचे खत व्यवस्थापन, पाणी व्यवस्थापन, रोग किडींच्या बद्दल माहिती, क्रॉपच्या हेल्थच्या बद्दलची माहिती हे सगळंच घेऊ शकता.
0: अच्छा सर, आपण आपल्या शेतात कशा पद्धतीने AI चा उपयोग केलेला आहे सध्याच्या घडीमध्ये आणि आपल्या इथे किती शेती आहे त्यामध्ये कोणते कोणते पीक आपण आतापर्यंत घेतले आहेत AI च्या माध्यमातून?
1: तालुका वरुड मध्ये जी माझी शेती आहे ती 27 एकराची आहे आणि त्याच्यात 3000 संत्र्याची झाड आणि 1350 मोसंबीची झाड आहे. 5 एकरात आपण भाजीपाला उगवतो, तर

0: सगळ्या ह्याच्यात आपण एआयच्या मदतीने दोन अलग कंपनीचे आपण एआय वापरतो तिथे, आणि सध्या प्रायोगिक तत्वावर काम चालू आहे. तर दोघांचंही आपण कंपॅरिझन करून घेत आहे किंवा आपल्याला येणाऱ्या काळात ज्या शेड्यूल्समध्ये त्रास होतो आपण त्यांच्याबद्दल त्यांना इन्क्वायरी करून त्यांची माहिती वाढवतोय आणि आपली सुधारणा करून घेतोय. तर याच्यात आपला जो भाजीपाला आहे तो आपण कंपनीतून वापरतो जी साऊथ इंडियन कंपनी आहे, पण त्यांचंही इंटिग्रेशन चांगलं आहे आणि त्यांची सगळीची सगळी जी माहिती आहे ती मोबाईलवरच भेटत असते आणि ही दर दिवसाची दर दिवशी आपल्याला अपलोड करता करता त्याच्यात पूर्ण डेटाबेस येत आहे. तर याच्यामुळे मागच्या वर्षी झालेल्या फवारे, खत व्यवस्थापन आणि निघालेली ईल्ड या सगळ्यांची आपल्याला माहिती भेटते आणि येणाऱ्या काळात आपल्याला काय काय सुधारणा करायच्या आहे त्याच्याबद्दलही माहिती भेटते. सोबतच आपलं मॅप माय क्रॉप म्हणून आपण एक ऍप वापरत आहे ज्याचं कोलॅबरेशन आता गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्र सोबत झालेलं आहे आणि याच्यावर श्री नितीनजी गडकरी सरांनी 500 कास्तकरांसोबत मिळून एक ट्रायल घेणं चालू आहे की जिथे हा बारामतीला उसामध्ये उच्चांक गाठणारा एक एआय डिव्हाइस होता, तर याचं ट्रायल सध्या आता आपल्या महाराष्ट्रामध्ये कृषी विभागाच्या तर्फे सिट्रस इस्टेट थ्रू जितके शेतकरी रजिस्टर्ड आहेत अशा प्रत्येक सिट्रस इस्टेट मधले 40 शेतकऱ्यांना इंटिग्रेट करून त्यांच्याकडून एक नॉमिनल फीस घेऊन मेंटेनन्सची 5,000 रुपये प्लस GST घेऊन हे 20,000 जे वरचे होते ते गव्हर्नमेंटने दिले आहेत आणि आता ट्रायल मध्ये ते संत्र्यामध्ये वापरण्यात येत आहे. तर त्यातला मी एक शेतकरी आहे आणि आम्ही त्याचं ट्रायल चालू आहे सध्या. तर या गेल्या 3-4 महिन्यात आम्हाला चांगली इम्प्रुव्हमेंट भेटलेली आहे आणि अजूनही त्याच्यावर काही काम बाकी आहे, तर आम्ही त्याच्यात काम करत आहे किंवा काही एरर्स आहेत तर त्या नलिफाय करणं चालू आहे.
1: सर, आधुनिक तंत्रज्ञान संत्रा शेती आणि पारंपरिक संत्रा शेती यामध्ये आपल्याला नेमका काय फरक जाणवला? कारण आता आपण एआयच्या माध्यमातून ही शेती करत आहात, संत्रा शेती, तर नेमकं काय फरक आपल्याला जाणवला?
0: आधुनिक आणि जी पारंपरिक शेती आहे याच्यातला जो एक बेसिक डिफरन्स असा आहे मॅडम की तुम्ही जमिनीच्या वरती झाडांवर आणि खोडांवर पाहून किंवा पानांकडे किंवा फळांकडे पाहून तुम्ही त्याच्यावर आतापर्यंत ट्रीटमेंट ही थंबरूल प्रमाणे करत होते, ज्याला आपण पारंपरिक शेती म्हणतो. पण जमिनीच्या अंदर नेमकं काय आहे, त्याचं मायक्रोन्युट्रियंटचं मॅनेजमेंट कसं आहे किंवा किती खतं लीच आउट झाले किंवा किती खतं फिक्सेशन मोडमध्ये गेलेले आहे याच्याबद्दल माहितीच नव्हती भेटत आणि सॉइल टेस्टिंग ही दरवेळेस आपण करू नाही शकत. तर जेव्हा लाईव्ह मध्ये तुम्हाला डेटा भेटतो IoT थ्रू की तुमच्या जमिनीच्या अंदर किती NPK आहे आणि किती मायक्रोन्युट्रियंट्स आहेत किंवा काय हालचाल आहे किंवा काय टेम्परेचरचं कंडिशन आहे किंवा काय मॉइश्चरची कंडिशन आहे, ही जेव्हा अचूक माहिती तुमच्याजवळ राहते तर तुम्ही अचूक ट्रीटमेंट करू शकता. आणि त्यामुळे मग हा मेन गेम चेंजर डिफरन्स आहे की जिथे तुम्ही पारंपरिक शेती वर्सेस आधुनिक शेतीच्या बद्दल असं म्हणू शकता की तो तुम्हाला चांगली आणि परफेक्ट ईल्ड आणि झाडांची चांगल्या प्रकारे काळजी घेऊन आपल्याला जास्तीत जास्त उत्पन्न करून देण्यासाठी मदत करते. मग फळ पीक कोणते असो, तुम्ही एआयच्या थ्रू त्याच्यात चांगल्या क्वालिटीमध्ये फळबाग डेव्हलप करू शकता, पालेभाज्या घेऊ शकता.
1: सर, संत्रा पिकाचं व्यवस्थापन करत असताना माती पाणी परीक्षण आणि रोपांचं परीक्षण याबाबत एआयच्या माध्यमातून काय काळजी घेणं आवश्यक असतं किंवा ती कोणती काळजी एआय आपल्याला घ्यायला सांगतं?
0: माती पाणी परीक्षण मध्ये बघा मॅडम की जे आपलं खत आहे त्याचं सॉइलची इलेक्ट्रिक कंडक्टिव्हिटी EC ज्याला म्हणतो आपण ही जितकी चांगली राहील तितक्या चांगल्या प्रमाणात खतांचं वाहून घेऊन जाणे म्हणजे मुळांपर्यंत ते खत पोहोचवणे हा म्हणजे फारच महत्वाचा घटक आहे. जसा मातीचा pHही एक महत्वाचा घटक आहे, तर याची लाईव्ह माहिती आपल्याला त्या इलेक्ट्रोड किंवा ते जे कंडक्टिव्हिटी मीटर्स आहेत त्यांच्या थ्रू भेटत राहते. त्यांच्यामुळे आपल्याला एक्झॅक्ट माहिती भेटते की आपण दिलेल्या खतातलं किती प्रमाणात खत हे झाडांना अवेलेबल झालेलं आहे आणि किती त्याच्यात फिक्स मध्ये गेलेलं आहे. सोबतच मातीच्या pH मुळे तुम्हाला जमिनीत असलेले जे मायक्रो ऑर्गॅनिझम्स आहेत त्यांच्या हेल्थ बद्दल माहिती मिळते, ते व्हाईट रूट झोन किती डेव्हलप झालेले आहेत आणि किती प्रमाणात ते ऍक्टिव्ह मोडमध्ये आहेत. तर पाण्याचंही तसंच आहे की पाण्याचं pH आणि पाण्याची इलेक्ट्रिक कंडक्टिव्हिटी जर आपण वेळोवेळी चेक करत राहिलो तर त्याच्यामुळे आपण जो फवारा घेतोय झाडांना तो किती प्रमाणात ऍब्झॉर्ब होऊ शकतो त्याच्याबद्दल आपल्याला अचूक माहिती भेटते. जर pH हा ऍसिडिक किंवा अल्कलाईन दोन्हीपणे अतिप्रमाणात असला तर तो झाडांना भावत नाही किंवा तुम्ही घेतलेली मेहनती वाया जाते, ते झाडातून ऍब्झॉर्ब होत नाही. तर त्याचप्रमाणे जसं इव्हॅपोरेशन जर रेट जास्त राहिला जो आपल्याला एआय मधून भेटतो तर त्यावेळेस ते झाडांचे जे पर्णरंध्र असतात ते बंद होऊन जातात आणि त्याच्यातून फवारा किंवा आपण दिलेले औषधं किंवा खतं हे जात नाहीत. तर त्यामुळे आपली जी बरीचशी मेहनत आहे ती वाया जाते किंवा खतं किंवा फवारे वाया जातात. त्यामुळे आपल्याला एआयची जर मदत घेतली तर नक्कीच मदत होते.
1: नक्कीच. सर, संत्रा पिकावर येणाऱ्या ज्या किडीसाठी आपण एआयच्या माध्यमातून

0: काही उपाय केले आहेत का? ते कशा पद्धतीने केलेत?
1: एआयच्या माध्यमातून आपण संत्रापिकीतील जे कीड व्यवस्थापन आहे
0: हां
1: तर त्यामध्ये आपण सॅटेलाइटची जास्त करून मदत घेत असतो. कारण की सॅटेलाइटमध्ये कसं आहे की तुम्ही शेतात जेव्हा चक्कर मारता तेव्हा प्रत्येक झाडाजवळ जाऊन तुम्ही सगळे निरीक्षण प्रत्येक वेळेस करू नाही शकत.
0: बरोबर.
1: पण सॅटेलाइट थ्रू तुम्हाला एक पर्टिक्युलर एरियामध्ये म्हणजे समजा 10 एकराचा जरी एक पट्टा घेतो आपण तर प्रत्येक झाडाची अचूक माहिती त्याच्यात भेटते. आणि ज्या पट्ट्यातून बुरशीजन्य किंवा कीड रोग किंवा जीवाणूजन्य असे रोग येत असतील तर त्याच्याबद्दल आपल्याला अचूक माहिती भेटते. आणि त्याच्या पर्टिक्युलर त्या झाडांमध्येच जाऊन तुम्ही फवारणी घेऊ शकता किंवा त्याच्यावरचे ज्या काही उपाययोजना सजेस्टेड असतील त्या तुम्ही करू शकता. ते सजेशनही तुम्हाला 3 टाईपमध्ये भेटू शकतं, नैसर्गिक, जैविक आणि केमिकल. तर शेतकरी हा चूज करू शकते की त्याला एक्झॅक्टली कोणत्या मेथडनी त्या आलेल्या बिमाऱ्यांवर कंट्रोल करायचा आहे.
0: बरोबर. सर, संत्रा पिकातील फळाच्या वाढीसाठी एआयच्या माध्यमातून नवीन काही उपाययोजना करता येतात का आणि त्या कशा पद्धतीने केल्या जातात?
1: संत्रा पिकातील फळवाढीसाठी लागणारे जे सूक्ष्म घटक आहेत किंवा

0: प्रत्येक झाडाची अचूक माहिती त्याच्यात भेटते. आणि ज्या पट्ट्यातून बुरशीजन्य किंवा कीड रोग किंवा जीवाणूजन्य असे रोग येत असतील तर त्याच्याबद्दल आपल्याला अचूक माहिती भेटते. आणि त्याच्या पर्टिक्युलर त्या झाडांमध्येच जाऊन तुम्ही फवारणी घेऊ शकता किंवा त्याच्यावरचे ज्या काही उपाययोजना सजेस्टेड असतील त्या तुम्ही करू शकता. ते सजेशनही तुम्हाला तीन टाईपमध्ये भेटू शकतं, नैसर्गिक, जैविक आणि केमिकल. तर शेतकरी हा चूज करू शकते की त्याला एक्झॅक्टली कोणत्या मेथडनी त्या आलेल्या बिमाऱ्यांवर कंट्रोल करायचा आहे.
1: बरोबर सर, संत्रा पिकातील फळाच्या वाढीसाठी एआयच्या माध्यमातून नवीन काही उपाययोजना करता येतात का आणि त्या कशा पद्धतीने केल्या जातात?
0: संत्रा पिकातील फळवाढीसाठी लागणारे जे सूक्ष्म घटक आहेत किंवा जे वेळोवेळी जे आपल्याला सायंटिस्ट लोकांनी सांगितलेलं आहे, जसं की आपली इच्छी माती ही चुनखडीयुक्त जास्त आहे तर मग त्याला आपल्याला सल्फर किंवा पोटॅशचं प्रमाण जास्त द्यावं लागते, किंवा संत्र्याला जेव्हा फोडायचं असते तेव्हा म्हणजे फुटीचा जो काळ असतो त्यावेळेस नायट्रोजन डिफिशिएट करायचं असते, मग अशा वेळेस पोटॅशचा सगळ्यात जास्त मोठा रोल राहते. त्याचप्रमाणे आपला पावसाळ्याच्या नंतरचा जो काळ आहे जेव्हा फळगळीचा वेळ येते किंवा उमसची जेव्हा कंडिशन येते तर त्यावेळेस जसे जे फवारे घ्यायचे आहेत ज्यामुळे फळगळ कमी करता येईल तर ते सगळे सजेशन्स आपल्याला एआय थ्रू भेटते. आणि त्यांना लागणारे मंथली आणि वीकली जे सगळे शेड्यूल्स लागतात, खतांचे जे डोसेस लागतात, ह्या सगळ्यांची माहिती आपल्याला एआय थ्रू भेटत राहते. तर आपण एक मायक्रो स्ट्रक्चर डेव्हलप करून म्हणजे रोजचं जेवण 365 दिवसातून एकदा घेतल्यापेक्षा रोज आपलं थोडं थोडं जे खतांचं युजेस आहे तो जर मेंटेन करून ठेवला एआयच्या थ्रू तर आपल्याला ड्रिप मधून जेव्हा ते खत देतो आपण तर तो झाडांना जास्तीत जास्त लाभी होऊन तुमच्या फळांचा साईज आणि शेप आणि त्याची चकाकी ही मेंटेन होऊन चांगले उत्पादन घेता येतं.
1: नक्की सर. सर, आपल्या या कार्यक्रमामध्ये दुसरं गाणं ऐकण्याची वेळ झालेली आहे तर दुसरं कुठलं गाणं आपण आमच्या श्रोत्यांना ऐकू?
0: आमिर खान सरांचं जे सत्यमेव जयते टायटल सॉन्ग आहे.
1: चला श्रोते हो, आपण ऐकूया छानसं हे गीत.

0: संत्रा उत्पादक शेतकऱ्यांसाठी झालेली खूप मोठी मदत आहे.
1: सर, बाजारपेठेसाठी AIचा काही उपयोग होतो का? आणि होतो तर तो कशा पद्धतीने होतो?
0: बाजारपेठेसाठी मार्केटला प्ले स्टोरला असे बरेचसे ॲप अवेलेबल आहेत की जिथे तुम्ही तुमच्या क्रॉपबद्दल विविध बाजारपेठेत, म्हणजे फक्त महाराष्ट्रातच नाही तर पूर्ण संपूर्ण भारतामध्ये विविध क्रॉपचे काय रेट्स चालू आहे, सध्याचा बाजारपेठ कसा चालू आहे, कोणत्या स्टेशनला किती माल आलेला आहे, किती गाड्या खाली झालेल्या आहेत, हा डे टू डे अपडेट्स तुम्हाला तुमच्या मोबाईलमध्ये बघता येतो. असे बरेचसे ॲप्स आहेत, जसं ॲग्री सेंट्रल झालं किंवा मै किसान झालं, या सगळ्या ॲप्स मधून तुम्ही रोजचा बाजारभाव बघू शकता. तुम्हाला माल जर पर्सनली लोड करून कुठे पाठवायचा असेल तर तिथचे जे व्यापारी आहे किंवा जी बाजारपेठ आहे त्याच्याबद्दल तुम्ही सर्व इत्यंभूत माहिती अशा बऱ्याचशा ॲपच्या मदतीने घेऊ शकता.
1: अच्छा सर, नवीन शेतकऱ्यांना AI हे शेतीसाठी खरंच फायदेशीर आहे का, या संदर्भात आपण काय सांगाल?
0: नवीन शेतकरी हा बट ऑबियसली युवा आहे, आणि युवा हा आजच्या तारखेत म्हणजे मोबाईल फ्रेंडलीच आहे. त्यांना जर व्हॉट्सअप वापरता येते, इंस्टाग्राम वापरता येते, तर त्यांना बट ऑबियसली AIच्या बद्दल माहिती आहे. असं नाही आहे की हा विषय एकदम नवीन आहे, हा जनसामान्य चर्चेत असलेलाच विषय आहे. तर बरेचसे आपले युवा शेतकरी आज खूप चांगल्या पराने या AIचा मदत घेऊन फर्टिगेशन, फ्युमिगेशन आणि पाणी व्यवस्थापन हे सगळं सगळं एकदम व्यवस्थित करतच आहेत. आणि येणाऱ्या भविष्य काळात ते वेदर फोरकास्टिंग झालं किंवा कीड रोग नियंत्रण झालं अशा विषयांवर अजून चांगल्या प्रमाणे त्यांचा हात जेव्हा बसून जाईल तर एक चांगली यील्ड घेऊन त्याला फूड प्रोसेसिंग मध्ये कन्वर्ट करून बाजारपेठेबद्दल माहिती घेऊन ते त्यांचं उत्पादन आणि शेतीला चांगले दिवस आणायचा नक्कीच प्रयत्न करतो.
1: सर, कार्यक्रमाची वेळ होते आहे तर माझा शेवटचा प्रश्न आपल्याला हा असेल की नवोदित शेतकऱ्यांना संत्रा लागवडीबाबत जे आता AI आहे किंवा आधुनिक तंत्रज्ञान आहे याचा उपयोग कशा पद्धतीने करायला हवा, यासाठी काय आवाहन आपण कराल?
0: नवोदित शेतकऱ्यांसाठी माझं हेच आव्हान राहील की येणाऱ्या काळातली जी गरज आहे ती आहे टेबल फ्रूट पेक्षा फूड प्रोसेसिंग मध्ये, संत्र्यामध्ये. तर याच्यात जे नवोदित शेतकरी आहेत त्यांनी प्लीज फूड प्रोडक्शन पेक्षा, म्हणजे क्वांटिटी आणि क्वालिटी तर त्याच्यावर लक्ष ठेवूनच आहे आपल्याला, बट ऍट द सेम टाइम फूड प्रोसेसिंग आणि व्हॅल्यू ऍडिशन या सगळ्या गोष्टीवर लक्ष ठेवायला पाहिजे की जेणेकरून हा कास्तकार उद्योगशीलही झाला पाहिजे आणि तो प्रोड्युसर तर आहेच पहिलेपासून.
1: बरोबर सर, खूप छान संदेश आपण दिलात की नवीन तंत्रज्ञानाचा उपयोग करून नवीन शेतकरी जे आता येऊ पाहत आहे त्यांनी याचा उपयोग करून आधुनिक पद्धतीने शेती करण्याचा प्रयत्न करायला पाहिजे. एक छोटीशी कविता मला सर आठवते, नांगराची जागा आता ट्रॅक्टरने घेतली, बैलगाडीची जागा आता आधुनिक यंत्रांनी भरली, यंत्र तंत्राच्या मदतीने शेती लागली फुलू, शेतकऱ्यांची आता अच्छे दिन झालेच सुरू, मातीची परीक्षा आता कम्प्युटर सांगतो, थेंब थेंब पाण्याचा शेतकरी वाचवतो, ठिबक आणि तुषार सिंचनाने शेत शिवार न्हालं, पारंपरिक विचाराचं आता नवं पर्व सुरू झालं, बियाणे महाग पण उत्पन्न भरघोस घेतं, मातीला कसदार खतं आणि आता नवीन ऊर्जा नेतात, औषध फवारणीसाठी आता ड्रोन आकाशी उडे, कष्टकऱ्यांचे कष्ट कमी होताना मी हे पुढे, अन्नातून आरोग्याचा नवा तंत्र साऱ्यांनी घेतलाय, आधुनिकतेचा हा वारसा बळीराजाने जपलाय, AI आणि यंत्राच्या साथीने आता प्रगतीची वाट झाली आहे चालू, शेतातून समृद्धीचा हा नवा सुवर्ण काळ झालाय आता सुरू, हा सुवर्ण काळ झालाय आता सुरू. सर, आपण इथे आलात आणि इतकी छान माहिती आमच्या श्रोत्यांना आणि आम्हाला करून दिलीत, त्याबद्दल अमरावती आकाशवाणी परिवारातर्फे मी आपली खूप खूप आभारी आहे. धन्यवाद.
0: मी पण आपला आणि अमरावती आकाशवाणी परिवाराचा आभारी आहे की तुम्ही आमच्या सारख्या कष्टकऱ्यांना इथे बोलून आणि जनसामान्य हा मेसेज स्प्रेड अप करायचा जो प्रयत्न करतायत त्याच्याबद्दल मी आपला आभारी आहे. धन्यवाद.
1: थँक्यू.
2: श्रोतेहो, आताच आपण कृत्रिम बुद्धिमत्ताद्वारा संत्रा पीक व्यवस्थापन या विषयावर अनुराग दिलीपराव यावलकर यांच्याशी स्नेहल ठाकरे यांनी केलेली बातचीत ऐकलीत. या कार्यक्रमाला निर्मिती सहाय्य दिलं होतं स्नेहल ठाकरे यांनी, तांत्रिक सहाय्य संजय किटुकले आणि गजानन भुसकुडे यांचं होतं, तर या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते भैयालाल टेकाम.

0: श्रोते हो, ग्रामपरिसर आणि शेतशिवार या कार्यक्रमात आपण प्रयोगशील शेतकरी अनुराग दिलीपराव यावरकर सरांशी बातचीत करतोय. सर, शासनाचा काही लाभ आपल्याला AI संदर्भात काही मिळाला आहे का, आणि मिळाला तर तो कशा पद्धतीचा मिळाला, याविषयी काय सांगाल?
1: शासनाचा हा सगळ्यात मोठा म्हणजे ऍडव्हान्स लाभच आहे आम्हाला की मुंबईला झालेलं जे AI फॉर ऍग्रिकल्चर समिट होतं त्यामध्ये ऍज अ FPC रिप्रेझेंटेटिव्ह म्हणून आम्हाला तिथे बोलवलेलं होतं. आणि त्याच्यात विविध ज्या गव्हर्नमेंटच्या संकल्पना आहेत AIशी निगडीत त्यांच्याबद्दल त्यांनी खुला संवाद साधला होता. आणि त्यामध्ये मग आमच्या ज्या काही संकल्पना होत्या किंवा आम्हाला जे काही मदत त्यांच्याकडून पाहिजे होती त्याच्याबद्दल खूप चांगला आमचा संवाद झाला. आणि त्यांनी महाविस्तार AI ऍपच्या बद्दल जेव्हा आम्हाला माहिती दिली सोबतच त्यांनी बाकीचे डिटेल्ड आणि थॉरो प्रॅक्टिकल इम्प्लिमेंटेशन कसं करता येईल त्याच्याबद्दलही आम्हाला माहिती दिली. आणि तिथूनच मग तो प्रयोग चालू झाला की जिथे संत्र्यावर सिट्रस इस्टेटमध्ये रजिस्टर्ड लोकांना ऍप माय क्रॉप म्हणून एक डिव्हाइस प्लस त्याचं ऍप आणि त्याचं ट्रेनिंग हे सगळंच सगळं या कृषी विभागाकडून आम्हाला सगळं

0: चित्तूर नगर MITC रोड अमरावती।
1: चटपटीत चमचमीत चवदार स्वाद ब्युटीफुल पदार्थ असो कुठलाही रुचकर बनवणार घरकुल।
2: घरकुल मसाले ज्यांच्या घरी वर्णावी त्यांची खवय्येगिरी।
1: म्हणून जेवण हवं असेल ठसकेबाज घरकुल मसाले आणा आज।

0: मिळवा.
1: भारत सरकार आणि राज्य सरकारच्या माध्यमातून सादर आहे इफको टोकियो जनरल इन्शुरन्स कंपनी द्वारे प्रायोजित प्रधानमंत्री पीक विमा योजना.
0: इफको टोकियो हसत रहा.
1: नियम व अटी लागू. इफको टोकियो जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड IRDAI नोंदणी क्रमांक 106.
2: श्रोतेहो आपण ऐकत आहात आकाशवाणीचं अमरावती केंद्र FM 101.5 MHz वर आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर सुद्धा आता आपण आम्हाला ऐकू शकता. प्रसारित करीत आहोत गीत गंगा हा मराठी गीतांचा कार्यक्रम.
3: गीत गंगा
2: गीतगंगा या कार्यक्रमात आपलं सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत.

आनंद मार तो डोळा या चित्रपटातील हे गीत होतं श्रोते आशा भोसले यांच्या आवाजात जगदीश खेपूडकर यांचं गीत आणि संगीतकार प्रभाकर जोग.

0: श्रोते आपण ऐकत होतात भामटा या चित्रपटातील सुरेश वाडकर आणि उषा मंगेशकर यांच्या आवाजात जगदीश खेबुडकर यांची रचना विश्वनाथ मोरे यांचं संगीत होतं. आणि या गीतासोबतच गीत गंगा हा कार्यक्रम आम्ही इथे समाप्त करीत आहोत.
1: गीत गंगा.

0: प्राधिकरण अधिनियम 1987 की धारा 12 के तहत पात्र नागरिक निःशुल्क कानूनी सहायता न्याय बंधु मोबाइल ऐप और www.probono-toj.in से प्राप्त कर सकते हैं।
1: You had been listening to a talk on India's new labor codes by Dr. Pradeep Kumar Jena, Director, Ministry of Labor and Employment. This talk was part of a webinar conducted by the Department of Justice.
2: Hello?
3: Rajesh ji, mi police chowkitun boltoy.
2: Puna?
3: Tumhi digital arrest madhe ahat. Dusre kholit ja. एकटे तुमच्या पार्सल मध्ये ड्रग्स मिळाले, चांगले चढकाल,
2: 10 लाख द्या वाचाल। सर एवढे कुठून आणणार?
3: एक लिंक पाठवली आहे, सध्या प्रोसेसिंग साठी 2 लाख पाठवा, बाकी नंतर।
2: सर 2 लाख
4: काय झालं बाबा?
2: बेटा हे म्हणतात की माझ्या पार्सल मध्ये ड्रग्स मिळाले।
3: अरे
2: ठेवला
4: बाबा, घाबरू नका, डिजिटल अरेस्ट सारखं काही नसतं, हे सगळं फ्रॉड आहे।
2: फ्रॉड?
4: पोलीस, बँक, RBI यांच्या नावाने येणाऱ्या सायबर गुन्हेगारांच्या फोन किंवा व्हिडिओ कॉल पासून सावध राहा। त्यांना कधीही पैसे पाठवू नका आणि लगेच पोलिसात रिपोर्ट करा। जर समजदारी न दाखवाल
2: तर पैसे गमवाल।
5: RBI सांगते,
6: जाणकार बना, सतर्क रहा।
7: चटपटीत, चमचमीत, चवदार स्वाद, ब्युटीफुल पदार्थ असो कुठलाही, रुचकर बनवणार घरकुल।
8: घरकुल मसाले ज्यांच्या घरी, वर्णावी त्यांची खवय्येगिरी।
7: म्हणून जेवण हवं असेल ठसकेबाज, घरकुल मसाले आणा आज।

0: छोटे आपण ऐकत आहात आकाशवाणीचं अमरावती केंद्र एफ एम 101.5 मेगाहर्ट्झवर. मंडळी प्रसारित करीत आहोत गीत गुंजन. या कार्यक्रमांतर्गत नए तराणे अर्थात नवीन हिंदी गाणी यावर आधारित हा कार्यक्रम
1: गीत गुंजन, जुन्या नव्या हिंदी चित्रपट गीतांचा नजराणा. गीत गुंजन, गीत गुंजन.
0: आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत.

या रेहमानाने वैशाली सामंत यांच्या आवाजात हे गीत होतं, इर्शाद कामिल यांचं, क्षितिज पटवर्धन आणि ए आर रेहमान यांचं संगीत आणि फिल्म छावा.

10 नॉट आउट या चित्रपटातील हे गीत होतं श्रोते हो अरिजित सिंग यांचा आवाज होता हिलाल हिलाल यांचे शब्द आणि संगीतकार सलीम सुलेमान.

संवेदकरांनी लिजू व जॉर्ज यांचं हे गीत होतं. संगीत अनु मलिक, फिल्म बॅड न्यूज आणि गायक कलाकार उदित नारायण अलका याज्ञिक आणि डी जे चेतास.

अर्षद बागीत्री या चित्रपटातील हे गीत होतं. संगीत सलामत अली आणि जोश बरार. आगाज गीतकार कुमार आणि जयदीप. गायकलार कलाकार जोश बरार आणि

बधाई हो या चित्रपटातील हे गीत होतच होते हो। देवनेज्ञानी हरजत कौर यांचा आवाज, गीतकार वायू, संगीतकार कौशिक आणि आकाश गुड्डू।

छोटे हो हे गीत बटालियन 609 या चित्रपटातील होतं. आवाज गीत आणि संगीत शैलेंद्र आणि शांती यांचा.

नाश्क अजीज आणि सहकारी यांच्या आवाजात हे गीत होतं सिद्धार्थ गरिमा यांचं, संगीत अनु मलिक आणि फिल्म बत्ती गुल मीटर चालू.

धन स्वामी शंकर माधवन आणि श्रेया घोषाल यांच्या वाजले गीत माय नेम इज खान या चित्रपटातील होतो शोधो. गीतकार निरंजन, संगीतकार शंकर एहसान लॉय. आपण ऐकत आहात नए तराणे हा कार्यक्रम आकाशवाणीच्या अमरावती केंद्रावरून.

महाराष्ट्रात कारवा या चित्रपटातील हे गीत होतं अरिजित सिंग यांचा आवाज होता. आकाश खुराना यांचे शब्द आणि संगीतकार अनुराग शिकिया.

बजाजी सुपरहिट या चित्रपटातील हे गीत उत्सवदेव आवाज या सीर देसाई आणि आकांक्षा शर्मा, गीतकार आणि संगीतकार अमजद नदीम.

देव आपण ऐकत आहात आकाशवाणीचं अमरावती केंद्र FM 101.5 MHz दुपारचे 12 वाजलेत आणि आता वनिता मंडळ हा कार्यक्रम आम्ही सहक्षेपित करीत आहोत अस्मिता वाहिनीवरून. प्रतीक्षा करावी.

मैत्रिणींनो नमस्कार. वनिता मंडळी आपल्या आवडत्या कार्यक्रमात तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत. आणि आज मी आहे तुमच्याच बरोबर तुमची मैत्रीण मंजुषा वंजारी.

मैत्रिणींनो, कशा आहात? छान पाऊस पडतोय आणि वातावरणात एक प्रकारचा छान गारवाही पसरलाय. जिकडे बघावं तिकडे सृष्टी अगदी हिरवीगार झालीय. काही दिवसातच आषाढ महिना संपून श्रावण महिन्यालाही सुरुवात होईल आणि सणावारांच्या या यादीत आपण पुन्हा एकदा कामामध्ये हरवून जाऊ. पण या कामांच्या यादीत आपल्या लोकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीनं मात्र सदैव सतर्क राहू. हल्ली आपण नेहमीच ऐकतोय वाचतोय की काही मुलं काही स्त्रियांना पकडून नेलं जातं, कोणी बेपत्ता झालेलं. आपल्याकडे मानवी तस्करीच्या घटना सतत घडत असतात. सध्याच्या परिस्थितीत देशाच्या प्रत्येक भागात मानवी तस्करीचं जाळं घट्ट पसरत चाललंय. अनेक गुन्हे यांच्या विरुद्ध करवल्या जातात, अनेक प्रकारचे अत्याचार यांच्यावर होतात. मैत्रिणींनो, ही मानवी तस्करी रोखण्यासाठी त्याबद्दल जनसामान्यांमध्ये जनजागृती निर्माण व्हावी यासाठी दरवर्षी 30 जुलै हा दिवस मानव तस्कर विरोधी दिन म्हणून पाळला जातो. मैत्रिणींनो, आपणही समाजाचं काही देणं लागतो या भावनेनं समाजातील अशा घडणाऱ्या घटनांकडे दुर्लक्ष न करता त्यांना मदतीचा हात देऊया, त्यांना मदत करूया. मैत्रिणींनो, चला तर वळूया आपल्या या कार्यक्रमातील पुढच्या मालिकेकडे. आपल्या या कार्यक्रमात हितगुज या मालिकेमध्ये ऐकूया लेखिका प्राध्यापिका मिनल येवले यांचीही मुलाखत.

0: मैत्रिणींनो नमस्कार. हितगुज या मालिकेमध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत करते आणि स्वागत करते आजच्या आपल्या पाहुण्या ज्येष्ठ साहित्यिका प्राध्यापिका मिनलताई येवले यांचं. नमस्कार मिनलताई, आकाशवाणीच्या स्टुडिओत तुमचं मनापासून स्वागत करते.
1: नमस्कार
0: मैत्रिणींनो. मिनलताईंनी अनेक कविता, ललित लेख, वृत्तपत्र लिखाण, दिवाळी अंक यामध्ये सुद्धा लिखाण केलंय. त्यांचं लिखाण बऱ्याच ठिकाणी प्रसिद्ध सुद्धा आहे आणि यासाठी त्यांना अनेक पुरस्कार देऊन त्यांचा सन्मान सुद्धा करण्यात आला आहे. अशा साहित्य क्षेत्रात आपलं मोलाचं योगदान देणाऱ्या प्राध्यापिका मिनलताई येवले यांच्या साहित्य प्रवासाविषयी आज आपण जाणून घेणार आहोत. तर मैत्रिणीनं सुरुवात करूया मिनलताईंच्या मनाला भावलेल्या एका कवितेपासून. कविते, तू भेटली नसती तर कुणी दिला असता हात चालताना सुखदुःखाच्या वाटेवर? घायाळलेल्या स्वप्नांना कुणी उचलून घेतले असते कडेवर? ओथंबलेलं आभाळ कुणी पचवलं असतं उरात? वळवाच्या पावसाला कुणी घेतलं असतं घरात? कविते, तू भेटली नसतीस तर. खूप सुंदर कविता आहे मिनलताई तुमचीही. तर मिनलताई, निसर्ग असू द्या, मनातल्या भावभावना असू द्या, स्त्रीविषयक कविता असू द्या, अशा सगळ्या विषयांवरती तुमचं लेखन, तुमच्या कविता अगदी मनाला स्पर्श करून जातात. तर अशा या साहित्याशी तुमचं नातं कधी जुळलं हे सांगा.
1: अतिशय छान आवडीचा प्रश्न. माझं माहेर सुरजी अंजनगाव, अमरावती जिल्ह्यातलं, आणि राधाबाई सरडा महाविद्यालयात माझं बी ए झालं. तर तस तर प्रागतिक विद्यालय सुरजी येथे शिकत असताना 8वी 9वी पासूनच कविता आवडायला लागली होती.
0: अच्छा.
1: डकरे सर इतकं सुंदर शिकवायचे आणि त्यांची शिकवण्याची पद्धत अशी होती की कविता शिकवली, एक एक कडवं समजावून सांगितलं की त्याचा ते अर्थ विचारायचे. तर मला त्या कडव्याचा अर्थ सांगता यायचा 10वी पर्यंत. आणि खरोखरच कवितेचा अभ्यास करायला, मराठीचा अभ्यास करायला आवडायचा आणि परीक्षेत मार्क्स पण मिळायचे. त्याच्यानंतर 11वी मध्ये सीताबाई संगई आणि त्याच्यानंतर 12वी पासून बी ए पर्यंत राधाबाई सरडा महाविद्यालयात सुरजी अंजनगाव येथे शिकत असताना बी ए पासून एम ए वाङ्मय हा विषय घेतला. आणि डॉक्टर मधुकर वाकोडे सर इतकं सुंदर शिकवायचे, इतकं मधुर की त्यांच्या त्या शिकवण्यातनं त्या मराठी विषयी साहित्याविषयी इतकी गोडी वाटली की एक साधा म्हणजे धडा असला पाठ्यपुस्तकातला तरीही सर त्याचा खोलात शिरून त्याचा संदर्भ द्यायचे, त्या लेखकाचा परिचय, त्याच्या इतर साहित्य कृतीचा परिचय, असं करताना इतकी त्या साहित्याविषयी आवड निर्माण झाली की वाटायला लागलं की आपण लिहिलं पाहिजे. आणि बी ए प्रथम वर्षापासूनच कविता जन्माला आली.
0: वा वा, खूप छान. म्हणजे बघा ना, मला वाटते तुम्हाला अगदी बालपणी असं माहिती पण नसावं की आपण पुढे प्रख्यात लेखिका होणार आहोत.
1: कोणीच नाही.
0: हा, तर तुमच्या त्या सरांमुळे म्हणा, शाळेमुळे, अभ्यासामुळे किंवा मराठी वाङ्मयामुळे तुम्हाला त्याची गोडी निर्माण झाली आणि तुम्ही तुमचं साहित्य क्षेत्रामध्ये पहिलं पाऊल ठेवलं. तर ते पहिलं पाऊल तुम्ही कधी ठेवलं हे सांगा.
1: हा, ती गोष्ट आहे 1983 ची, जेव्हा मी बी ए प्रथम वर्षाला होते. बी ए प्रथम वर्षाला असताना पोस्टर पोएट्री कॉलेज

0: पोएट्री लागायची, तर त्या पोस्टर पोएट्री मध्ये एक कविता, अगदी पहिली कविता, माझी या कवितेने सुंदर एक शब्द माला ओवावी, पूज्य साहित्य देवते सत्या प्रेमाने मी अर्पण द्यावी, माझी या कवितेने हसावे मी तिच्यावर उगीच रुसावे, हसने रुसने दूर सारुनी दोघींनी मग एकच व्हावे. ही कविता त्या पोस्टर पोएट्री वर झळकली आणि माझी कवयित्री म्हणून ओळख झाली.
1: वा वा, किती छान.
0: आणि त्या काळात जे अनियतकालिक निघायचे, तर त्या अनियतकालिकामध्ये वृत्तपत्रामध्ये सुद्धा कविता छापून यायच्या. आणि एक तर खूपच छान आश्चर्य की एका मोठ्या वृत्तपत्राने काव्य स्पर्धा घेतलेली होती, वसंत विशेष. तेव्हा मी बीए द्वितीय वर्षाला असेल, तर त्या काव्य स्पर्धेमध्ये माझ्या अभंग रचनेला अगदी उत्तेजनार्थ पारितोषिक मिळालं. आणि ती गोष्ट म्हणजे माझ्यासाठी खूप आनंदाची होती. आपण काय म्हणू त्याला, की एक तो एक असा ऊर्जेचा स्त्रोत ठरला की आपण लिहू शकतो, आपली कविता लोकांना आवडू शकते, तर अशी ती लिहिण्याची सुरुवात झाली.
1: सुरुवात झाली तुमची. मग या साहित्य क्षेत्रामध्ये नेमकं असं ठरवून आपण एकाच विषयावरती लिखाण करायचं आणि मग त्या दृष्टीने वाचन मनन किंवा चिंतन करायचं आणि मग त्या विषयावरती आपण लिखाण चांगल्या प्रकारे करू शकतो, तर असं होतं का कधी?
0: खरं म्हणजे आपल्याला जर लेखक व्हायचं आहे, लिहायचं आहे, कवी व्हायचं आहे, तर वाचन अत्यंत महत्वाचं आहे. तो एक पहिला टप्पाच आहे. वाचता वाचताच आपल्याला सुचतं अगदी आपल्या जवळ जे आहे, आपल्या आतमध्ये जे आहे, त्याच्याच भरवशावर आपण जास्त काळ तग धरू शकत नाही. वाचन खूप महत्वाचं आहे. नवनवीन पुस्तकं सांगताना आनंद होतो की 11वी मध्ये सीताबाई संगई महाविद्यालयातल्या छोट्याशा वाचनालयात नाटक कादंबरी 11वीचं कसं रेस्ट इयर असतं ना, तर इतकी सारी पुस्तकं वाचून झाली. आणि 12वी पासून तर बीए पर्यंत राधाबाई सरडा महाविद्यालयाची इतकी समृद्ध वाचनालय की तिथे तर भरपूर पुस्तकं वाचून झाली. याशिवाय डॉक्टर मधुकर वाकोडे सरांनी आपल्या घरचं वाचन आम्हा दोन चार हुशार विद्यार्थ्यांना, म्हणजे ज्यांना वाचनाची आवड आहे, जे लिहायला लागलेले आहेत, अशांना खुलं करून दिलं. तेव्हाच आमच्याकडून मी नंतर नागपूरला एम ए करायला आली, तेव्हा जे अभ्यासाला पुस्तकं होते आत्मचरित्र, ते माझे त्या काळामध्ये अंजनगावलाच वाचून झाले बीए पर्यंत.
1: खूप छान. आणि आता पुढच्या प्रश्नाकडे वळूया की हे सांगा की लिखाणामधून सामाजिक समस्यांवरती प्रकाश टाकता येतो का किंवा जनजागृती करता येते का, तर तुम्हाला काय वाटतं?
0: ही तर चर्चा साहित्यामध्ये खूप गाजली. दोन प्रवाहच होते आपल्याला माहिती आहे, म्हणजे साहित्याने समाज जागृती करावी की साहित्य म्हणजे एक कला, तिनं मनोरंजन करावं. तर मी असा कुठल्याच एकेरी वाटेनं जाणार नाही. मला या सगळ्यांचा मध्य साधायचा आहे की एखादी समाजात घटना घडली की त्याचे प्रतिसाद आपल्या आतमध्ये उमटतात आणि आपल्या हातून काहीतरी कविता किंवा लेख त्या प्रसंगावर, म्हणजे आपण त्यावर लिहून प्रतिक्रिया देतो. प्रत्येक वेळी असं होतं असंही नाही, एखाद्या घटनेवर आपल्याला नाही बोलावं असं वाटत, पण आपल्या आतमध्ये जे विचार भावनांची कल्पनांची जी स्पंदनं असतात ती आपली स्वतःची असतात, त्याला काही कुठलं बंधन नसते, त्याला कुठली अट नसते. कोणी लिहावं, कोणी या विषयावर तू लिही असं म्हणावं आणि आपण लिहावं असं नाही. माझं तरी असं मुळीच नाही. मला जेव्हा वाटतं स्वतंत्रपणे माझ्या आतून, तेव्हाच मी लिहिते. जबरदस्तीनं शक्यतोवर मला लिहिणं जमत नाही.
1: अच्छा. म्हणजे एक सृजनशील मन असं असतं की ज्यावेळी काहीतरी स्फूर्त त्यावेळी कागद हातात घ्यायचा आणि उतरवायचा त्यावरती, पण त्यानंतर मग आपण विसरून जातो का? असं तुम्हाला कधी वाटतं का की जेव्हा आपण लगेचच हातात कागद घेऊन लिहिलं, पेन घेऊन लिहिलं, तरच ते स्फूर्त त्याच्यानंतर विसरून जातो, असं कधी होतं का?
0: असं बरेचदा होतं. त्याला चितघन चपला म्हटलेला आहे, क्षणात क्षणात नाहीसे होणारे दिव्य भास, केशवसुतांनी म्हटलंय. होतं असं, आपल्या मनामध्ये एखादी कल्पना स्फुरली तर कुठेतरी तिला एक तर आपल्या डोक्यामध्ये एक तर घट्ट रुजवून ठेवावं लागते, आणि जर ती जर आपण पकडून ठेवली नाही तर खरंच ती निष्ठू शकते. पण बाईचं तर तुम्हाला माहिती आहे असं आहे, रांधा वाढा यामध्ये नाही म्हटलं तरी आज आपण किती सुशिक्षित असलो, घरच्या जबाबदाऱ्या सांभाळून बाहेरचेही कामं सांभाळत असलो, तरीही कुठतरी आपल्यासाठी आपल्याला वेळ द्यावा लागतो हेही तितकंच खरं. रोज अगदी लेखणी घेऊन जरी लिहिणं होत नाही तरीही रोज आपल्याला आपला ठराविक वेळ लिहिण्यासाठी द्यावा लागतो, एवढं मात्र.
1: अगदी बरोबर आहे तुमचं.

0: तर आतापर्यंत तुम्ही केलेल्या तुमच्या लिखाणाविषयी तुम्ही काय सांगाल? तुम्ही बऱ्याच कविता लिहिलेल्या आहेत. तुमचा मोहोर हा एक कविता संग्रह प्रसिद्ध आहे, परीघ हा कविता संग्रह प्रसिद्ध आहे, त्याच्यासोबतच मी मातीचे फूल, वेदनेला फुटे पान्हा, विखुरलेले स्वप्न चांदणे, अशा सारख्या अनेक कविता संग्रह तुमचे प्रसिद्ध आहेत. आणि आंदण हा ललितलेख प्रसिद्ध आहे. त्याचसोबतच एकांताचे कंगोरे, रुजवाई, अशा अनेक प्रकारचे तुमचे ललित लेख सुद्धा प्रसिद्ध आहेत. तर तुमच्या या एकंदर लिखाणाविषयी काय सांगू शकाल?
1: अगदी विद्यार्थी दशेतल्या कविता मोहोर या कविता संग्रहात समाविष्ट झालेल्या आहेत. तो जरा उशिरा झाला, म्हणजे कविता आधी ज्या, पण तो लग्नानंतर आला माझ्या. त्यानंतर परीक कविता संग्रह आला, त्यानंतर लिहितीच राहिले. त्याला एक कारण होत, लग्न झाल्यानंतर थोडं माझ्या साथीदाराची सोबत असल्यामुळे, त्यांनी त्यांना या सगळ्या गोष्टीचं कौतुक आणि आवड असल्यामुळे माझ्या लेखन प्रवासाला चांगली गती मिळाली. म्हणजे एक प्रकारची ती ऊर्जा माझ्या लेखनाला मिळाली. मला ते कुठल्याही परिस्थितीत सोबत करायचे, त्यामुळे माझ्या लिहिण्याची गती खूप वाढली. आणि नुसती लिहून ठेवलं असं नाही, तर एका मागे एक कवितांचे संग्रह सुद्धा आले. मोहोर नंतर परीघ आला, परीघ नंतर 2019 मध्ये वेदनेला फुटे पान्हा आणि मी मातीचे फूल कविता संग्रह, असे दोन कविता संग्रह आले. त्याचसोबत 2017 मध्ये आंधन नावाचा ललित लेख संग्रह आला. 2019 मध्ये एकांताचे कंगोरे हा ललित लेख संग्रह आला. आणि 2022 मध्ये रुजवाई. असा हा लिहिण्याचा प्रवास सतत सुरू आहे, तो थांबलेला नाही. परंतु त्यानंतर मात्र थोडं काळानं वेगळं वळण घेतलं, म्हणजे माझ्या लिहिण्याला थोडंसं वेगळं वळण लागलं, माझे विषय बदलले.
0: अच्छा अच्छा. तुम्ही इतकं छान बोललात की तुम्हाला कसं कसं सुचत गेलं, तुमच्या घरच्यांची तुम्हाला कशी साथ मिळाली, तर यासाठी एक खूप छान अशा तुमच्या जोळी मला लक्षात राहिल्यात की ऋतू फुलांनी वृक्षलतांनी भरून माझी झोळी, सवेदयांच्या मला गवसती नित्य नवनव्या ओळी. खरंच खूप सुंदर अशा ओळी आहेत ह्या. तर मिनलताई, आता हे सांगा की एक साहित्यिक जो असतो त्याच्या कविता म्हणा, लेख म्हणा, हे त्याची सगळी अपत्य असतात, ती सगळी आपल्यासाठी समान असतात, पण त्यातही तुम्हाला सगळ्यात जास्ती आवडलेली तुमची कविता कोणती आहे सांगा.
1: आताच अगदी तुम्ही ज्या कवितेच्या ओळीचा उल्लेख केला, ती हिरवे वैभव नावाची माझी कविता आहे. तर या हिरवे वैभव या कवितेने मला खूप प्रेम दिलं, ओळख दिली. 2022 ची गोष्ट आहे. विदर्भ साहित्य संघ आणि सिपाय अँड बेरार महाविद्यालय या दोघांनी संयुक्त विद्यमाने एक निसर्ग कवितांवरची स्पर्धा घेतलेली होती. तर मला सांगताना आनंद होतो की नागपुरातील आणि बाहेरील अनेक चांगले लिहिणारे दिग्गज कवी कवयित्री या स्पर्धेमध्ये सहभागी झालेले होते. आणि माझ्या दुसऱ्या राऊंड मध्ये सुद्धा माझी कविता प्रथम क्रमांकावर आली आणि एक मोठं सन्मान पत्र आणि भवभूती पुरस्कार मला प्राप्त झाला.
0: खूप छान.
1: ती कविता म्हणजे हीच हिरवे वैभव.
0: अच्छा.
1: त्यानंतर पुन्हा एक आंतरराष्ट्रीयच म्हणू आपण काव्य स्पर्धा झाली, ती घेतली अक्षर क्रांती या समूहाने. त्या स्पर्धेमध्ये सुद्धा या कवितेला पारितोषिक मिळालं.
0: अच्छा.
1: आणि अजून आनंदाची गोष्ट की या वर्षी 2026 मध्ये नागपूर विद्यापीठात ही कविता बीकॉम भाग 2 यासाठी, जे मराठीचं पुस्तक आहे अनुबंध भाग 2, या पुस्तकामध्ये ही कविता सहभागी आहे विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी.
0: खूप छान, खूप छान. तुमचं खूप खूप अभिनंदन यासाठी. तर या कवितेच्या 2 ओळी तुम्ही आम्हाला म्हणून दाखवू शकता.
1: ऋतू फुलांनी वृक्षलतांनी भरून माझी झोळी, सवेतयांच्या मला गवसती नित्य नवनव्या ओळी. पानगडीच्या शिशिर व्यथांनी काळीज माझे हलते, दुःख सोसता मनफांदीवर वसंत वैभव झुलते. लाल केशरी जांभळ पिवळ्या फुला फुलांचे झुंबर, ग्रीष्म पोळतो जीवास तेव्हा नभास येई हंबर. माती व्याकुळ कुठवर साहिल देह मनावर भेगा, वर्षा येते वहीत हिरव्या ओढीत सरसर रेघा. या कवितेचं वैशिष्ट्य म्हणजे एका कवितेत सगळे ऋतू आलेले आहेत, सगळे ऋतू. शेवट घेते. निसर्ग माझ्या नसा नसांवर पोटे फिरवित राही, संवेदनांची नाजूक झण झण जीवास सुचते काही. धडका देते फिरते मागे असह्य होती वेणा, गलबलतो जीव ऐकून घेता आकांत जीव घेणा. सृजनाचे दीप मनी लकाकत उरात येई भरते, शब्दार्थांचे हिरवे वैभव.

0: कवितेतून लवलवते, शब्दार्थांचे हिरवे वैभव कवितेतून लवलवते।
1: खूप सुंदर कविता आहे आणि म्हणूनच तुम्हाला यासाठी अनेक पुरस्कार सुद्धा मिळाले आहेत। खरंच खूप मनाला अशी स्पर्शून जाणारी ही कविता आहे आणि अगदी आठवणीत राहणारी कविता आहे।
0: धन्यवाद ताई।
1: मैत्रिणींनो, आपण ऐकत आहात कार्यक्रम वनिता मंडळ आणि आज आपल्यासोबत आहेत ज्येष्ठ साहित्यिका प्राध्यापिका मीनल येवले। तर मीनल ताई, आता आपण तुमचा प्रवास पुढे जाणून घेणारच आहोत, पण तत्पूर्वी तुमच्या आवडीचं एखादं गाणं ऐकायला आम्हाला नक्कीच आवडेल।
0: मला आवडते सुधीर मोघेंची रचना सांज ये गोकुळी सावळी सावळी।

0: तर मैत्रिणींना पुन्हा वळूया आपल्या मुलाखतीकडे. तर मीनलताई, आता थोडंसं तुमच्या पुरस्कारांकडे वळूया. तर आतापर्यंत तुम्हाला किती पुरस्कार मिळाले आहेत? मला वाटतं तुमच्या पुरस्कारांची यादी अशी आहे की ते सांगतपर्यंत आपला कार्यक्रम पण संपून जाईल. पण काही महत्वाचे पुरस्कार तुम्ही सांगा आणि त्याबद्दलच्या तुमच्या भावना कशा होत्या हे सांगा.
1: पुरस्काराची अपेक्षा ठेवून मी नक्कीच लिहिलं नाही, मी फक्त लिहित गेले. त्यापैकी काही पुस्तकांनी तो टप्पा गाठला. मी मातीचे फूल हा कविता संग्रह जो शब्दालय प्रकाशन यांनी काढलेला आहे श्रीरामपूर येथून, तर या संग्रहातील कविता अशा आहेत की अगदी शेती मातीशी निगडित आहेत. त्याच्यामध्ये माझं माहेर आलं आहे, मी तिथे अनुभवलेली शेती, शेतीवर कष्ट करणारी माणसं, त्यांचं जीवन, कष्ट करणारा भाऊ, हे सगळं जे स्वानुभव आहेत आणि आजूबाजूचं जे निरीक्षण आहे ते त्या संग्रहातील कवितांमध्ये आलेलं आहे. तर या पुस्तकाला 2020 म्हणजे 2019 अंतिम टप्प्यात हा कविता संग्रह आला. तर 2020 अनेक पुरस्कार या पुस्तकाला मिळालेले आहेत. सगळ्यात सुरुवात झाली विदर्भ साहित्य संघाचा शरदचंद्र मुक्तिबोध पुरस्कार यांच्यापासून. 2020 शरदचंद्र मुक्तिबोध पुरस्कार मी मातीचे फूल या कविता संग्रहाला मिळाला आणि अतिशय आनंद झाला. त्यानंतर राजगुरुनगरचा कवी नामदेव ढसाळ पुरस्कार, त्या वर्षीचे अनेक सन्माननीय पुरस्कार या संग्रहाला मिळालेले आहेत. त्यानंतर 2017 आंदन हा ललित लेख संग्रह आलेला होता, तर आंदन या ललित लेख संग्रहाला सुद्धा अत्यंत महत्वाचे पुरस्कार आहेत. त्याच्यामध्ये स्वर्गीय सूर्यकांता देवी पोटे पुरस्कार अमरावतीचा हा अतिशय सन्मानाचा समजला जातो, तो पुरस्कार आहे. त्याच्यानंतर आता असं नाव घेऊनच नाही सांगता येणार मला, परंतु अनेक सन्माननीय असे पुरस्कार या आंदन या ललित लेख संग्रहाला सुद्धा मिळालेले आहेत. एका गोष्टीचा मला अधिक उल्लेख करावासा वाटतो की 2017 एक ललित लेख स्पर्धा झालेली होती, प्रकाशित ललित लेख स्पर्धा, आणि तो उपक्रम होता साहित्यप्रेमी भगिनी मंडळ पुणे यांचा. तर मी तिथे लेख पाठवला आणि विसरून पण गेले. तर खूप दिवसानंतर मला कळलं की एकुलता एक तो पुरस्कार

0: पाऊस गाणे या ललित लेखाला मिळालेला आहे.
1: छान.
0: हो, त्याच्यानंतर आनंद ललित लेख संग्रहातील वसंत वीणा नावाचा लेख 2017 ते 2021 मध्ये अमरावती विद्यापीठात BA प्रथम वर्षाला मृदगंध भागी एक या पुस्तकात समाविष्ट होता.
1: हो का?
0: हाही एक सन्मान मिळालेला आहे. आपण जे काही करतो त्याची ही पावती असते, बाकी काही नाही, पण ही पावती मिळते पण आपली जबाबदारी सुद्धा तितकीच वाढत असते. ही गोष्ट तेवढीच महत्वाची की आपण जबाबदारीनं लिहिलं पाहिजे, आपण अभ्यास पूर्ण लिहिलं पाहिजे, ही भावना सुद्धा आपल्या मनामध्ये निर्माण होते. आणि मी म्हणजे माझ्या मनामध्ये तशी तशी भावना नक्कीच निर्माण झालेली असते.
1: तर खूप खूप शुभेच्छा तुम्हाला मिळालेल्या पुरस्कारांसाठी. तर मिनल, ते आता हे सांगा की निसर्ग, प्रेम, मैत्री, स्त्रियांच्या भावभावना यावर आतापर्यंत तुम्ही अनेक कविता, ललित लेख लिहिलेले आहेत. पण परिस्थिती बदलते, काळ बदलतो, तसंच तुमच्या लिखाणाचे विषय सुद्धा बदललेत. मला वाटतं तुम्ही यापूर्वी थोडासा उल्लेख पण केला होतात की माझे लिखाणाचे विषय बदलले आहेत, तर याचं कारण काय सांगू शकाल?

0: पावती असते, बाकी काही नाही, पण ही पावती मिळते पण आपली जबाबदारी सुद्धा तितकीच वाढत असते. ही गोष्ट तेवढीच महत्वाची की आपण जबाबदारीनं लिहिलं पाहिजे, आपण अभ्यासपूर्ण लिहिलं पाहिजे, ही भावना सुद्धा आपल्या मनामध्ये निर्माण होते. आणि मी म्हणजे माझ्या मनामध्ये तशी तशी भावना नक्कीच निर्माण झालेली असते.
1: तर खूप खूप शुभेच्छा तुम्हाला मिळालेल्या पुरस्कारांसाठी. तर मिनल, ते आता हे सांगा की निसर्ग, प्रेम, मैत्री, स्त्रियांच्या भावभावना यावर आतापर्यंत तुम्ही अनेक कविता, ललित लेख लिहिलेले आहेत. पण परिस्थिती बदलते, काळ बदलतो, तसंच तुमच्या लिखाणाचे विषय सुद्धा बदललेत. मला वाटतं तुम्ही यापूर्वी थोडासा उल्लेख पण केला होतात की माझे लिखाणाचे विषय बदलले आहेत, तर याचं कारण काय सांगू शकाल?
0: हो, आहे त्याला एक कारण. मी तुम्हाला याच्या आधी सांगितलं की माझा सहचर जो माझ्या लेखनासाठी ऊर्जा होता, मला जपायचा, आणि माझ्या मला जपायचा म्हणजे माझ्या या लेखणीला जपायचा. त्यामुळे माझी लेखणी प्रेमाने, तृप्तीने, समाधानाने अशी भरभरून व्हायची.
1: अच्छा.
0: त्यांच्यासाठी एक केलेली कविता, म्हणजे यावरून तुमच्या लक्षात येईल, तो कृष्ण होऊन आला वेदनेला फुटे पान्ना, संग्रहातील ही कविता आहे. चढण जरी ही दुस्तर अवघड, नितकर्माचे ओझे अवजड, विश्वासाने हात दिला अन प्रवास सुकर झाला, तो कृष्ण होऊनी आला. लाभले मला जे जे हवे, फुलण्यासाठी विश्व ही नवे, ध्येय स्वप्नांच्या नभात माझ्या दीप उजळून गेला, तो कृष्ण होऊन आला. अशी कविता अगदी तृप्तीने भरलेली असायची. सारे ऋतु सुखाचे ओटीत घातले तू, वळले फिरून मागे, फुलने पुन्हा नव्याने, नसते कधी प्रीतीची दोघात भागीदारी, वितळून जन्म सारा, घडलो पुन्हा नव्याने, स्वामित्व श्रेष्ठतेची झाली तुला न बाधा, जपते तुझी असोशी, जगते पुन्हा नव्याने. अशी प्रेमाने ओतप्रोत भरलेली अशी कविता असायची. आणि मग अगदी मी निवृत्त झाले 2022 ला, आणि अगदी 8 दिवसातच माझ्या पतीचं अकाली निधन झालं हृदयविकाराने. आभाळ कोसळलं दुःखाचं, पायाखालची माती सरकली आणि जीव सैरभैर झाला. सगळं कसं एकाएकी झालं. आणि ही आता हा सगळा आगडोम आतमध्ये कसा पचवायचा, वाईट परिस्थिती, एकाकी पण आलं, परंतु यावेळी मला कवितेनं सोबत केली. हा सगळा आगडोम, हा सगळा आकांत मी कवितेला सांगत गेले, आणि त्यातून माझा पतीच्या, ज्याला आपण अक्कर मासे म्हणतो, त्या दिवशी एक कविता संग्रहाचं प्रकाशन झालं. त्याचं नाव आहे विखुरलेले स्वप्न चांदणे.
1: अच्छा.
0: अगदी त्या माझ्या पतीला समर्पित असलेल्या अशा सगळ्या कविता आहेत.
1: की
0: त्या कवितांचा विषय अगदी दुःख वेदना असाच आहे.
1: अच्छा अच्छा.
0: अंधार उजेडल्या पहाटेपासून गच्च काळोख्या रात्रीपर्यंत तू नाहीस, कुठेच दिसत नाहीस, माझ्या प्रत्येक कृतीला तू असण्याचे फक्त भास, निमग जीवघेना भ्रमनिरास, माझ पार बदलून गेलंय जग, हरवलं चैतन्य तनामनात सळसळणार. त्यानंतर जळजळीत सत्य उरी मनी रिजवताना, उदास एकटेपण अंगोपांगी पचवताना, उठतात आठवणीचे आगडोम, कानात भरून आवाज त्या दिवसांच्या आक्रोशाचे, जीवघेणे मौन हातांवरच्या भाग्यरेषांचे, नियतीने केलेल्या विश्वासघाताच्या वेदना, कोण ऐकणार तुझ्याशिवाय कविते, कोण ऐकणार तुझ्याशिवाय, असं जे जे आतमध्ये जो काही आकांत आहे, जे दुःख आहे, जे एकटेपण आहे, उदासी आहे, ती सगळी त्या कवितेला सांगत गेली. आणि मग आधीच्या माझ्या कवितेत जे प्रेम, निसर्ग, मैत्रभाव, सौंदर्य दृष्टी असं सगळं यायचं, तर कुठेतरी त्याला थोडस वेगळं वळण लागलं. आणि एक जळजळीत वास्तव, एक वाट्याला आलेलं एकटेपण, दुःख आणि नियतीने केलेला आघात, असं सगळं त्या कवितांमध्ये आलं. आणि तो संग्रह, पाचवा कविता संग्रह झाला विखुरलेले स्वप्न चांदणे.
1: आणि अशा रीतीने तुमचा लिखाणाचा विषय बदलला.
0: कुठल्याही गोष्टीच काळ हे औषध असतं असं आपण म्हणतो, बरोबर आहे
1: हो ना.
0: आणि मला सुद्धा म्हणजे मैत्री ही माझ्यासाठी खूप महत्वाची गोष्ट आहे, आणि या मैत्रीनं मला वारंवार

0: कुमार माझ्या उदासीनतेतून एकटेपणातून बाहेर काढलं,
1: हा हा
0: वेळोवेळी जगण्याचं बळ दिलं, ऊर्जा
1: अच्छा
0: दिली,
1: हा हा
0: आणि त्यामुळे थोडंफार मी त्या एकटेपणातून स्वतःला
1: हा
0: बाहेर काढू शकले
1: हा हा
0: आणि एका निरपेक्ष दृष्टीने लेखनाकडे पाहायला लागले.
1: अच्छा
0: आता मी माझ्या मूळच्या पदावर हळूहळू करून येऊ
1: हा
0: लागलेली आहे.
1: हो ना
0: माझ्या लिखाणाचा जो पूर्वीचा जो धागा होता
1: हा
0: तो मला आता घोसू
1: व्यवस्था
0: लागलेला
1: हा
0: आहे.
1: हा खूप छान मिनलताई. आणि मिनलताई हे सांगा की तुम्ही तर साहित्य क्षेत्राला खूप मोठं मोलाचं योगदान दिलेलं आहेच, पण या साहित्य क्षेत्रातून तुम्हाला काय मिळालं असं तुम्हाला वाटतं?
0: साहित्य क्षेत्रातून मला खूप काही मिळालं असं म्हणते की मला स्वतःची ओळख या साहित्य क्षेत्रानं दिली,
1: हा हा
0: मला जगण्यासाठी बळ दिलं, मला सन्मान दिला. आज नागपुरातील अनेक साहित्य संस्थांची मी सदस्य आहे. हे सगळं करताना, वाचत असताना अनेक साहित्य कृती माझ्याकडे समीक्षणासाठी येतात, स्वतःहून पाठवतात.
1: अच्छा
0: म्हणजे माझ्यावर, माझ्या शब्दांवर प्रेम करणाऱ्या मित्रमंडळींची अपेक्षा अशी असते की मी त्यांच्या साहित्य कृतीला अभिप्राय द्यावा. आणि सांगताना अतिशय आनंद होतो की गेल्या 15-20 वर्षांपासून ज्या कथा संग्रह, कविता संग्रह, कादंबरी, ललित लेख संग्रह, चरित्र, आत्मचरित्र यावर मी लिहिलेलं आहे, ज्याला समीक्षा म्हणू आपण, त्याचा संग्रह आकलनाची आस्वाद रूपे तो सुद्धा प्रकाशित झालेला आहे. अतिशय सुंदर ग्रंथ झालेला आहे तो, नागपूरच्या ज्ञानपथ प्रकाशनाने काढला. त्याला प्रज्ञाताई आपटे, नागपुरातील सुप्रसिद्ध लेखिका समीक्षक, यांची प्रस्तावना लाभलेली आहे. त्यांनी या पुस्तकाचं कौतुक करताना म्हटलं प्रस्तावनेत की प्रतिभेचा स्पर्श लाभलेली एक एक कलाकृती अनन्य असते याचे भान ठेवणाऱ्या मिनल येवले यांनी वाचन लेखनाच्या प्रचंड आवडीतून प्रत्येक कलाकृतीचे अंतरंग उकलत हे विषय केंद्रीय मर्यादाबद्ध आणि व्यासंगपूर्ण लेखन केलेले आहे आणि त्यासाठी त्यांचे मनापासून मी कौतुक करते.
1: खूप छान
0: हा अभिप्राय प्रज्ञाताई आपटे यांचा माझ्यासाठी खूप ऊर्जादायी आहे.
1: हो,
0: मला लिहित ठेवणारा आहे, माझ्या लेखन प्रवासाला शुभेच्छा देणारा आहे.
1: खूप छान मिनलताई. आणि मिनलताई, साहित्य क्षेत्रात मोलाचा वाटा तुमचा आहे, त्यामुळे वाचकांपर्यंत तुमचं लेखन पोचतं. तर आता हे सांगा की भविष्यात आणखी कोणत्या विषयावर लिहिण्याचा तुमचा मानस आहे?
0: अतिशय सुंदर प्रश्न, खूप अगदी मनातला. ही लिहिण्याची ओढ, हा प्रवास, ध्यास, ही आकांक्षा अगदी न संपणारी, अगदी समोर प्रकाशनाच्या वाटेत आहे माझं एक पुस्तक रसग्रहणाचं. त्याचं नाव आहे काव्यास्वाद. आवडलेल्या कवितांचं रसग्रहण केलेलं आहे. 30 ते 40 कवितांचं ते रसग्रहण आहे. त्याचा एक संग्रह येणार आहे, प्रकाशनाच्या वाटेत आहे. त्यानंतर एका कविता संग्रहाचं, 6व्या कविता संग्रहाचं काम सुरू आहे. ललित लेखनाचं 4थं पुस्तक प्रकाशनाच्या वाटेत आहे.
1: वा वा.
0: सोबतच आकलनाची आस्वाद रूपेचा दुसरा भाग आज तयार होऊ शकेल एवढे समीक्षण लिहून तयार आहेत.
1: खूप छान. खूप छान मिनलताई. आणि तुमची बाई ही जी कविता आहे ती पण खूप सुंदर कविता आहे. सोनेरी पिंजऱ्याचं दार उघडून बाई उडू बघते आहे मुक्त मोकळी, अजमावू लागली आहे ती स्वतःच्या पंखातलं बळ. खरंच खूप सुंदर अशी कविता आहे, प्रत्येक स्त्रीसाठी यातून प्रेरणा तिला नक्कीच मिळणार आहे. मिनलताई, तुमची एखादी आवडती आणखी एखादी कविता तुम्ही आम्हाला नक्कीच म्हणून दाखवू शकता?
0: माझी एक छोटीशी कविता, या कवितेने सुद्धा मला खूप सन्मान मिळवून दिला असंच मी म्हणेन. ती कविता आहे बाई आणि माती. अनादि काळापासून दोघींनाच रुजवता येत गर्भात सृजनाचं बीज, आपल्या उदरात सामावून घेतात त्या अबोध खुना नवांकुराच्या. उमलतात, शहारतात, मोहरतात, फुलतात, गहिवरून येतात हळव्या जाणीवांनी, आश्वस्त होत जातात भविष्याच्या सुखस्वप्नांनी. त्या करीत नाहीत गौगवा आपल्यातल्या अगाध सामर्थ्याचा, त्या करीत नाहीत गौगवा आपल्यातल्या अगाध सामर्थ्याचा. मातीच्या कुशीत धान्य अनबाईच्या कुशीत जीव, मातीच्या कुशीत धान्य अनबाईच्या कुशीत जीव, लय सांभाळत राहतात त्या ऋतुचक्राची. जातकुळी एकच बाई आणि मातीची, जातकुळी एकच बाई आणि मातीची.
1: खूप सुंदर मिनलताई, खरंच तुमच्या अशा इतक्या कविता आहेत की मला वाटतं प्रत्येक आपल्या मैत्रिणींनी नक्कीच त्या कविता वाचाव्यात. तर तुम्ही इथे आलात आणि खूप छान अशा मनमोकळ्या आपल्या गप्पा झाल्या.

तर मैत्रिणींनो, लेखिका मिनल येवले यांची हितगुज या मालिकेमध्ये स्वाती तुपकर यांनी घेतलेली ही मुलाखत आपण ऐकली. यानंतर आपल्या या कार्यक्रमात सुग्रण मी या मालिकेमध्ये मोमोज आणि सँडविचचे प्रकार जाणून घेऊया शुभदा जांभूळकर यांच्याकडून. चला तर

0: मैत्रिणींनो नमस्कार. सुग्रण मी या मालिकेत आपणा सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. मैत्रिणींनो, सँडविच आणि मोमोज हे जगभरात आणि भारतात अत्यंत लोकप्रिय असलेले फास्ट फूडचे प्रकार आहेत. आपण जर का हिल स्टेशनवर फिरायला गेलो ना की आपल्याला ठिकठिकाणी हे मोमोजचे स्टॉल पाहायला मिळतात, हो ना. आणि ब्रेडपासून बनवले जाणारे सँडविच हे तर मुलांना आणि मोठ्यांनाही खूप आवडतात. चला तर आज सुग्रण मी या आपल्या मालिकेत याच मोमोज आणि सँडविचचे काही नाविन्यपूर्ण प्रकार जाणून घेऊयात. त्यासाठी आज आपल्या सोबत आहेत आहार तज्ज्ञ डॉक्टर शुभदा जांभूळकर. शुभदाताई नमस्कार.
1: नमस्कार.
0: कार्यक्रमात आपलं मनपूर्वक स्वागत.
1: धन्यवाद.
0: शुभदाताई, आज आपण मोमोज आणि सँडविच या फास्ट फूडचे प्रकार पाहणार आहोत.
1: हो.
0: तर आजकाल सर्वांनाच फास्ट फूड खूप आवडतं.
1: लहानपासून मोठ्यांपर्यंत सगळे अगदी आवडीने फास्ट फूड खातात.
0: अगदी. पण या फास्ट फूडला जर आपण त्याच्या स्वादासोबतच पोषण मूल्यांची जोड दिली तर ते जास्त चांगलं होईल. आपलं काय मत आहे?
1: मला असं वाटतं की जर हा पदार्थ जर इतके लोकप्रिय आहेत, लोक अगदी आवडीने खातात, तर आपल्याला निश्चितच याच्यामध्ये काही बदल करून याला आपण याची पोषण मूल्य नक्कीच वाढवू शकतो.
0: कारण लहान मुलांना मोमोज खूप आवडतात.
1: हो.
0: आतलं स्टफिंग आपण न्यूट्रिशियस बनवू शकतो.
1: हो.
0: पण वरच्या कव्हरलाही आपण न्यूट्रिशियस बनवू शकतो.
1: अगदी बनवू शकतो. आणि आपल्या अगदी घरगुती आपल्या घरी ती पीठ असतात, ती वापरून आपण त्याचं पोषण मूल्य नक्कीच वाढवू शकतो.
0: तर मग आजच्या कार्यक्रमात मोमोजचा कुठला प्रकार सांगणार आहात आपण?
1: सगळ्यात आधी तर आपण बघूया की मोमोजचे बरेच प्रकार आहेत, त्याच्याबद्दल आधी आपण थोडस बोलून घेऊ की कोणकोणते प्रकार आहेत, म्हणजे आपल्या भगिनींना त्याची माहिती मिळेल. तर मोमोज हा मुख्यतः तिबेट आणि नेपाळ मधून आलेला अतिशय लोकप्रिय पदार्थ आहे. आणि जसं तुम्ही सांगितलं, भारतातही हल्ली मोमोजचे अनेक प्रकार पाहायला मिळतात. आणि मोमोजचे जे प्रकार आहेत ते मुख्यतः त्याच्या सारणावरून आणि त्याच्या बनवण्याच्या पद्धतीवरून ठरतात. आपण मुख्यतः आणि शाकाहारी आणि मांसाहारी या दोन्ही प्रकारामध्ये ते उपलब्ध असतात, बनवले जातात. तर सारण आणि बनविण्याच्या पद्धतीनुसार जर बघितलं तर त्याचे स्टीम मोमोज जे अतिशय लोकप्रिय आहेत आणि आरोग्यदायी पण आहेत, आणि ते बनवताना मैदा आणि काही भाजीपाला यांचा वापर केला जातो. तसेच फ्राईड मोमोजही आहेत, तेही इतक्या लोक आवडीने खातात. फ्राईड मोमोज मध्ये स्टीम केलेले मोमोज तळल्या जातात, सारण तेच असतं, तळल्या जातात आणि त्याची चव वाढवली जाते. त्याच्यात तंदुरी मोमोज हाही प्रकार लोक आवडीने खातात. तंदुरी मोमोज मध्ये फ्राय किंवा स्टीम केल्यानंतर त्यांना मसाले आणि दह्याच्या मॅरिनेशन मध्ये बुळवून ठेवतात आणि मग तंदुरी किंवा भट्टीमध्ये त्याला भाजतात. त्याच्यानंतर झोल मोमोज हे आपल्याकडे लोकप्रिय होत आहे बरं इतक्यात.
0: अगदी.
1: तुम्ही ऐकलं असेल, झोल मोमोज हे नेपाळी पद्धतीचे सूप मोमोज आहेत. म्हणजे त्या एक लाल रंगाच्या सूप मध्ये ते बुळवून सर्व केले जातात. हे सुद्धा लोक आजकाल खातात. त्याच्यात कुरकुरे मोमोज, या कुरकुरे मोमोजला कॉर्नफ्लेअरच्या घोळात बुळवून आणि ब्रेड क्रम्सचा चुरा लावून डीप फ्राय केलं जातं आणि ज्यामुळे ते खूप क्रिस्पी वाटतात आणि लहान मुलांना ते इतके आवडतात, आवडीने खातात मुलं. नंतरचा प्रकार आहे व्हेज मोमोज. आता आपण बघूया सारणामधल्या प्रकारामध्ये की सारण बदललं की त्याचं नावही बदलतं. जसं व्हेज मोमोज यामध्ये पानकोबी, गाजर, शिमला मिरची, कांदे याचं सारण भरलं जातं. त्याच्यानंतर पनीर मोमोज, याच्यामध्ये मुख्यतः किसलेला पनीर आणि काही मसाले वापरून याचे मोमोज बनवले जातात. आणि चिकन मोमोज मांसाहारी लोकांचा अतिशय आवडता असा हा प्रकार आहे. चिकन मोमोज मध्ये चिकनचे बारीक केलेले काप असतात आणि कांद्याचं सारण भरलेलं जातं त्याच्यात. चीज मोमोज, याच्यामध्ये चीजचं सारण असतं ज्यामुळे ते खाताना आतुर मऊ आणि चीजही लागतात आणि शाळेत जाणाऱ्या मुलांना अतिशय आवडतात. आणि साधारणतः हे सर्व जे मोमोज आहेत ते लाल चटणी आणि मेयोनीज सोबत सर्व केलं जातं.
0: कारण शुभ

0: ताई, मोमोची मजाच चटणी सोबत खाण्यात आहे, कारण त्याची चटणी पण अगदी खास असते,
1: अगदी वेगळी असते.
0: शुभदा ताई, मोमोज तर लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांनाच खूप आवडते आणि चटणी सोबत तर ते अगदी आवर्जून खाल्ले जातात. पण त्याच्यात एकच ड्रॉबॅक वाटतो की त्याचं जे कव्हरिंग असतं ते मैद्यापासून बनवलं असतं आणि मैदा आपण अनहेल्दी समजतो. तर या कव्हरिंग मध्ये काही आपण वेगवेगळे प्रकार आणू शकतो का?
1: हो, निश्चितच आणू शकतो. बघा, जर आपण मैद्याला जर आपण रिप्लेस करायचं म्हटलं तर आपल्याकडे ऑप्शन्स आहेत. आपण त्याच्यामध्ये ज्वारीचं पीठ, बाजरीचं पीठ, रागीचं पीठ, गव्हाचं पीठ आणि ओट मिल, जे आजकाल लोक ओट्स खातात, त्या ओट्सला मिक्सरमध्ये बारीक करून त्याचंही पीठ वापरू शकतो आपण. पण आता हे करायचं कसं? कारण की सगळ्यांनाच माहिती आहे की ज्वारी, बाजरी, रागी मध्ये ग्लुटेन नसतं, त्याला अशी चिक्की नसते जशी गव्हाच्या पिठाला असते किंवा मैद्याला असते. तर याच्यासाठी आपल्याला 100% म्हणजे पूर्णतः आपण ते पीठ वापरू शकत नाही. तर त्याच्यामध्ये आपल्याला मैद्याशिय पर्याने आपल्याला थोडा मैदा आणि थोडं हे पीठ, म्हणजे आपण 50-50% करू शकतो. जर आपण 50% मैदा घेतला तर 50% आपण ज्वारीचं पीठ, 50% आपण बाजरीचं पीठ असं घेऊन त्याचं सारण, त्याची पाती बनवू शकतो. आणि इतकी चांगली वाटते ती पाती खायला आणि आपल्याला एक समाधान मिळतं की आपण काहीतरी हेल्दी खाल्लेलं आहे.
0: म्हणजे मोमोजी खाल्ले जातात आणि न्यूट्रिशन व्हॅल्यू पण मिळते.
1: कारण की जर आपण रागीचा फ्लोर आपण युज करतोय, वापरतो आहे, तर त्याच्यामधनं आपल्याला चांगल्या प्रकारचं कॅल्शियम मिळतं. रागीमध्ये कॅल्शियम खूप असतं आणि लहान मुलं खात नाही. रागीचा ड्रॉबॅक असं आहे की त्याचा जो अपिअरन्स आहे तो थोडासा डार्क असतो, गडद रंग असतो त्याचा, तर खाल्ला जात नाही. तर या प्रकारमध्ये आपण दिलं तर कॅल्शियमही खाल्लं जातं, मुलांना कॅल्शियम मिळतं.
0: तर आमच्या बच्चे मंडळींसाठी खास पहिली मोमोजची रेसिपी कुठली सांगणार आहात आपण?
1: आता आपण आधी स्टीम मोमोज बघूया की साधे व्हेजिटेबल स्टीम मोमोज. याच्यासाठी आता सगळ्यात आधी आपल्याला पातीच आपण बघूया की पाती कशी करतात त्याची. पातीसाठी आपल्याला मैदा लागेल, एक वाटी मैदा. फार काही साहित्य आपल्याला लागत नाही, घरी जे साहित्य असतं त्याच्यामध्ये ही अगदी आरामात बनतं. तर एक वाटी मैदा घ्यायचा, त्याच्यामध्ये चिमूटभर मीठ, चवीनुसार मीठ घालायचं आणि पाणी घालून कोमट पाण्याने आपण त्या मैद्याला मळून घ्यायचं. 10-1 मिनिटं त्याला मळून घ्यायचं आणि मग वरून थोडस तेल लावून त्याला कापडाने झाकून ठेवून द्यायचं. मग इकडे आपल्याला आता सारण करताना पानकोबी, कांदा, गाजर, सिमला मिरची, हिरवी मिरची जर तुम्हाला घालायची असेल तर घालू शकता, अद्रक आणि लसणाची पेस्ट आणि थोडस मिरेपूड, एवढं साहित्य लागेल आणि चवीपुरता मीठ, एवढं साहित्य आपल्याला लागतं. सगळ्यात आधी कॅबेज जो आहे बारीक बारीक चिरून, म्हणजे मीठ घालून त्याला थोडं ठेवून द्यायचं 5-10 मिनिटांमध्ये. मग त्याला पाणी सुटतं, ते पाणी दाबून काढून घ्यायचं आणि एका भांड्यामध्ये तेल घेऊन, जवळपास 2 चमचे तेल घेऊन, त्याच्यामध्ये कॅबेज म्हणजे पत्ताकोबी, किसलेला गाजर, बारीक चिरलेली शिमला मिरची, हे सगळे साहित्य, आपली लसण अद्रकाची पेस्ट, हे सगळं साहित्य घालून छान त्याला परतून घ्यायचं. आणि ब्लॅक पेपर आणि सॉल्ट हे स्पायसेस घालून छान परतून झालं की आपलं सारण रेडी होतं. मग त्याच्यानंतर तोपर्यंत आपला मैदा जो भिजवून ठेवलेला आपण तो पण चांगला मुरलेला असतो, तो मैदा घेऊन घ्यायचा, त्याचे छोटे छोटे गोळे करायचे आणि छान पाती लाटायची त्याची. एक मोठी पोळी जशी आपण करतो ना तशी पोळी करायची आणि त्याला थोडासा मधला भाग जो आहे तो जाड ठेवायचा आणि काठ थोडीशी पातळ ठेवायची आणि एक गोल एक स्टँडर्ड आकाराने त्याला कापून घ्यायची, म्हणजे त्याची अशी बांगडीच्या आकाराची आपण त्याला गोल गोल पुऱ्या त्याच्या कापून घ्यायच्या, म्हणजे ते एकसारखे होतील. ते झालं की त्याच्यामध्ये आपण मधल्या भागामध्ये 1 चमचा सारण भरायचं आणि त्याला जसं आपण करंजी जशी करतो, जसं हाताने आपण मोदक जशी करतो, तसं हळूहळू त्याला बंद करायचं. आणि बंद करून झालं की आपल्या म्हणजे आधीच गरम केलेल्या स्टीमर मध्ये आपण त्याला 10-1 मिनिटांसाठी स्टीम करायला ठेवायचं,
0: म्हणजे इडली पॉट मध्ये ठेवू शकतो,
1: इडली पॉट मध्ये ठेवू शकतो किंवा आपण गंजामध्ये चांगली ठेवून आपण त्याला आपण वापरू शकतो. म्हणजे अगदी घरगुती साध्या पद्धतीने आपण हे घरच्या घरी चांगले मोमोज बनवू शकतो. आता पोषण मूल्याचं जर तुम्ही विचारलं मगाशी, तर आपली ही पद्धत जी आहे ती हीच राहील, फक्त आपण मैद्याच्या व्यतिरिक्त आपण वेगवेगळ्या पद्धतीचे पीठ वापरून त्याची पाती करायची,
0: कव्हरिंग बदलायचं,
1: कव्हरिंग बदलायचं. त्याच्यामध्ये मैदा आपण याच्याकरता घेतोय कारण की जेव्हा आपण लाटू पाती त्या ती तुटायला नको म्हणून थोडस मैदा, किंवा तुम्ही 100% गव्हाचं पीठे वापरू शकता, त्याचे पण परिणाम खूप चांगले येतात, त्याचे मोमो चांगले बनतात.
0: कुठली कुठली मोमोजची रेसिपी आहे?
1: मोमोजच एक एक ठराविक जे पद्धत आहे ती ही आहे आणि याच्यामध्ये आपण सारण पनीरचं बनवायचं आपल्याला, तर सारण आपण बदलत राहायचं. चिकनचं बनवायचं आपल्याला तर चिकन मीन्स

0: चिकन बारीक केलेला चिकन पण घालून आपण वेगळ्या पद्धतीचं सारण बनवून मोमोज बनवू शकतो.
1: शुभदाताई, मोमोज सोबत जर छान मजेदार चटणी असली तर त्या मोमोज खाण्याची मजा काही न्यारीच असते. तर चटणी आम्हाला नक्की सांगा.
0: हो, आपण सगळ्यांनी बघितलंच असेल की लाल चटणी मिळते मोमोज सोबत खायला. तर त्याच्यासाठी मुख्यतः आपल्याला साहित्य काय लागतं ते बघून घेऊ आपण आधी. त्यासाठी आपण टमाटर म्हणजे साधारणतः किती प्रमाणात आपल्याला बनवायचं आहे याच्यानुसार आपण घरगुती पद्धतीने ठरवू शकतो. पण मी जे सांगते ते 3 मोठे टमाटर, 10 ते 12 काश्मीरी लाल मिरची या दोन्हींना चांगलं उकळून घ्यायचं आधी. उकळल्यानंतर अगदी मऊ झाल्यानंतर त्यात 5 लसणाच्या कड्या घालायच्या, 1 इंच अद्रकाचा तुकडा घालायचा, 1 चमचा व्हिनेगर घालायचा, 1 चमचा साखर घालायची आणि चवीपुरता मीठ घालून या सगळ्या यांना मिक्सरमध्ये चांगलं वाटून घ्यायचं. म्हणजे टमाटर आणि काश्मीरी लाल मिरची या सगळ्यांना मिक्सरमध्ये चांगलं वाटून घ्यायचं आणि त्याची चांगली पेस्ट बनली की मग इकडे कढईमध्ये 2 चमच तेल घालून या पेस्टला ते तेलामध्ये छानपैकी शिजवून घ्यायचं आणि 2 ते 3 मिनिटं शिजवलं की त्याला छान तेल सुटायला लागतं आणि आपली चटणीचा रंगही बदलतो आणि त्याचा फ्लेवरही खूप सुंदर येतो आणि आपली लाल चटणी एकदम तयार होते मोमोसोबत.
1: म्हणजे मोमोची जी चटणी असते अगदी लाल चुटुक्का रंग असतो त्याचा, तशी तयार होते.
0: तशी
1: शुभदाताई, आपल्या पाककृती तर अशा सुरू राहतील पण त्याआधी तुमच्या आवडीचं एखादं गाणं सांगा ना.
0: मला आशा भोसलेंनी गायलेलं रुपेरी वाढवत्या माडांच्या बनात येईना.

0: मैत्रिणींनो, तुम्ही ऐकता आहात सुगरण मी या मालिकेत मोमोज आणि सँडविचचे प्रकार. आणि आज आपल्या सोबत आहेत आहार तज्ज्ञ डॉक्टर शुभदा जांभूळकर. चला परत वळूया आपल्या गप्पांकडे. मग यानंतरचा कुठला पदार्थ आहे?
1: यानंतर आपण सँडविचेस बघूया.
0: हा शुभदा, ते सँडविच म्हटलं की ब्रेड हा तर एक कॉमन पदार्थ असतो, मग त्यात तुम्ही पांढरी ब्रेड वापरू शकता किंवा ब्राऊन ब्रेड वापरू शकता, पण न्यूट्रिशियस म्हणाल तर ब्राऊन ब्रेड. आणि त्यातही आतलं स्टफिंग बदललं की पदार्थाची चव बदलते. तर सँडविचचा कुठला प्रकार सांगणार आहात?
1: बघा, सँडविचेस जर प्रकार आपण बघितले तर ते मुख्यतः ग्रिल्ड, टोस्टेड म्हणजेच गरम प्रकारात येतात. आणि साधी चटणी लावून टमाटर काकडी घालून केले तर ते थंड प्रकारात येतात, ज्याला आपण रिबन सँडविचही म्हणतो. तर मुख्यतः सँडविचेसचे जे प्रकार आहेत त्याच्यामध्ये आज आपण बघूया की व्हेजिटेबल सँडविच आहेत, त्याच्यानंतर चीज कॉर्न सँडविच, पनीर सँडविच, दह्याचे बनलेले सँडविच ज्याला कर्ड सँडविच म्हणतात, किंवा बॉम्बे मसाला सँडविच जे खूपच लोक आवडीने खातात,
0: फेमस आहे.
1: तर सगळ्यात आधी आपण बघूया व्हेजिटेबल सँडविच.
0: हा,
1: ब्रेड तर आपण घेणारच, तर आपण जसं तुम्ही म्हटलं की व्हाईट ब्रेड न घेता आपण ब्राऊन ब्रेडचा
0: वापर करू शकतो.
1: तर त्याच्यामध्ये आधी आपण कांदे, टमाटर आणि काकडी घालून हिरवी चटणी त्याच्यामध्ये ब्रेडला लावली जाते. घरगुती पद्धतीने जर आपण सँडविच बघायला घेतलं तर ते अगदी सोपं आहे. घरी आपण चांगलं बनवू शकतो सँडविच. जर आपल्याकडे ग्रिलर नाहीये, टोस्टर नाही, तर आपण तव्यावरती पण सँडविच बनवू शकतो. तर घरगुतीने जर सँडविच बनवायचं आहे आपल्याला तर आपण तव्यावरती कसं बनवायचं ते आपण बघूया. सगळ्यात आधी ब्रेडच्या आतल्या भागाला बटर आणि हिरवी चटणी लावून घ्यायची, नंतर त्यात स्टफिंगसाठी उकडले

0: आपली आलूची चटणी किंवा आपल्या आवडीनुसार आपण इतर भाज्या पण त्याच्यात घालू शकतो. सिमला मिरची घालू शकतो, गाजर घालू शकतो किंवा पनीरही घालू शकतो. ते स्टफिंग घातल्यानंतर त्याच्यावरती दुसरी एक ब्रेड ठेवायची आणि त्याला कव्हर करायचं त्या स्टफिंगला आणि त्याला थोडं हाताने प्रेस करायचं. गॅसवरती आपण तवा ठेवायचा, तव्याला थोडंसं बटर टाकायचं आणि मध्यम आचेवरती तवा गरम करून घ्यायचा. सँडविच आपण ऑलरेडी स्टफ करून ठेवलेलं आहे ते तव्यावरती थोडं रोस्ट करून घ्यायचं आणि छान त्याला सोनेरी रंग येईपर्यंत, कुरकुरीत होईपर्यंत रोस्ट करायचं, दोन्ही बाजूने शेकून घ्यायचं आणि आपलं सँडविच अगदी 5 मिनिटांमध्ये तयार होतं. हे झालं आपलं घरगुती पद्धतीने सँडविच कसं बनवायचं. ग्रिल सँडविच हे आपण करू शकतो जर आपल्याकडे ग्रिल ग्रिलर आहे किंवा टोस्टर आहे तर याच पद्धतीने सँडविच बनवायचा आणि तो ग्रिलरमध्ये ग्रिल करून घ्यायचा तर तो पण छान चांगला वाटतो. आता आपण हा जो प्रकार बघितला याच्यामध्ये आपण आलू न घालता आपण पनीरचे तुकडे करून पनीरला तव्यामध्ये थोडस फोडणी देऊन त्याचं स्टफिंग पण याच्याऐवजी युज करू शकतो तर ते आपले पनीर सँडविच बनतात. आणि पनीर सोबत छानपैकी शिमला मिरची, टमाटरचे काप आणि काकडी घातली, गाजर घातला की त्याचं पोषण मूल्य अजून वाढतं. म्हणजे आपल्याला प्रथिनांसोबतच व्हिटॅमिन्स आणि मिनरल्सही मिळतात. तसंच चीज सँडविच, मोझरेला चीज तर मुलांचा अगदी आवडता पदार्थ आहे. म्हणजे मोझरेला चीज कुठे पण घाला, पिझ्झामध्ये आपण घालतोच. इव्हन या सँडविचमध्ये जरी घातला ना तर त्याची लज्जत अजूनच काहीतरी नॅरीस होते.
1: तर त्याच्यामुळे आपण सँडविच म्हटलं आणि चीज घातलं नाही तर मग मजाच नाही.
0: तर म्हणून आपण चीज सँडविच मध्ये सुद्धा, म्हणजे इव्हन आपण पनीर सँडविच मध्ये पण चीज ग्रेट करून घालू शकतो. आणि जेव्हा ते ग्रिल होतं तेव्हा ते जेव्हा मेल्ट होतं आणि तेव्हा ते इतकं म्हणजे अप्रतिम लागतं खायला की काय विचारू नका.
1: खूप छान सांगितलं. पांढऱ्या ब्रेड ऐवजी जर ब्राऊन ब्रेडचा वापर केला या सँडविचचे पण पोषण मूल्य आपण वाढवू शकतो, तर याबद्दल काय सांगाल.
0: हो, कारण की व्हाईट ब्रेड जी आहे, पांढरी ब्रेड जी आहे, ती पूर्णतः मैद्यापासून बनलेली असते आणि ब्राऊन ब्रेड जी आहे त्याच्यामध्ये मैद्यासोबतच काही प्रमाणामध्ये गव्हाचं पीठ घातलं जातं. जेव्हा आपण गव्हाचं पीठ घालतो त्याच्यामध्ये तेव्हा निश्चितच त्याचं पोषण मूल्य वाढतं. त्याच्यामध्ये प्रथिनांचं प्रमाण वाढतं, तंतूचं प्रमाण वाढतं, त्याच्यामुळे ते आपल्याला पोषण आपल्या स्वास्थ्यासाठी ते फायद्याचं असतं.
1: आणि शुभदा, ते आणखी आपण एक करू शकतो की बाहेरच्या ब्राऊन ब्रेडवर जर आपला विश्वास नसला तर घरी पण ब्राऊन ब्रेड तयार करू शकतो.
0: हो, निश्चितच करू शकतो. ज्या गृहिणी बेकरी करण्यामध्ये इंटरेस्टेड आहे, त्यांना आवडतं बेकरी मध्ये करायला काम, तर त्या निश्चितच घरी बनवू शकतात. त्याच्यामध्ये आपण जर ईस्ट घातलं आणि तर ब्रेड घरी बनवू शकते, अगदी सोप्या पद्धतीने बनवू शकते. आणि आतमधलं स्टफिंग जर आपण जास्त पोषक बनवायचं असेल तर आपण आपल्या आवडीनुसार, आपल्या मुलांना काय आवडतं त्याच्यानुसार आपण आपलं स्टफिंग बदलवू शकतो. जसं आता पनीर आहे, पनीर हे प्रथिन मूल्यांमध्ये समृद्ध आहे. त्याच्यामुळे जर मुलांना आपण जर पनीरचे सँडविचेस दिले तर निश्चितच त्यांना त्यांच्या वाढीसाठी आवश्यक असलेलं प्रथिन मुबलक प्रमाणात मिळेल. त्याच्यामुळे म्हणजे आयांना पण निश्चिंती असते की जरा माझा मुलगा काहीतरी चांगलं हेल्दी फूड खातोय घरचं, तर तो एक चांगला ऑप्शन एक हा आहे की पनीरचे सँडविचेस किंवा त्याला जर मुलगा खात नसेल त्याला चीज घालून अट्रॅक्ट करायचं आणि ते आवडीने खातात मुलं.
1: आणि मुलांच्या डब्याला काय द्यायचं हा आयांचा नेहमीचाच प्रश्न असतो. त्याच्यामुळे वेगवेगळे मोमोजचे प्रकारासोबत सँडविचचे वेगवेगळे प्रकार आपण त्यांना डब्यातून देऊ शकतो.
0: आता जर आपण सँडविचच्या प्रकाराला जर भारतीय पद्धतीमध्ये बदलायचं म्हटलं तर आपल्याकडे आपण पोळ्या बनवतो घरी. सेम स्टफिंग म्हणजे हे स्टफिंग जर आपण पोळीला लावलं आणि पोळी अशी पोळ केली तर ते सुद्धा इतकं चविष्ट पद्धतीने मुलं खातात. त्याच्यामुळे आपण तो एक भीती पण निघून जाते की अरे मी माझ्या मुलाला मैदाच खायला देते आहे, तर ती गव्हाची पोळी जी आपण घरी बनवतो तर त्याला आपण या पद्धतीमध्ये बदलू शकतो.
1: म्हणजे आजकाल रेस्टॉरंट मध्ये मिळणारा जो काठी रोल असतो त्यात पोळीमध्ये तशा वेगवेगळ्या भाज्या स्टफ केल्या जातात, तर असा एखादा प्रकार सांगा ना.
0: हो बघा, काठी रोल जो बनतो तो निव्वळ मैद्याचा बनलेला असतो. तर आपण निव्वळ मैद्याचा न बनवता घरी गव्हाच्या पिठाची पोळी करून त्याच पद्धतीने त्याला बटर किंवा तेल लावून हे स्टफिंग त्याच्यामध्ये भरायचं जे आपण सँडविच करता बनवतो. आणि त्याच्यामध्ये रॉ कच्च्या भाज्या म्हणजे कच्चा पानकोबी, कच्चा सिमला मिरची, कच्चे किसलेले गाजर हे घालून त्याला अजून चांगल्या पद्धतीने हेल्दी बनवू शकतो.
1: खूप छान. शुभदाताई, आज तुम्ही मोमोज आणि सँडविचचे खूप छान छान प्रकार आमच्या मैत्रिणींना सांगितले, पण हे दोन्ही प्रकार बनवत असताना काही महत्वपूर्ण टिप्स पण असतील तर त्या सांगा ना.
0: हो, मोमोजची पाती करताना एक काळजी आपण नक्की घ्यायची की जेव्हा आपण त्याची पाती लाटतो आणि जेव्हा ती कट करतो तेव्हा आपण ही काळजी घ्यायची की मधला जो भाग आहे तो थोडासा थिक ठेवायचा, थोडासा जाड ठेवायचा, कारण की सारण त्याच्यात भरायचं असतं आपल्याला. खूप पातळ केला तर ते

0: कारण फुटून बाहेर येतं, म्हणून ते जाळ ठेवायचं आणि आपण साईडची जी पाती आहे ती थोडी पातळ ठेवायची, म्हणजे आपल्याला त्याला पॅक करायला सोपं जातं. ही एक महत्वाची काळजी घ्यायची. आणि सँडविच बनवताना आपल्या भगिनींना पण अनुभव आला असेल की जेव्हा आपण ब्रेड घेतो तर ब्रेडला आपण डायरेक्ट जर चटणी लावली तर ती ब्रेड ऍब्झॉर्ब करून घेते, त्याच्यामध्ये सॉगी होतं. तर त्याच्यासाठी काळजीही घ्यायची की आधी ब्रेडला बटर लावून घ्यायचं, बटर लावल्यानंतर मग आपण टोमॅटो सॉस किंवा हिरवी चटणी लावायची आणि मग आपण आपलं स्टफिंग भरायचं. तर त्याच्याने काय होतं की ते खूप सॉगी होत नाही ब्रेड आणि आपलं सँडविच छानपैकी अगदी कुरकुरीत होतं,
1: म्हणजे चटणीनी ब्रेड मऊ पडत नाही.
0: हा, मऊ पडत. आणि जरी आपल्याकडे ग्रिलर नाहीये, टोस्टर नाहीये, पण आपण गॅसवरती तव्यावरती छानपैकी बनवू शकतो.
1: तर शुभदाताई, आज तुम्ही मोमोज आणि सँडविचचे खूप छान छान प्रकार आमच्या मैत्रिणींना सांगितले. तर मैत्रिणींनो, शुभदाताईंनी सांगितलेल्या या मस्त चविष्ट मोमोज आणि सँडविचचे प्रकार तुम्ही नक्की करून बघा आणि ते कसे झाले ते आम्हाला नक्की कळवा. तर शुभदाताई, आज आपण इथं आलात आणि मोमोज आणि सँडविचचे इतके छान प्रकार आमच्या मैत्रिणींना सांगितलेत त्याबद्दल आकाशवाणी नागपूरतर्फे मी आपली खूप खूप आभारी आहे. धन्यवाद. नमस्कार.
0: नमस्कार.

सुग्रण मी या मालिकेमध्ये मोमोज आणि सँडविचचे प्रकार जाणून घेतलेत आहार तज्ज्ञ शुभदा जांभूळकर यांच्याकडून. संवाद साधला होता आपलीच मैत्रीण कविता कोहळे यांनी. कार्यक्रमाच्या शेवटी घेऊया मैत्रिणींनो या छानशा गीताचा आनंद.

तेव्हा मैत्रिणींनो, आता मात्र आपल्या कार्यक्रमाची वेळ संपत आली आहे. आपल्या आजच्या कार्यक्रमाच्या सादरकर्त्या होत्या संगीता रसपुरे. तेव्हा मी मंजुषा वंजारी तुमचा इथेच निरोप घेते. नमस्कार.

0: रसिक हो, आपण ऐकत आहात आकाशवाणीचं अमरावती केंद्र FM 101.5 MHz वर.
1: अपने घर को दीजिए मॉडर्न लुक अंबा मॉड्यूलर किचन के साथ.
2: भरपूर स्पेस, परफेक्ट फिनिशिंग और ढेरों डिजाइन्स गारंटी के साथ.
1: पता दस्तूर नगर MIDC रोड अमरावती.
0: आकाशवाणीचं हे अमरावती केंद्र आहे FM 101.5 MHz वर. आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍप वर सुद्धा आता आपण आम्हाला ऐकू शकता. श्रोतो, आता आनंद घ्या विविध भारती प्रसारण सेवेचा मुंबई केंद्रावरून.

अमिता बडे राष्ट्रीय बातम्या देत आहे. ठळक बातम्या. सार्वजनिक परीक्षा अनुचित मार्गांचा प्रतिबंध सुधारणा विधेयक राज्यसभेत आज मांडलं जाणार. लोकसभेची काल मंजुरी. नीट पेपरफुटी आणि विद्यार्थी आंदोलन या मुद्द्यावरून संसदेत आजही गदारोळ. दोन्ही सभागृहांचं कामकाज दुपारी 2 वाजेपर्यंत तहकूब. बिहार गुजरात आणि मध्य प्रदेशात विधानसभा पोटनिवडणुकीसाठी मतदान सुरू. ग्लासगो राष्ट्रकुल स्पर्धेत भारत 15 पदकं मिळवून 8व्या स्थानावर. आणि क्रिकेटपटू अजिंक्य रहाणेची आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती जाहीर. नीट पेपर फुटीसह विविध मुद्द्यांवरून विरोधी पक्ष सदस्यांनी केलेल्या गदारोळामुळे लोकसभेचं कामकाज दुपारी 2 वाजेपर्यंत तहकूब झालं. सकाळी 11 वाजता कामकाजाला सुरुवात झाली तेव्हा सभापती ओम बिर्ला यांनी राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेतल्या कामगिरीबद्दल भारतीय खेळाडूंचं अभिनंदन केलं. त्यांनी पॅरा ॲथलीट दिलीप गावित यांनी जिंकलेलं सुवर्णपदक आणि मोहम्मद बासिल यांनी जिंकलेल्या रौप्य पदकाचा विशेष उल्लेख केला. तसंच लांब उडी प्रकारात रौप्य पदक जिंकणारे मुरली श्रीशंकर यांचंही बिर्ला यांनी कौतुक केलं. त्यानंतर त्यांनी प्रश्नोत्तराचा तास पुकारला. मात्र विरोधकांनी स्थगन प्रस्ताव मांडायला सुरुवात केली. वारंवार विनंती करूनही कामकाजात व्यत्यय येत असल्यामुळे सभापतींनी कामकाज दुपारी 2 वाजेपर्यंत तहकूब केलं. जंतर मंतरवर आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर पोलिसी बळाचा अवाजवी वापर झाल्यासंदर्भात केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्याकडून निवेदनाची मागणी विरोधकांनी आज राज्यसभेत केली. ती मान्य झाली नाही तेव्हा विरोधकांनी सभात्याग केला. कामकाजाला सुरुवात झाली तेव्हा विरोधी पक्ष सदस्यांनी शहा यांनी पोलिसांच्या कारवाईबाबत स्पष्टीकरण द्यावं अशी मागणी करत विरोधकांनी घोषणाबाजी सुरू केली. मात्र अध्यक्ष सी पी राधाकृष्णन यांनी विरोधी पक्ष सदस्यांची मागणी फेटाळली आणि शून्य प्रहर पुकारला. मात्र विरोधकांनी घोषणा देत सभात्याग केला. अधिवेशनाच्या सुरुवातीपासूनच विरोधकांचं वर्तन नकारात्मक राहिल्याची टीका केंद्रीय मंत्री जे पी नड्डा यांनी केली. दरम्यान राज्यसभेचं कामकाजही दुपारी 2 वाजेपर्यंत तहकूब करण्यात आलं. नीट पेपर फुटी आणि विद्यार्थी आंदोलनावर पोलिसांकडून बळाचा वापर या मुद्द्यांवर इंडिया

आघाडीच्या खासदारांनी आज संसद परिसरात निदर्शनं केली. सार्वजनिक परीक्षा अनुचित मार्गांचा प्रतिबंध सुधारणा विधेयक 2026 राज्यसभेत आज मांडलं जाणार आहे. हे विधेयक काल लोकसभेत मंजूर झालं आहे. जंतर मंतरवरच्या विद्यार्थी आंदोलनादरम्यान पोलिसांनी चालवलेल्या पेलेट गन्समुळे जखमी झालेल्या आंदोलकांना वैद्यकीय उपचार मिळतील याची खातरजमा करावी असे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने आज दिल्ली सरकारला दिले. तसंच रॅपिड ऍक्शन फोर्सनं वापरलेल्या शस्त्रास्त्रांच्या मोजदादीची नोंद ठेवण्याचे निर्देशही केंद्र सरकारला दिले. नागरिकांची गर्दी पांगवण्यासाठी पेलेट्स गन्स आणि तत्सम साधनांचा वापर करण्यावर पूर्ण बंदी आणायची मागणी करणाऱ्या याचिकेवर आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी झाली. काही अपवादात्मक परिस्थितीत पेलेट गन्सचा वापर करायची परवानगी पोलीस नियमांमध्ये दिलेली आहे, त्यामुळे जोपर्यंत हे नियम बदलत नाही तोपर्यंत अशा शस्त्रांचा वापर बेकायदा ठरवता येणार नाही असं मतही सरन्यायाधीश न्यायमूर्ती सूर्यकांत, न्यायमूर्ती जॉयमल्या बागची आणि न्यायमूर्ती व्ही मोहना यांच्या पीठानं नोंदवलं. जर त्यांचा अवाजवी वापर झाला तर या वापराविषयी नियमावली ठरवून द्यायची विनंती न्यायालयाला करता येऊ शकते असं सरन्यायाधीश न्यायमूर्ती सूर्यकांत यांनी याचिकाकर्त्याला सुनावलं. बिहार, गुजरात आणि मध्य प्रदेशात विधानसभेच्या 3 जागांसाठीच्या पोटनिवडणुकीसाठी मतदान सुरू आहे. बिहारच्या बांकीपूर, गुजरातच्या मांजलपूर आणि मध्य प्रदेशाच्या दातिया इथं मतदान सुरू आहे. मतदानाला सकाळी 7 वाजता सुरुवात झाली असून संध्याकाळी 6 वाजेपर्यंत मतदान सुरू राहील. निवडणूक आयोगानं दिलेल्या माहितीनुसार सकाळी 11 वाजेपर्यंत पटणाच्या बांकीपूर विधानसभेच्या जागेसाठी 11.5%, गुजरातच्या मांजलपूर इथं 14.24%, मध्य प्रदेशच्या दातिया इथं 32.32% मतदानाची नोंद झाली आहे. IASV त्रिवेणी या तिन्ही दलांच्या महिला अधिकाऱ्यांच्या नौकानयन मोहिमेत सहभागी झालेल्या सदस्यांशी आज संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी संवाद साधला. यावेळी त्यांनी या महिला अधिकाऱ्यांच्या कामगिरीचं आणि साहसाचं कौतुक केलं. या मोहिमेच्या माध्यमातून महिलांनी कठोर लष्करी मोहिमा पार पाडण्याच्या महिलांच्या क्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करणाऱ्या समजुतींना मोडीत काढल्याचं सिंग यांनी यावेळी सांगितलं. शारीरिक क्षमता, मानसिक कणखरता आणि नेतृत्व गुण हे लिंगनिरपेक्ष असतात हे या मोहिमेनं सिद्ध केल्याचं ते म्हणाले. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. ग्लासगो इथं सुरू असलेल्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत काल पुरुषांच्या पॅरा ॲथलेटिक्समध्ये 100 मीटर T47 स्पर्धेच्या अंतिम फेरीत भारतीय खेळाडूंनी सुवर्ण आणि रौप्य पदकाची एकाच वेळी कमाई करत इतिहास घडवला. दिलीप महादू गावित यानं सुवर्णपदक तर मोहम्मद बासिल यानं रौप्य पदक मिळवलं. तत्पूर्वी पुरुष गटाच्या लांब उडी स्पर्धेत मुरली श्रीशंकर यानं रौप्य पदक पटकावलं. या स्पर्धेत 2 पदक जिंकणारा तो पहिला भारतीय खेळाडू ठरला आहे. दरम्यान राष्ट्रकुल स्पर्धेत ऑलिम्पिक विजेता भालाफेकपटू नीरज चोप्रा आज मैदानात पात्रता फेरीसाठी उतरणार आहे. ही पात्रता फेरी नीरजने यशस्वीरित्या पार केली तर तो उद्या पदकासाठी खेळेल. राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत आतापर्यंत भारतानं 3 सुवर्ण, 9 रौप्य आणि 3 कांस्य पदकं अशी एकूण 15 पदकं जिंकून पदक तालिकेत 8 क्रमांकावर स्थान मिळवलं आहे. भारतीय क्रिकेटपटू अजिंक्य रहाणे यानं आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती जाहीर केली. समाज माध्यमावरच्या चित्रफीत प्रसारित करून त्याने आज आपण निवृत्त होत असल्याचं म्हटलं आहे. अजिंक्यच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट कारकिर्दीची सुरुवात 2013 झाली होती. तो आतापर्यंत 85 कसोटी, 90 एकदिवसीय आणि 20 T20 सामने खेळला आहे. 2018 झालेल्या इंग्लंड दौऱ्यात त्याने कर्णधार पदाची धुरा सांभाळली होती. 2023 तो वेस्ट इंडिज विरुद्ध कसोटी संघात आपला शेवटचा सामना खेळला होता. कॅनडाच्या ऑन्टेरियो इथं सुरू असलेल्या स्क्वॅश कनिष्ठ सांघिक अजिंक्यपद स्पर्धेत भारताच्या पुरुष संघानं इंग्लंडला 2-1 असं पराभूत करून उपांत्य फेरीत धडक मारली आहे. उपांत्य फेरीत भारताची लढत अमेरिकेशी होणार आहे. महिलांच्या उपांत्यपूर्व फेरीत भारतीय महिला संघाचा अमेरिकन संघाकडून पराभूत झाला. अमरनाथ यात्रेला जाणाऱ्या 1795 यात्रेकरूंची 23 तुकडी पोलीस बंदोबस्तात आज जम्मूहून बालतालसाठी रवाना झाली तर 1943 यात्रेकरू बालतालहून जम्मूत परतले आहेत. जम्मूहून अमरनाथ यात्रेसाठी जाणाऱ्या यात्रेकरूंची संख्या 1,34,201 झाली.

0: त्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली. हिमाचल प्रदेशातल्या किन्नोर कैलास यात्रेला आजपासून सुरुवात झाली. श्रावण महिन्यात सुरू होणारी ही यात्रा 10 ऑगस्ट पर्यंत चालणार आहे. हवामानानुसार यात्रेच्या वेळापत्रकात बदल केला जाऊ शकतो अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली. ओडिशामध्ये पूरस्थिती निर्माण झाली असून एकंदर 4 लाख नागरिकांना पूरपरिस्थितीचा फटका बसला असून चौघांचा मृत्यू झाल्याचं वृत्त आहे. प्रशासनाकडून मदत आणि बचाव कार्य युद्ध पातळीवर सुरू आहे. आसामच्या काही भागात पुढील 3 ते 4 दिवसात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा अंदाज वर्तवला आहे. अरुणाचल प्रदेश आणि नागालँडमध्ये होणाऱ्या या मुसळधार पावसाचा परिणाम आसाममधील सीमावर्ती जिल्ह्यांवर होण्याची शक्यता आहे. छत्तीसगड आणि पश्चिम बंगालमध्येही जोरदार पाऊस होत आहे. महाराष्ट्राच्या गडचिरोली जिल्ह्यात संततधार पावसामुळे नदीला नाल्यांना पूर आला असून अनेक मार्ग बंद झाले आहेत. आज दिवसभरात मध्य महाराष्ट्र आणि मध्य प्रदेशातील काही ठिकाणी तसंच राजस्थानचा काही भाग, गुजरात, हिमाचल प्रदेश, केरळ, माहे, कर्नाटक, मराठवाडा, पंजाब, उत्तराखंड आणि विदर्भच्या काही भागात मुसळधार पावसाची शक्यता आहे. देशात एप्रिल ते जून या 3 महिन्यात सोन्याची मागणी वर्षाच्या तुलनेत 6% घसरून 131.4% आल्याचं वर्ल्ड गोल्ड काउन्सिलच्या अहवालात म्हटलं आहे. सीमा शुल्कात झालेली वाढ, सोन्याची खरेदी कमी करण्याचं प्रधानमंत्र्यांचं आवाहन आणि हंगामी कारणांमुळे खरेदीत आलेली मंदी यामुळे ही घट झाल्याचा अंदाज आहे. गेल्या वर्षी याच कालावधीत ही मागणी 139.7 टन इतकी होती. ठळक बातम्या पुन्हा एकदा. सार्वजनिक परीक्षा अनुसूचित मार्गांचा प्रतिबंध सुधारणा विधेयक राज्यसभेत आज मांडलं जाणार, लोकसभेची काल मंजुरी. नीट पेपरफुटी आणि विद्यार्थी आंदोलन या मुद्द्यांवरून संसदेत आजही गदारोळ. दोन्ही सभागृहाचं कामकाज दुपारी 2 वाजेपर्यंत तहकूब. बिहार, गुजरात आणि मध्य प्रदेशात विधानसभा पोटनिवडणुकीसाठी मतदान सुरू. ग्लासगो राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत भारत 15 पदकं मिळवून 8व्या स्थानावर. आणि क्रिकेटपटू अजिंक्य रहाणेची आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती जाहीर. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया दुपारी 3 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.
1: सात गानों की लिस्ट में ये तीसरा गाना है जो शामिल हुआ है. एक और श्रोता है जिनके शहर में बारिश की सूचना है, इसलिए वो कहीं बाहर नहीं जाने वाली. और जब बारिश होती है और जब कहीं जाने को नहीं होता तो किचन में एक बहुत हल्की चीज बनती है जो तेल के ऊपर तैर जाती है. वो हल्की चीज कौन सी है भाई, जो बारिश के मौसम में हमें जरूर खाना पसंद होता है? जरा बताइएगा. वो हल्की चीजें जो हैं जीवन में बनी रहे, उनकी महक बनी रहे. इसके अलावा एक और श्रोता है जो कहते हैं कि सावन का महीना आज से शुरू हो गया है और सुबह से ही हम सावन के गाने गुनगुना रहे हैं. एक और श्रोता है जो जबलपुर में और कहते हैं कि आज हमारे शहर में मोहम्मद रफी साहब की याद में एक कार्यक्रम है और आज शाम को वो वहां जाने वाले हैं. और एक और श्रोता है जो कहते हैं कि मैंने जैसे ही सोचा मेरी मम्मी का ये फेवरेट गाना बजने लगा और मैं साथ में गुनगुनाने लगी. आज शाम को सभी दोस्त मिल रहे हैं और तालाब में बोटिंग करने जा रहे हैं. मौसम बहुत अच्छा है और बाकायदा बोटिंग का मौसम है. देखिए भाई, कितने सारे श्रोताओं के जो शाम के प्लान्स हैं वो हमने उजागर कर दिए आज के इस कार्यक्रम के जरिए. तो बताइएगा कि आपका आज की शाम का क्या प्लान है. तब तक ये गाना जो जिंदगी, दुनिया और रिश्तों की हकीकत को उजागर करता है. बताइएगा ऐसा कौन सा दोस्त है जिससे आज आपकी बात नहीं हो रही है.

0: FM बँड 101.5 मेगाहर्ट्स वर आणि न्यूज ऑन AI या मोबाईल ॲप वर आपण ऐकत आहात आकाशवाणीचं अमरावती केंद्र. पुढील कार्यक्रमाची उद्घोषणा थोड्याच वेळात.
1: आपले घर को दीजिए मॉडर्न लुक अंबा मॉड्युलर किचन के साथ.
2: भरपूर स्पेस, परफेक्ट फिनिशिंग और ढेरों डिजाइन्स गारंटी के साथ.
1: पता दस्तूर नगर MIDC रोड अमरावती.
0: FM बँड 101.5 मेगाहर्ट्स वर आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲप वर आपण ट्यून केलं आहे आकाशवाणीचं अमरावती केंद्र. श्रोतेहो, दुपारचे 3 वाजत आहेत. आता प्रादेशिक मराठी बातम्या आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवरून सहक्षेपित करीत आहोत.

आकाशवाणी मुंबई रश्मी पाटकर प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. सार्वजनिक परीक्षा अनुचित मार्गांचा प्रतिबंध सुधारणा विधेयक 2017 सभेत त्याच्या मुद्द्यावर निर्णय पूर्ण. ग्लासगो राष्ट्रकुल स्पर्धेत भारत 15 पदक मिळवून 8व्या स्थानावर आणि क्रिकेटपटू अजिंक्य रहाणेची आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती जाहीर. सार्वजनिक परीक्षा अनुचित मार्गांचा प्रतिबंध सुधारणा विधेयक 2026 राज्यसभेत आज सादर झालं असून त्यावर चर्चा सुरू आहे. या विधेयकांतर्गत संघटित पेपर फुटीसाठी जबाबदार असणाऱ्यांना 7 ते 10 वर्षांची कैद आणि 10 कोटी रुपयांपर्यंतच्या दंडाची तरतूद असल्याचं केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंग विधेयक मांडताना म्हणाले. या विधेयकात पेपर फुटीसारखे गैरप्रकार रोखण्यास ठोस तरतुदी नसल्याची टीका विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खरगे यांनी केली. हे विधेयक काल लोकसभेत मंजूर झालं आहे. जंतर मंतरवर आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर पोलीस बळाचा अवाजवी वापर केल्याचा आरोप करत या संदर्भात केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी निवेदन करावं अशी मागणी विरोधकांनी आज राज्यसभेत लावून धरली. ती मान्य झाली नाही तेव्हा विरोधकांनी सभात्याग केला. अधिवेशनाच्या सुरुवातीपासूनच विरोधकांचं वर्तन नकारात्मक राहिल्याची टीका केंद्रीय मंत्री जेपी नड्डा यांनी केली. गोंधळामुळे राज्यसभेचं कामकाज दुपारी 2 वाजेपर्यंत तहकूब करण्यात आलं होतं. लोकसभेत नीट पेपर फुटीसह विविध मुद्द्यांवरून विरोधी पक्ष सदस्यांनी केलेल्या गदारोळामुळे कामकाज आधी दुपारी 2 वाजेपर्यंत आणि नंतर 3 वाजेपर्यंत तहकूब झालं. सकाळी 11 वाजता कामकाजाला सुरुवात झाली तेव्हा सभापती ओम बिर्ला यांनी राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेतल्या कामगिरीबद्दल भारतीय खेळाडूंचं अभिनंदन केलं. त्यांनी पॅरा ॲथलीट दिलीप गावित यांनी जिंकलेलं सुवर्णपदक आणि मोहम्मद बासिल यांनी जिंकलेल्या रौप्य पदकाचा विशेष उल्लेख केला. प्रश्नोत्तराचा तास पुकारला गेल्यावर विरोधकांनी स्थगन प्रस्ताव मांडायला सुरुवात केली. नीट पेपर फुटी आणि विद्यार्थी आंदोलनावर पोलिसांकडून बळाचा वापर या मुद्द्यांवर इंडिया आघाडीच्या खासदारांनी आज संसद परिसरात निदर्शनं केली. जंतर मंतरवरच्या विद्यार्थी आंदोलनादरम्यान पोलिसांनी चालवलेल्या पेलेट गन्समुळे जखमी झालेल्या आंदोलकांना वैद्यकीय उपचार मिळतील याची खातरजमा करावी असे निर्देश सर्वोच्च न्यायालयानं आज दिल्ली सरकारला दिले. तसंच रॅपिड ॲक्शन फोर्सनं वापरलेल्या शस्त्रास्त्रांच्या मोजदादीची नोंद ठेवायचे निर्देशही केंद्र सरकारला दिले. नागरिकांची गर्दी पांगवण्यासाठी पेलेट गन्स आणि तत्सम साधनांचा वापर करण्यावर पूर्ण बंदी आणायची मागणी करणाऱ्या याचिकेवर आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी झाली. काही अपवादात्मक परिस्थितीत पेलेट गन्सचा वापर करायची परवानगी पोलीस नियमांमध्ये दिलेली आहे त्यामुळे जोपर्यंत हे नियम बदलत नाहीत तोपर्यंत

अशा शस्त्रांचा वापर बेकायदा ठरवता येणार नाही असं मतही सरन्यायाधीश न्यायमूर्ती सूर्यकांत, न्यायमूर्ती जॉयमाल्य बाक्षी आणि न्यायमूर्ती व्ही मोहना यांच्या पीठानं नोंदवलं. जर त्यांचा अवाजवी वापर झाला तर या वापराविषयी नियमावली ठरवून द्यायची विनंती न्यायालयाला करता येऊ शकते असं सरन्यायाधीश न्यायमूर्ती सूर्यकांत यांनी याचिकाकर्त्याला सुनावलं. नशामुक्त भारतासाठी नशामुक्त महाराष्ट्र, नशामुक्त मुंबई करणं अतिशय महत्वाचं असून आजची युवा पिढी यात अतिशय मोलाचं योगदान देणार आहे असं प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज केलं. मुंबईत अंमली पदार्थ मुक्त मुंबई अभियानाच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. अंमली पदार्थ हे भारताला आतून पोकळ करायचं कारस्थान असून आपल्याही देशातल्या काही शक्ती यात सामील आहे याकडे त्यांनी लक्ष वेधलं. अंमली पदार्थांच्या विरोधातली लढाई साधी नाही तर त्यासाठी सामूहिक युद्ध पुकारावं लागेल. संबंधित सरकारी विभाग, शिक्षण यंत्रणा, पालक, विद्यार्थी, युवा या सर्वांनी एकत्र येऊन प्रयत्न करावे लागतील आणि हे युद्ध जिंकण्यासाठी तरुण पिढीचा निग्रह अतिशय गरजेचा आहे असं फडणवीस म्हणाले. यावेळी त्यांनी उपस्थितांना अंमली पदार्थ विरोधी शपथही दिली. देशात एप्रिल ते जून या तिमाहीत सोन्याची मागणी वर्षाच्या तुलनेत 6% घसरून 131.4% आल्याचं वर्ल्ड गोल्ड काउन्सिलच्या अहवालात म्हटलं आहे. सीमा शुल्कात झालेली वाढ, सोन्याची खरेदी कमी करण्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं आवाहन आणि हंगामी कारणांमुळे खरेदीत आलेली मंदी यामुळे ही घट झाल्याचा अंदाज आहे. गेल्या वर्षी याच कालावधीत ही मागणी 139.7 टन इतकी होती. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. राज्यात यंदाच्या खरीप हंगामात सुमारे 82% क्षेत्रावर पेरणी पूर्ण झाली आहे. 27 जुलै अखेर ऊस वगळता 144.36 लाख हेक्टर क्षेत्रापैकी 117.69 लाख हेक्टरवर पेरणी झाली आहे. पेरणी झालेली बहुतांश पिकं उगवण ते वाढीच्या अवस्थेत असून भात आणि नाचणीची पुनर्लागवड सुरू आहे. सोयाबीनची सर्वाधिक 45.10% लाख हेक्टर क्षेत्रावर, कापूस 36.5 लाख हेक्टर, मका 11.43 लाख हेक्टर आणि तुरीची पेरणी 10.67 लाख हेक्टर क्षेत्रावर झाली आहे. 1 जून ते 27 जुलै या कालावधीत राज्यात सरासरीच्या 94% पाऊस झाला आहे. गेल्या वर्षी याच कालावधीत सरासरीच्या 96% पाऊस झाला होता. नवी मुंबईतल्या एका पंचतारांकित उपाहारगृहाचा अन्न परवाना रद्द करायचा निर्णय अन्न आणि औषध प्रशासन अर्थात FDA निर्णय मुंबई उच्च न्यायालयानं रद्दबातल ठरवलं आहे. भांडी धुण्याच्या ठिकाणी आणि गोड पदार्थांच्या विभागात आलेले 2 कीटक वगळता इतर बाबींमध्ये सदर उपाहारगृहाची कामगिरी चांगली असल्याचं तपासणीत आढळून आलं आहे. ही बाब प्रभारी मुख्य न्यायाधीश न्यायमूर्ती रवींद्र घुगे आणि न्यायमूर्ती गौतम अंखड यांच्या खंडपीठानं अधोरेखित केली. ग्लासगो इथं सुरू असलेल्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत काल पुरुषांच्या पॅरा अॅथलेटिक्समध्ये 100 मीटर T47 स्पर्धेच्या अंतिम फेरीत भारतीय खेळाडूंनी सुवर्ण आणि रौप्य पदकाची एकाच वेळी कमाई करत इतिहास घडवला. दिलीप महादू गावित यांनी सुवर्णपदक तर मोहम्मद बासिल याने रौप्य पदक मिळवलं. तत्पूर्वी पुरुष गटाच्या लांब उडी स्पर्धेत मुरली श्रीशंकर याने रौप्य पदक पटकावलं. या स्पर्धेत 2 पदक जिंकणारा तो पहिला भारतीय खेळाडू ठरला आहे. राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत आतापर्यंत भारताने 3 सुवर्ण, 9 रौप्य आणि 3 कांस्य पदक अशी 19 पदकं जिंकून पदक तालिकेत 8वा क्रमांक मिळवला आहे. भारतीय क्रिकेटपटू अजिंक्य रहाणे याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती जाहीर केली आहे. समाज माध्यमावर चित्रफित प्रसारित करून त्याने आज आपण निवृत्त होत असल्याचं म्हटलं. अजिंक्यच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट कारकिर्दीची सुरुवात 2013 झाली होती. तो आतापर्यंत 85 कसोटी 90 एकदिवसीय आणि 20 T20 सामने खेळला आहे. 2018 झालेल्या इंग्लंड दौऱ्यात त्याने कर्णधार पदाची धुरा सांभाळली होती. 2023 तो वेस्ट इंडिज विरुद्ध कसोटी संघात आपला शेवटचा सामना खेळला होता. धाराशिव जिल्ह्यात येळशीजवळ काल रात्री झालेल्या एका पिकअप आणि ट्रकच्या अपघातात 2 यात्रेकरू ठार झाले तर अन्य 17 जण जखमी झाले. भरधाव वेगानं जाणाऱ्या ट्रकनं पिकअपला जोरदार धडक दिल्यानं हा अपघात झाल्याचं सूत्रांनी म्हटलं आहे. जखमी यात्रेकरूंना धाराशिवच्या सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. हे सर्व यात्रेकरू गुरुपौर्णिमेच्या निमित्त दर्शनाला शिर्डीला गेले होते. अमरावती जिल्ह्यात दर्यापूर अमरावती मार्गावरच्या लाखापूर इथं आज सकाळी झालेल्या ST बस आणि ट्रकची टक्कर होऊन झालेल्या अपघातात 1 जण ठार झाला तर 10 जण गंभीर जखमी झाले. जखमी प्रवाशांना स्थानिक उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. पोलीस अपघाताचा तपास करत आहेत. राज्यातल्या अनेक भागात

पाऊस सुरू आहे. गडचिरोली जिल्ह्यात संततधार पाऊस पडल्यानं 10 प्रमुख मार्गांवरची वाहतूक ठप्प झाली आहे. गडचिरोली शहरातल्या सखल भागातल्या वस्त्या जलमय झाल्या आहेत, तर भामरागड तालुक्यात पुरात अडकलेल्या 49 जणांना आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या चमूनं सुखरूप बाहेर काढलं. अकोला शहर आणि जिल्ह्यात आज सकाळपासून पावसाने जोर धरला आहे, मात्र धरण क्षेत्रात पाऊस फारसा नसल्यानं पिण्याच्या पाण्याचं संकट अद्याप दूर झालेलं नाही. भंडारा जिल्ह्यातल्या गोसीखुर्द धरणाचे सर्व 33 दरवाजे अर्धा मीटरने उघडण्यात आले असून त्यातून 1,35,592 घनफूट प्रतिसेकंद वेगाने पाणी सोडण्यात येत आहे. कोल्हापूर जिल्ह्यात पावसाचा जोर कायम असून राधानगरी धरण पूर्ण क्षमतेनं भरलं आहे. धरणातून 1400 क्युसेक विसर्ग सुरू आहे. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातल्या पैठणच्या जायकवाडी धरणातून आजपासून खरीप हंगामातील पिकांसाठी डाव्या तसंच उजव्या कालव्यातून आवर्तन सुरू करण्यात येणार आहे. पालघर जिल्ह्यातल्या डहाणू इथं प्रसिद्ध महालक्ष्मी गडावर मुसळधार पावसामुळे मोठी दरड कोसळली. या दुर्घटनेमुळे गडावर जाणाऱ्या पायी मार्गाचा काही भाग खचला असून भाविकांच्या सुरक्षेच्या दृष्टीनं हा मार्ग तातडीने बंद करण्यात आला आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. सार्वजनिक परीक्षा अनुचित मार्गांचा प्रतिबंध सुधारणा विधेयक राज्यसभेत आज सादर. नीट परीक्षा आणि विद्यार्थी आंदोलनाच्या मुद्द्यावरून आजही संसदेत गदारोळ. राज्यात यंदाच्या खरीप हंगामात सुमारे 82% क्षेत्रावर पेरणी पूर्ण. ग्लासगो राष्ट्रकुल स्पर्धेत भारत 15 पदकं मिळवून 8व्या स्थानावर. आणि क्रिकेटपटू अजिंक्य रहाणेची आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती जाहीर. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 5 वाजता आकाशवाणी मुंबईच्या पुढच्या बातमीपत्रात. नमस्कार.

FM 91.6 MHz वर आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍपवर आपण ऐकत आहात आकाशवाणीचे अमरावती केंद्र. श्रोतेहो, सायंकाळचे 5 वाजले आहेत. आता ठळक मराठी बातम्या आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवरून सहक्षेपित करीत आहोत. तोवर प्रतीक्षा करावी.

0: नमस्कार, मी रश्मी पाटकर. ऐकूयात काही ठळक घडामोडी. सार्वजनिक परीक्षा अनुचित मार्गांचा प्रतिबंध सुधारणा विधेयक 2026 राज्यसभेत आज सादर झालं असून त्यावर चर्चा सुरू आहे. या विधेयकांतर्गत संघटित पेपरफुटीसाठी जबाबदार असणाऱ्यांना 7 ते 10 वर्षांची कैद आणि 10 कोटी रुपयांपर्यंतच्या दंडाची तरतूद असल्याचं केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंह विधेयक मांडताना म्हणाले. विधेयकात पेपरफुटीसारखे गैरप्रकार रोखण्यासाठी ठोस तरतुदी नसल्याची टीका विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खरगे यांनी केली. जंतर मंतर वर्षा विद्यार्थी आंदोलनादरम्यान पोलिसांनी चालवलेल्या पेलेट गन्समुळे जखमी झालेल्या आंदोलकांना वैद्यकीय उपचार मिळतील याची खातरजमा करावी असे निर्देश सर्वोच्च न्यायालयानं आज दिल्ली सरकारला दिले. तसंच रॅपिड ऍक्शन फोर्सनं वापरलेल्या शस्त्रास्त्रांची मोजदाद ठेवायचे निर्देशही केंद्र सरकारला दिले. राज्यात यंदाच्या खरीप हंगामात सुमारे 82% क्षेत्रावर पेरणी पूर्ण झाली आहे. 27 जुलै अखेर ऊस वगळता 144.36 लाख हेक्टर क्षेत्रापैकी 117.69 लाख हेक्टरवर पेरणी झाली आहे. येत्या 2 ते 4 वर्षात अंमली पदार्थमुक्त मुंबईचं उद्दिष्ट साध्य करण्यासाठी शासन सर्वतोपरी प्रयत्न करेल अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज दिली. मुख्यमंत्र्यांच्या हस्ते अंमली पदार्थमुक्त मुंबई अभियानाचा प्रारंभ झाला त्यावेळी ते बोलत होते. भारतीय क्रिकेटपटू अजिंक्य रहाणे यांनी आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती जाहीर केली आहे. अजिंक्यच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट कारकिर्दीची सुरुवात 2013 झाली होती. तो आतापर्यंत 85 कसोटी, 90 एकदिवसीय आणि 20 T20 सामने खेळला आहे. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 7 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.
1: FM 101.5 MHz वर आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर आपण ट्यून केलं आहे आकाशवाणीचं अमरावती केंद्र. पुढील कार्यक्रमाची उद्घोषणा थोड्याच वेळात.
2: चटपटीत चमचमीत चवदार स्वाद ब्युटीफुल पदार्थ असो कुठलाही रुचकर बनवणार घरकुल.
3: घरकुल मसाले ज्यांच्या घरी वर्णावी त्यांची खवय्येगिरी.
2: म्हणून जेवण हवं असेल ठसकेबाज घरकुल मसाले आज.
4: अपने घर को दीजिए मॉडर्न लुक अंबा मॉड्यूलर किचन के साथ.
5: भरपूर स्पेस, परफेक्ट फिनिशिंग और ढेरों डिजाइन्स गारंटी के साथ.
4: पता दस्तूर नगर MITC रोड अमरावती.
1: FM 101.5 MHz वर आपण ट्यून केलं आहे आकाशवाणीचं अमरावती केंद्र. श्रोते हो, आता मी विविध भारती प्रसारण सेवेचे कार्यक्रम सहक्षेपित करीत आहोत.

0: मराठी बातम्या. आकाशवाणी नागपूर हेमांगी कुलकर्णी आपल्याला प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. वंदे मातरमला राष्ट्रगीताप्रमाणेच कायदेशीर संरक्षण देणारं विधेयक संसदेनं केलं मंजूर. राज्यसभेत परीक्षा विधेयक 2026 वर चर्चा सुरू. नागपूरचे जागतिक दर्जाचे कन्व्हेन्शन सेंटर 2029 पर्यंत कार्यान्वित करण्याचे नियोजन असल्याची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची माहिती. नागपूरसह विदर्भात बहुतांश जिल्ह्यात आज जोरदार पर्जन्यवृष्टी. गडचिरोलीच्या पूरस्थितीचा मुख्यमंत्र्यांनी घेतला आढावा. आणि राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत नीरज चोप्रासह अन्य दोन खेळाडू पुरुषांच्या भालाफेक स्पर्धेच्या अंतिम फेरीसाठी ठरले पात्र. नाशिकच्या दिलीप गावित यांना 100 मीटर T47 शर्यतीत पटकावलं सुवर्णपदक. आता सविस्तर बातम्या. संसदेनं राष्ट्रीय सन्मानाचा अवमान प्रतिबंध दुरुस्ती विधेयक 2026 मंजूर केलंय. या विधेयकामुळे वंदे मातरम या राष्ट्रगीताला जनगणमन या राष्ट्रकाना इतकंच कायदेशीर संरक्षण मिळणार आहे. केंद्रीय गृहराज्यमंत्री नित्यानंद राय यांनी हे विधेयक मांडताना वंदे मातरम हे केवळ गीत नसून भारताच्या सांस्कृतिक वारशाचं, राष्ट्रीय अस्मितेचं आणि स्वातंत्र्य लढ्याच्या प्रेरणेचं प्रतीक असल्याचं सांगितलं. या कायद्यानुसार राष्ट्रगीत किंवा राष्ट्रगानाचा अवमान करणाऱ्यांना 3 वर्षांपर्यंत कारावास, दंड किंवा दोन्ही शिक्षा होऊ शकतात. चर्चेदरम्यान द्रमुकच्या के कनिमोळे यांनी विधेयकाला विरोध दर्शवला तर भाजपचे संबित पात्रा यांनी विधेयकाचं समर्थन करत केंद्र सरकारकडे वंदे मातरमला कायदेशीर संरक्षण देण्यासाठी हे महत्वाचं पाऊल उचलल्याचं सांगितलं. यानंतर तालिका अध्यक्षांनी दिवसभराकरता लोकसभेचं कामकाज तहकूब झाल्याचं सांगितलं. राज्यसभेत आज सार्वजनिक परीक्षा, अनुचित मार्गांचा प्रतिबंध दुरुस्ती विधेयक 2026 विचारार्थ आणि मंजुरीसाठी मांडण्यात आलं. हे विधेयक लोकसभेनं काल मंजूर केलं होतं. कार्मिक राज्यमंत्री डॉक्टर जितेंद्र सिंग यांनी हे विधेयक मांडलं. सिंग यांनी सार्वजनिक परीक्षांमधील गैरप्रकार आणि प्रश्नपत्रिका फुटण्याच्या घटनांबाबत शून्य सहिष्णुतेचं मोदी सरकारचं धोरण पुन्हा एकदा अधोरेखित करताना विद्यार्थ्यांचं भवितव्य धोक्यात आणण्याची कोणालाही परवानगी दिली जाणार नाही या सरकारच्या कटिबद्धतेचं दर्शन घडवणारं हे विधेयक आणण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्वरित पावलं उचलली असं सांगितलं.
1: That nobody will be allowed to jeopardize the future of our children. And hence, this legislation, which seeks to make amendments in 2024 Act in order to make it more stringent, more deterrent, is being brought in. If there are any suggestions for improvement, I'll be taking note of it. This bill is a reformation of the government's highest commitment to safeguard the welfare of the students and youth of this country.
0: विधेयकावर चर्चेची सुरुवात करताना विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खरगे यांनी सरकारनं केवळ वरवरचे बदल केल्याची टीका केली. प्रश्नपत्रिका फुटणं, परीक्षांमधील अनियमितता आणि संस्थात्मक अपयश याबाबत विद्यार्थ्यांनी चिंता व्यक्त केल्यानंतरच सरकारनं हे पाऊल उचललं असल्याचं त्यांनी यावेळी नमूद करून काँग्रेसनं परीक्षा सुधारासाठी केलेल्या 4 मागण्यांची माहिती त्यांनी दिली.
2: एक फिक्स्ड अॅन्युअल एग्जामिन कॅलेंडर होना चाहिए और दूसरा इस पूरे मामले की सुप्रीम कोर्ट की निगरानी में एक हाई पावर्ड कमेटी से स्वतंत्र जांच कराई जाए. तीसरा पब्लिक सेक्टर्स, गवर्नमेंट ये इंस्टीट्यूशंस में जो भी खाली जगहें हैं वो भर्ती करना चाहिए. चौथा लॉ एंड ऑर्डर की घटनाएं इसका सब इसकी इंक्वायरी होनी.
0: दरम्यान या विधेयकावर सध्या राज्यसभेत चर्चा सुरू आहे. नागपूरमध्ये आंतरराष्ट्रीय परिषद, प्रदर्शन आणि व्यावसायिक कार्यक्रमांसाठी जागतिक दर्जाचं बहुउद्देशीय कन्व्हेन्शन आणि एक्झिबिशन सेंटर नागपूर विमानतळ परिसरात उभारण्यात येणार असून हा प्रकल्प 2029 पर्यंत कार्यान्वित करण्याचं नियोजन असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं. सह्याद्री अतिथीगृह इथं त्यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या आढावा बैठकीत त्यांनी प्रकल्पाच्या सर्व प्रक्रिया कालमर्यादेत पूर्ण करण्याचे निर्देश दिले. विमानतळ, रस्ते आणि रेल्वे कनेक्टिव्हिटी लक्षात घेऊन हा प्रकल्प विकसित करण्यात येणार असून तो नागपूरच्या आर्थिक विकास, पर्यटन, उद्योग आणि रोजगार निर्मितीला चालना देणार असल्याचं त्यांनी नमूद केलं. कन्व्हेन्शन सेंटरची वास्तुरचना आकर्षक, अत्याधुनिक तंत्रज्ञानयुक्त आणि पर्यावरणपूरक असावी, तसंच ते नागपूरच्या सांस्कृतिक ओळखीचं केंद्र बनावं असंही त्यांनी सांगितलं. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नशामुक्त भारत संकल्पनेची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी ड्रग फ्री मुंबई, ड्रग फ्री महाराष्ट्र आणि ड्रग फ्री भारत घडवण्याचा सामूहिक निर्धार करण्याचं आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं. वरळी डोम इथं ड्रग फ्री मुंबई अभियानाचा शुभारंभ करताना त्यांनी अंमली पदार्थांविरोधात लढा हा देशाच्या भवितव्याशी संबंधित असल्याचं सांगितलं. शाळा आणि महाविद्यालयांच्या

0: परिसरात अंमली पदार्थांची विक्री करणाऱ्यांविरुद्ध कठोर कारवाई करण्यात येणार असून ड्रग फ्री कॅम्पस आणि ड्रग फ्री स्कूल ही संकल्पना प्रभावीपणे राबवण्यात येणार असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं.
1: या प्रादेशिक बातम्या आपण आकाशवाणीच्या नागपूर केंद्रावरून ऐकत आहात. आमच्या केंद्रावरील सर्व बातम्या ऐकण्यासाठी आणि ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी मराठी न्यूज नागपूर ऑल इंडिया रेडिओ या आमच्या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.
0: आकाशवाणीचं हे नागपूर केंद्र आहे. गडचिरोली जिल्ह्यातील पावसाची स्थिती आणि पूरस्थितीचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज गडचिरोली जिल्हा प्रशासनाकडून आढावा घेतला. गडचिरोली जिल्ह्यात गेल्या 24 तासात 123 मिलीमीटर पाऊस झाला आहे. काही भागात तर तो 200 मिलीमीटर इतका झालाय. छत्तीसगडमध्ये अधिक पाऊस झाल्यानं भामरागड तालुक्यात पूरस्थिती निर्माण झाली असून 700 नागरिकांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आलंय. विविध आश्रमशाळा आणि अन्य ठिकाणी त्यांची राहण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. SDRF तैनात ठेवण्यात आलं असून जिल्हा प्रशासन सतर्क आहे. जिल्हाधिकारी आणि पोलीस प्रशासन समन्वयातून काम करत आहे. 17 मार्ग बंद आहे. तिथे पोलिसांच्या मदतीनं नागरिकांना सतर्क करण्यात येत आहे. इतर ठिकाणी स्थिती सामान्य असल्याचं मुख्यमंत्र्यांनी समाज माध्यमावरील संदेशात सांगितलं आहे. चंद्रपूर जिल्ह्यात पावसाचा जोर बघता आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणानं आज शाळा आणि महाविद्यालयांना सुट्टी जाहीर केली होती. चंद्रपूर जिल्ह्यात सलग 2 दिवसांपासून मुसळधार पाऊस सुरू आहे. हा पाऊस शेती पिकांना लाभदायक असल्यामुळे बळीराजा सुखावला आहे. अमरावती जिल्ह्यात चांदूर बाजार तालुक्यातील पूर्णा मध्यम प्रकल्पातून आज सकाळी 10 वाजल्यापासून 3 दरवाजे 20 सेंटीमीटर पर्यंत उघडून नदी पात्रात पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आलाय. नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला असून नागरिकांनी आवश्यक खबरदारी घेण्याचं आवाहन करण्यात आलंय. दरम्यान आज अतिवृष्टीचा ऑरेंज अलर्ट अमरावती आणि यवतमाळ जिल्ह्यांसाठी जारी करण्यात आलाय. दरम्यान आगामी 1 तासामध्ये विदर्भाच्या सर्वच जिल्ह्यात तुरळक ठिकाणी हलका पाऊस पडण्याची शक्यता नागपूरच्या प्रादेशिक हवामान खात्यानं वर्तवली आहे. ग्लासगो राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत भारताचा ऑलिम्पिक विजेता नीरज चोप्रा यानं पुरुषांच्या भालाफेक स्पर्धेच्या अंतिम फेरीत प्रवेश केलाय. त्याच्यासोबत रोहित यादव आणि यशवीर सिंह यांनी अंतिम फेरी गाठली आहे. दरम्यान पॅरा अॅथलेटिक्समध्ये महाराष्ट्रातील नाशिकच्या दिलीप गावित यानं पुरुषांच्या 100 मीटर T47 शर्यतीत सुवर्ण पदक तर मोहम्मद बासिल यांना रौप्य पदक जिंकत भारताला ऐतिहासिक 1-2 फिनिश मिळवून दिला आहे. या स्पर्धेत भारतानं आतापर्यंत 3 सुवर्ण 9 रौप्य आणि 3 कांस्य अशी एकूण 15 पदकं जिंकून पदक तालिकेत 8वं स्थान मिळवलंय. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ग्लासगो राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेच्या विजेत्या खेळाडूंचं अभिनंदन केलंय. अकोला इथल्या अकोट फैल परिसरातील रेल्वे रुळावरील जुना पूल पाडून नवीन पूल उभारण्याबाबत खासदार अनुप धोत्रे यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठक झाली. बैठकीला आमदार रणधीर सावरकर, महापौर शारदा खेडकर आणि मनपा आयुक्त डॉ सुनील लहाने उपस्थित होते. नवीन पूल पूर्ण होईपर्यंत पर्यायी वाहतूक व्यवस्था करण्याच्या आणि नागरिकांना कमीत कमी त्रास होईल याची दक्षता घेण्याच्या सूचना देण्यात आल्या. दक्षिण मध्य क्षेत्र सांस्कृतिक केंद्रातर्फे कालपासून ते 31 जुलै दरम्यान डॉ वसंतराव देशपांडे स्मृती सभागृहात 33व्या डॉ वसंतराव देशपांडे स्मृती संगीत महोत्सवाचं आयोजन करण्यात आलंय. आज 30 जुलै रोजी 6:30 मराठी संगीत नाटक देव वाभळीचा प्रयोग होणार आहे. नागपूर शहरातील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी आणि रस्ते आणि पदपथ अधिक सुरक्षित करण्याच्या उद्देशानं मनपा आयुक्त डॉ विपिन इटनकर यांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय आढावा बैठक झाली. शहरातील ऑन स्ट्रीट पार्किंगसाठी निवडक रस्त्यांचं सर्वेक्षण करून नियोजन करण्याचे निर्देश देण्यात आले. तसंच धरमपेठ आणि लक्ष्मीनगर परिसरातील 10 प्रमुख रस्त्यांवर पथ विक्रेत्यांच्या शिस्तबद्ध व्यवस्थापनासाठी पायलट प्रकल्प राबवण्याचा निर्णय घेण्यात आला. MPSC मार्फत होणाऱ्या सरळ सेवा भरतीतील पदांचं प्रमाण कमी करून पदोन्नतीला अधिक प्राधान्य देणाऱ्या राज्य सरकारच्या नव्या शासन निर्णयाला काँग्रेसनं तीव्र विरोध केलाय. काँग्रेसचे वरिष्ठ प्रवक्ते अतुल लोंढे यांनी हा निर्णय लाखो स्पर्धा परीक्षेच्या विद्यार्थ्यांच्या स्वप्नांवर घाला घालणारा असल्याचा आरोप मुंबईतील पत्रकार परिषदेत केला. नवीन GR नुसार उपजिल्हाधिकारी तहसीलदार यांच्यासारख्या पदांमध्ये पदोन्नतीचं प्रमाण 60% आणि सरळ भरतीचं 40% तर नायब तहसीलदार पदांसाठी पदोन्नतीचं प्रमाण 80% करण्यात आल्याचा दावा त्यांनी केला. हा अन्यायकारक GR तात्काळ रद्द करावा, अन्यथा राज्यभर आंदोलन छेडण्याचा इशारा त्यांनी दिला आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. वंदे मातरमला राष्ट्रगीताप्रमाणेच कायदेशीर संरक्षण देणारं विधेयक संसदेनं केलं मंजूर. राज्यसभेत परीक्षा विधेयक 2026 वर चर्चा सुरू. नागपूरचं जागतिक दर्जाचं कन्व्हेन्शन सेंटर 2029 पर्यंत कार्यान्वित करण्याचे नियोजन असल्याची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची माहिती. नागपूरसह विदर्भात बहुतांश जिल्ह्यात आज जोरदार पर्जन्यवृष्टी. गडचिरोलीच्या पूरस्थितीचा मुख्यमंत्र्यांनी घेतला आढावा आणि राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत नीरज चोप्रासह अन्य 2 खेळाडू पुरुषांच्या भालाफेक स्पर्धेच्या अंतिम फेरीसाठी ते ठरले पात्र. नाशिकच्या दिलीप गावित यानं 100 मीटर T47 शर्यतीत पटकावला.

0: जागतिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. पेपर फुटी प्रकरणी कठोर शिक्षेची तरतूद असलेल्या सुधारणा विधेयकावर राज्यसभेत चर्चा सुरू. वंदे मातरमचा अवमान करणाऱ्यांना 3 वर्षांच्या शिक्षेची तरतूद असलेल्या विधेयकाला संसदेची मान्यता. पुण्यात होणाऱ्या 100व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनासाठी राज्य सरकार 5 कोटी रुपये देणार. क्रिकेटपटू अजिंक्य रहाणेची आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती. आणि गडचिरोलीत मुसळधार पाऊस. जळगाव, जालना, परभणी, हिंगोली, अमरावती आणि यवतमाळ जिल्ह्याला रेड अलर्ट. राज्यसभेत आज पेपर फुटी प्रकरणी कठोर शिक्षेची तरतूद असलेल्या सुधारणा विधेयकावर चर्चा सुरू आहे. विधेयक सादर करताना राज्यमंत्री जितेंद्र सिंग यांनी यातल्या तरतुदींची माहिती दिली. विद्यार्थ्यांच्या हितासाठी असलेली सरकारची वचनबद्धता यातून दिसते असं ते यावेळी म्हणाले. विधेयकावरच्या चर्चेला सुरुवात करताना या विधेयकात केलेले बदल केवळ दिखाव्यापुरते असल्याचा दावा विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खरगे यांनी केला.
1: इस अमेंडमेंट बिल का हम स्वागत करते हैं, लेकिन ये अभी भी अधूरा है. ये पेपर लीक होने के बाद भी इसकी कार्रवाई को मजबूत करना ये जरूरी है. पेपर लीक होने से रोकने की मजबूत व्यवस्था इसमें नहीं है. सिर्फ आपने आंकड़े बदले, लेकिन आपका इंटेंशन आपने इसमें नहीं बताया. इसको कैसा रोकना.
0: त्यापूर्वी आंदोलक विद्यार्थ्यांवर पोलिसी बळाचा अवाजवी वापर झाल्याचा आरोप करत या संदर्भात केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी निवेदन करावं अशी मागणी विरोधकांनी केली. जंतर मंतरवरच्या विद्यार्थी आंदोलनादरम्यान पोलिसांनी चालवलेल्या पेलेट गन्समुळे जखमी झालेल्या आंदोलकांना वैद्यकीय उपचार मिळतील याची खातरजमा करावी असे निर्देश सर्वोच्च न्यायालयानं आज दिल्ली सरकारला दिले. तसंच रॅपिड ऍक्शन फोर्सनं वापरलेल्या शस्त्रास्त्रांच्या मोजदादीची नोंद ठेवायचे निर्देशही केंद्र सरकारला दिले. नागरिकांची गर्दी पांगवण्यासाठी पेलेट गन्स आणि तत्सम साधनांचा वापर करण्यावर पूर्ण बंदी आणायची मागणी करणाऱ्या याचिकेवर आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी झाली. काही अपवादात्मक परिस्थितीत पेलेट गन्सचा वापर करायची परवानगी पोलीस नियमांमध्ये दिलेली आहे, त्यामुळे जोपर्यंत हे नियम बदलत नाहीत तोपर्यंत अशा शस्त्रांचा वापर बेकायदा ठरवता येणार नाही असं मतही सरन्यायाधीश न्यायमूर्ती सूर्यकांत, न्यायमूर्ती जयमाल्य बागची आणि न्यायमूर्ती व्ही मोहना यांच्या पीठानं नोंदवलं. जर त्यांचा अवाजवी वापर झाला तर या वापराविषयी नियमावली ठरवून द्यायची विनंती न्यायालयाला करता येऊ शकते असं सरन्यायाधीश न्यायमूर्ती सूर्यकांत यांनी याचिकाकर्त्याला सुचवलं. नीट यूजी पेपर फुटीच्या विरोधात जंतर मंतर इथं आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर कोणतीही कारवाई करू नये अशी सूचना दिल्ली सरकारनं दिल्ली पोलिसांना दिली आहे. मात्र ज्यांची गुन्हेगारी पार्श्वभूमी आहे त्यांना यातून वगळण्यात आलं आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या कालच्या आदेशानुसार या प्रकरणी अटक केलेल्या किंवा ताब्यात घेतलेल्यांचाही तातडीनं पुन्हा आढावा घ्यावा असंही सरकारनं पोलिसांना सांगितलं आहे. या प्रकरणी एकंदर 13 गुन्हे दाखल झाले होते. वंदे मातरम या राष्ट्रीय गीताला जनगणमन या राष्ट्रगीताप्रमाणे सन्मान देण्याची तरतूद असलेलं विधेयक लोकसभेत आज मंजूर झालं. कालच राज्यसभेत हे विधेयक मंजूर झालं होतं. हे केवळ घटना दुरुस्ती विधेयक नसून देशाची संस्कृती अस्मिता जपणारं विधेयक आहे असं गृह राज्यमंत्री नित्यानंद राय म्हणाले.
2: या विधेयक राष्ट्र गौरव का विधेयक है. या किसी राज्य के खिलाफ नहीं है, किसी व्यक्ति या किसी विचारधारा के खिलाफ नहीं है. और जब राष्ट्रगान हो तो उसके साथ साथ राष्ट्र गीत का भी गायन हो. अब एक भारत श्रेष्ठ भारत के लिए संपूर्ण वंदे मातरम चाहिए.
0: विधेयकावरच्या चर्चेदरम्यान द्रमुक सदस्या के कनिमोळी यांनी या विधेयकाला विरोध केला. लोकांमध्ये भेदभाव करण्याचा हा प्रयत्न असल्याचं त्या म्हणाल्या. भाजपा सदस्य संबित पात्रा यांनी या विधेयकाला पाठिंबा दिला. जनगणमन आणि वंदे मातरम यांना समान दर्जा देण्याचं आश्वासन राजेंद्र प्रसाद यांनी घटना समितीसमोर दिलं होतं याची आठवण त्यांनी करून दिली. हे विधेयक मंजूर झाल्यावर लोकसभेचं कामकाज दिवसभरासाठी तहकूब झालं. राज्यात यंदाच्या खरीप हंगामात सुमारे 82% क्षेत्रावर पेरणी पूर्ण झाली आहे. 27 जुलै अखेर ऊस वगळता 144 लाख हेक्टर क्षेत्रापैकी 117 लाख हेक्टरवर पेरणी झाली आहे. पेरणी झालेली बहुतांश पिकं उगवण ते वाढीच्या अवस्थेत असून भात आणि नाचणीची पुनर्लागवड सुरू आहे. सोयाबीनची सर्वाधिक 45 लाख हेक्टर क्षेत्रावर, कापूस 36.5 लाख हेक्टर, मका 11 लाख हेक्टर

0: आणि तूर 10 लाख हेक्टर क्षेत्रावर पेरणी झाली आहे. येत्या 2 ते 4 वर्षात अमली पदार्थ मुक्त मुंबईचं उद्दिष्ट साध्य करण्यासाठी शासन सर्वतोपरी प्रयत्न करेल अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज दिली. मुख्यमंत्र्यांच्या हस्ते अमली पदार्थ मुक्त मुंबई अभियानाचा प्रारंभ झाला त्यावेळी ते बोलत होते.
1: एकीकडे ड्रग्स वाटप रोखण्याकरता पोलीस विभाग तर काम करेलच, पण जर आमच्या विद्यार्थ्यांनी आमच्या युवा शक्तीनी ठरवलं की आम्हीच ड्रग्सला नाही म्हणू, वी विल से नो टू द ड्रग्स, असा जर आपण संकल्प केला तर मला सांगा कोणाची हिंमत आहे या ठिकाणी ड्रग्स वाटप करण्याची, ड्रग्सची विक्री करण्याची.
0: वयाच्या 21-22 वर्षापासून जर युवा व्यसनांपासून दूर राहिले तर आयुष्यभर त्यापासून दूर राहण्याची शक्यता अधिक असते. त्यामुळे कोणत्याही आमिषाला बळी न पडता युवांनी व्यसनाला ठाम नकार द्यावा असं आवाहन त्यांनी केलं. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या AIR न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. पुण्यामध्ये होणाऱ्या 100व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाला 5 कोटी रुपये देण्याचा निर्णय मराठी भाषा विभागानं घेतला असून यानिमित्त होणाऱ्या 99 नांदी साहित्य संमेलनांसाठीही 5 कोटी रुपयांची तरतूद करण्यात येणार आहे अशी माहिती राज्याचे मराठी भाषा मंत्री उदय सामंत यांनी आज वार्ताहर परिषदेत दिली. परदेशात होणाऱ्या 12 संमेलनांसाठी CSR माध्यमातून 2 कोटी तसंच विद्यापीठांमध्ये होणाऱ्या 13 विद्यार्थी साहित्य संमेलनांसाठी प्रत्येकी 25 लाख याप्रमाणे राज्यातल्या 13 विद्यापीठांना मिळून 4 कोटी रुपये असा एकंदरीत 18 कोटी रुपयांचा निधी देण्याचा निर्णय झाला असल्याचंही सामंत यांनी यावेळी सांगितलं. वास्तू अद्ययावत करण्यासाठी 1 कोटी रुपयांचा धनादेशही त्यांनी यावेळी महाराष्ट्र साहित्य परिषदेकडे सोपवला. भारतीय क्रिकेटपटू अजिंक्य रहाणे यानं आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या सर्व प्रकारांमधून निवृत्ती जाहीर केली आहे. समाज माध्यमावर चित्रफीत प्रसारित करून त्याने आज आपण निवृत्त होत असल्याची माहिती दिली. अजिंक्यच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट कारकिर्दीची सुरुवात 2013 झाली होती. तो आतापर्यंत 85 कसोटी, 90 एकदिवसीय आणि 20 T20 सामने खेळला आहे. गडचिरोली जिल्ह्यात गेल्या 24 तासात 123 मिलीमीटर पाऊस झाला आहे. संततधार पावसामुळे जिल्ह्यातले 25 मार्ग बंद आहेत. छत्तीसगडमध्ये अधिक पाऊस झाल्यानं भामरागड तालुक्यात पूरस्थिती निर्माण झाली असून 700 जणांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आलं आहे. जिल्ह्यात SDRFची पथकं तैनात करण्यात आली आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज दूरध्वनीवरून परिस्थितीचा आढावा घेतला. चंद्रपूर जिल्ह्यात सलग दुसऱ्या दिवशी मुसळधार पाऊस सुरू असून शेतकरी सुखावले आहेत. मात्र आज जिल्ह्याला जोरदार ते अतिजोरदार पावसाचा रेड अलर्ट देण्यात आला असून जिल्ह्यातल्या सर्व शाळा महाविद्यालयांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. नांदेड जिल्ह्यात गेले 2 दिवस होणाऱ्या पावसामुळे ठिकठिकाणी पाणी साचलं आहे. शहरात नेताजी सुभाषचंद्र बोस महाविद्यालयासमोरचा रस्ता खचल्यामुळे एक कार त्या खड्ड्यात कोसळली. या दुर्घटनेत जीवितहानी झालेली नाही. हवामान. हवामान विभागानं जळगाव, जालना, परभणी, हिंगोली, अमरावती आणि यवतमाळ या जिल्ह्यांना आजसाठी तर पुणे तसंच नाशिक घाट परिसराला उद्यासाठी मुसळधार पावसाचा रेड अलर्ट दिला आहे. रायगड, धुळे, नाशिक, छत्रपती संभाजीनगर, बीड, नांदेड, अकोला, वर्धा, वाशिम आणि चंद्रपूर या जिल्ह्यांना आज ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. पेपर फुटी प्रकरणी कठोर शिक्षेची तरतूद असलेल्या सुधारणा विधेयकावर राज्यसभेत चर्चा सुरू. वंदे मातरमचा अवमान करणाऱ्यांना 3 वर्षांच्या शिक्षेची तरतूद असलेल्या विधेयकाला संसदेची मान्यता. पुण्यात होणाऱ्या 100व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनासाठी राज्य सरकार 5 कोटी रुपये देणार. क्रिकेटपटू अजिंक्य रहाणेची आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती आणि गडचिरोलीत मुसळधार पाऊस. जळगाव, जालना, परभणी, हिंगोली, अमरावती आणि यवतमाळ जिल्ह्याला रेड अलर्ट. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया रात्री 8:05 आकाशवाणी मुंबईच्या राष्ट्रीय बातमीपत्रात. नमस्कार.
2: अभी आपने सुना भारतीय सेना का गीत. गीत संगीत और गायक कलाकार थे कैलाश खेर. कार्यक्रम का अगला गाना मोहम्मद रफी की आवाज में है. इसे हमने लिया है.

0: रात्रीचे 8:05 होत आहेत. थोड्याच वेळात राष्ट्रीय मराठी बातम्या.
1: आकाशवाणी मुंबई. सूर्यकांत आवटे राष्ट्रीय बातम्या देत आहे. ठळक बातम्या. केंद्रीय मंत्रिमंडळाच्या सुरक्षाविषयक समितीच्या बैठकीत जगभरातल्या संघर्षाच्या पार्श्वभूमीवर पुरवठा साखळी सुरक्षित ठेवण्याबाबत चर्चा. पेपर फुटी प्रकरणी कठोर शिक्षेची तरतूद असलेल्या सुधारणा विधेयकावर राज्यसभेत चर्चा सुरू. वंदे मातरमचा अवमान करणाऱ्यांवर कारवाई करण्याची तरतूद असलेल्या विधेयकाला संसदेची मान्यता. नीट पेपरफुटी प्रकरणातल्या आंदोलक विद्यार्थ्यांवर कोणतीही कारवाई न करण्याचे दिल्ली सरकारचे पोलिसांना आदेश. आणि

0: क्रिकेटपटू अजिंक्य राहणेची आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती. जागतिक पातळीवरची सुरक्षाविषयक सद्यस्थिती आणि विविध ठिकाणी सुरू असलेल्या संघर्षाच्या पार्श्वभूमीवर पुरवठा साखळी अबाधित ठेवण्याचे उपाय याबाबत प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज वरिष्ठ मंत्र्यांशी चर्चा केली. सध्या जगभरात सुरू असलेल्या संघर्षाचे सुरक्षा व्यवस्थेवर होणारे परिणाम, त्याचा भारताच्या आयात निर्यात साखळीवर होणारा परिणाम, संघर्षग्रस्त भागांमध्ये राहणाऱ्या भारतीयांची तसंच खलाशांची सुरक्षितता इत्यादी विषयांवर या बैठकीत तपशीलवार चर्चा झाली. संरक्षण मंत्री राजनाथ सिंग, गृहमंत्री अमित शाह, परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉ एस जयशंकर, अर्थमंत्री निर्मला सीतारामन, आरोग्यमंत्री जगत प्रकाश नड्डा, वाणिज्य मंत्री पियुष गोयल, जलमार्ग मंत्री सर्वानंद सोनोवाल आणि पेट्रोलियम मंत्री हरदीप पुरी हे मंत्रिमंडळाच्या सुरक्षाविषयक समितीच्या बैठकीला उपस्थित होते. उपस्थित मंत्र्यांनी आपापल्या मंत्रालयाचं सादरीकरण केलं आणि सर्व वस्तूंची आयात विना अडथळा सुरू राहण्यासाठी उचललेल्या पावलांची माहिती यावेळी दिली. राज्यसभेत आज पेपरफुटी प्रकरणी कठोर शिक्षेची तरतूद असलेल्या सुधारणा विधेयकावर चर्चा सुरू आहे. विधेयक सादर करताना राज्यमंत्री जितेंद्र सिंग यांनी त्यातल्या तरतुदींची माहिती दिली. विद्यार्थ्यांच्या हितासाठी असलेली सरकारची वचनबद्धता यातून दिसते असं ते यावेळी म्हणाले. विधेयकावरच्या चर्चेला सुरुवात करताना या विधेयकात केलेले बदल केवळ दिखाव्यापुरते असल्याचा दावा विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खरगे यांनी केला.
1: इस अमेंडमेंट बिल का हम स्वागत करते हैं, लेकिन ये अभी भी अधूरा है. ये पेपर लीक होने के बाद भी इसकी कार्रवाई को मजबूत करना ये जरूरी है. पेपर लीक होने से रोकने की मजबूत व्यवस्था इसमें नहीं है. सिर्फ आपने आंकड़े बदले, लेकिन आपका इंटेंशन आपने इसमें नहीं बताया. इसको कैसा रोकना?
0: त्यापूर्वी आंदोलक विद्यार्थ्यांवर पोलीस बळाचा अवाजवी वापर झाल्याचा आरोप करत या संदर्भात केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी निवेदन करावं अशी मागणी विरोधकांनी केली. वंदे मातरम या राष्ट्रीय गीताला जनगण मन या राष्ट्रगीताप्रमाणे सन्मान देण्याची तरतूद असलेलं विधेयक लोकसभेत आज मंजूर झालं. कालच राज्यसभेत हे विधेयक मंजूर झालं होतं. हे केवळ घटना दुरुस्ती विधेयक नसून देशाची संस्कृती अस्मिता जपणारं विधेयक आहे असं गृह राज्यमंत्री नित्यानंद राय म्हणाले.
2: या विधेयक राष्ट्र गौरव का विधेयक है. या किसी राज्य के खिलाफ नहीं है, किसी व्यक्ति या किसी विचारधारा के खिलाफ नहीं है. और जब राष्ट्रगान हो तो उसके साथ साथ राष्ट्र गीत का भी गायन हो. अब एक भारत श्रेष्ठ भारत के लिए संपूर्ण वंदे मातरम चाहिए.
0: या विधेयकावरच्या चर्चेदरम्यान द्रमुक सदस्य के कनिमोळी यांनी या विधेयकाला विरोध केला. लोकांमध्ये भेदभाव करण्याचा हा प्रयत्न असल्याचं त्या यावेळी म्हणाल्या. भाजपा सदस्य संबित पात्रा यांनी या विधेयकाला पाठिंबा दिला. जनगण मन आणि वंदे मातरम यांना समान दर्जा देण्याचं आश्वासन राजेंद्र प्रसाद यांनी घटना समितीसमोर दिलं होतं याची आठवण त्यांनी करून दिली. हे विधेयक मंजूर झाल्यावर लोकसभेचं कामकाज दिवसभरासाठी तहकूब झालं. जंतर मंतरवरच्या विद्यार्थी आंदोलनादरम्यान पोलिसांनी चालवलेल्या पेलेट गन्समुळे जखमी झालेल्या आंदोलकांना वैद्यकीय उपचार मिळतील याची खातरजमा करावी असे निर्देश सर्वोच्च न्यायालयानं आज दिल्ली सरकारला दिले. तसंच रॅपिड ऍक्शन फोर्सनं वापरलेल्या शस्त्रास्त्रांच्या मोजदातीची नोंद ठेवायचे निर्देशही केंद्र सरकारला दिले. नागरिकांची गर्दी पांगवण्यासाठी पेलेट गन्स आणि तत्सम साधनांचा वापर करण्यावर पूर्ण बंदी आणायची मागणी करणाऱ्या याचिकेवर आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी झाली. काही अपवादात्मक परिस्थितीत पेलेट गन्सचा वापर करायची परवानगी पोलीस नियमांमध्ये दिलेली आहे, त्यामुळे जोपर्यंत हे नियम बदलत नाहीत तोपर्यंत अशा शस्त्रांचा वापर बेकायदा ठरवता येणार नाही असं मतही सरन्यायाधीश न्यायमूर्ती सूर्यकांत, न्यायमूर्ती जॉयमल्ल बागची आणि न्यायमूर्ती व्ही मोहना यांच्या पीठानं नोंदवलं. जर त्यांचा अवाजवी वापर झाला तर या वापराविषयी नियमावली ठरवून द्यायची विनंती न्यायालयाला करता येऊ शकते असं सरन्यायाधीश न्यायमूर्ती सूर्यकांत यांनी याचिकाकर्त्याला सुचवलं. नीट यूजी पेपरफुटीच्या विरोधात जंतरमंतर इथं आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर कोणतीही कारवाई करू नये अशा सूचना दिल्ली सरकारनं दिल्ली पोलिसांना दिल्या आहेत. मात्र ज्यांची गुन्हेगारी पार्श्वभूमी आहे त्यांना यातून वगळण्यात आलं आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या कालच्या आदेशानुसार या प्रकरणी अटक केलेल्या किंवा ताब्यात घेतलेल्यांची सुटका करण्यासाठी तातडीनं कारवाई

करण्याचे आदेश दिल्ली सरकारने दिले आहेत. या प्रकरणी एकंदर 13 गुन्हे दाखल झाले होते. पेपरफुटी प्रकरणावर कठोर कारवाई करण्याबाबत प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचा समाज माध्यमावरचा संदेश हटवल्याबद्दल मेटाने खेद व्यक्त केला आहे. या घटनेबद्दल मेटाने सरकारला पत्र लिहिलं असल्याचं इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाचे सचिव एस कृष्णन यांनी नवी दिल्लीत आज वार्ताहरांना सांगितलं. मेटाच्या वरिष्ठ नेतृत्वानं समक्ष हजर राहून या घटनेमागची कारणं आणि अशा त्रुटी टाळण्यासाठी उचलली जाणारी पावलं याचं स्पष्टीकरण सरकारला द्यावं अशा सूचनाही देण्यात आल्याचं त्यांनी सांगितलं. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. अमेरिका आणि इराणनं पुन्हा एकमेकांवर क्षेपणास्त्र हल्ले केल्यामुळे हा संघर्ष आणखी चिघळण्याची भीती निर्माण झाली आहे. इराणनं जॉर्डनमधल्या अमेरिकेच्या लष्करी तळावर केलेल्या क्षेपणास्त्र हल्ल्याच्या प्रत्युत्तरादाखल अमेरिकेनं रिव्होल्युशनरी गार्डच्या अनेक ठिकाणांना लक्ष्य केलं. यात 3 जण ठार झाले तर इतर 2 जण जखमी झाले आहेत. इराणचा पाठिंबा असलेल्या आणि इराकमधून कारवाया करणाऱ्या सशस्त्र गटांवर अमेरिकेनं काल सौदी अरेबियाच्या मदतीनं हल्ले केले होते. यात किमान 26 जण ठार झाले होते. दरम्यान सलग दुसऱ्या दिवशी इराणची क्षेपणास्त्र रोखल्याची माहिती जॉर्डननं दिली तर कुवेतमधल्या एका इमारतीवर इराणनं केलेल्या हल्ल्यात 1 जण ठार झाला आणि इमारतीचंही मोठं नुकसान झालं आहे. जपानच्या कुमोतो भागात मंगळवारी झालेल्या भूकंप

0: भागात इबोला संसर्गाने 1500 जास्त रुग्णांचा मृत्यू झाला आहे. आठवडाभरात इबोलाच्या बळींमध्ये दुपटीने वाढ झाली आहे. गेल्या मंगळवारपर्यंत इबोलाचे 3442 रुग्ण आढळले असून 1521 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. पाकिस्तानचे माजी प्रधानमंत्री इम्रान खान यांना अटकेदरम्यान परिस्थितीबद्दल आणि त्यांना योग्य वैद्यकीय सुविधा न मिळण्याबाबत संयुक्त राष्ट्रांचे विशेष प्रतिनिधी ॲलिस जिल एडवर्ड्स यांनी चिंता व्यक्त केली आहे. खान यांना माणुसकी दाखवून त्यांच्या पसंतीच्या ठिकाणी वैद्यकीय तपासणी आणि उपचार घेण्याची मुभा पाकिस्तान सरकारनं द्यावी असं आवाहन एडवर्ड्स यांनी केलं आहे. भारतीय क्रिकेटपटू अजिंक्य रहाणे यानं आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती जाहीर केली आहे. समाज माध्यमावर चित्रफित प्रसारित करून त्यानं आज आपण निवृत्त होत असल्याची माहिती दिली आहे. अजिंक्यच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट कारकिर्दीची सुरुवात 2013 झाली होती. तो आतापर्यंत 85 कसोटी 90 एकदिवसीय आणि 20 T20 सामने खेळला आहे. 2018 झालेल्या इंग्लंड दौऱ्यात त्याने कर्णधार पदाची धुरा सांभाळली होती. 2023 तो वेस्ट इंडिज विरुद्ध कसोटी संघात आपला शेवटचा सामना खेळला होता. ठळक बातम्या पुन्हा एकदा. केंद्रीय मंत्रिमंडळाच्या सुरक्षाविषयक समितीच्या बैठकीत जगभरातल्या संघर्षाच्या पार्श्वभूमीवर पुरवठा साखळी सुरक्षित ठेवण्याबाबत चर्चा. पेपर फुटी प्रकरणी कठोर शिक्षेची तरतूद असलेल्या सुधारणा विधेयकावर राज्यसभेत चर्चा सुरू. वंदे मातरमचा अवमान करणाऱ्यांवर कारवाई करण्याची तरतूद असलेल्या विधेयकाला संसदेची मान्यता. नीट पेपर फुटी प्रकरणातल्या आंदोलक विद्यार्थ्यांवर कोणतीही कारवाई न करण्याचे दिल्ली सरकारचे पोलिसांना आदेश. आणि क्रिकेटपटू अजिंक्य रहाणेची आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: धड़कन चित्रलोक कार्यक्रम आप सुनेंगे बस थोड़ी ही देर में.

9 वाजतायत. आता 9:30 वाजल्यापासून रात्री 11:10 मिनिटांपर्यंत आपण ऐकणार आहोत आकाशवाणी दिल्ली केंद्राचं प्रसारण.